भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज आहे रविवार। भारतीय सौर दिनांक 1 भाद्रपद शके 1948 अर्थात 23 ऑगस्ट 2026। पहाटेचे 5:55 होत आहेत। अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे। अस्मिता वाहिनीच्या या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईच्या मंगलध्वनीने होत आहे।

आपण ऐकत होतात नंदा परचुरी यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. आता ऐकूया रामदास पाटील आणि सहकारी यांनी गायलेले संत तुकाराम महाराजांचा अभंग.

मंगल प्रभात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया गोविंद पोवळे आणि सीमा चंद्रगुप्त यांच्या स्वरात सुरेश देशपांडे यांची रचना.

0: या गीताबरोबरच मंगल गीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदीच्या या भागात मी सचिन धोत्रे. श्रोते हो, निसर्गात ठराविक क्रमाने आणि नियमितपणे बदलणाऱ्या हवामानाच्या स्थितीला आणि ऋतूच्या फेऱ्याला ऋतूचक्र म्हणतात. ऋ म्हणजे धावता फिरता काळ. हा समस्त सृष्टीला कवटाळणारा, हर घटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, सगळा साश्रृंगार हातानी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वाऱ्यात सुकवणारा काळाचा अगदी लहान अंश. या ऋतूचक्रातला महत्त्वाचा ऋतू म्हणजे पावसाळा. आणि पावसाळा म्हटलं की आपल्याला आठवतो तो श्रावण. अगदी आषाढ ते अश्विन यांना गुंफणारी श्रावण ही साखळी म्हणजे सर्व ऋतूंचं सार आहे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. खरंच या श्रावणातली पावसाची आणि ढगांची मजा काय औरच असते नाही. म्हणजे बघा ना, सूर्यबिंब जवळजवळ नाहीसं झालं आहे, ढगांवर ढग पांगतायत, दूर जाता जाता सरड्याप्रमाणे रंग बदलतायत. पश्चिमेच्या क्षितिजाजवळ एक मोठे जांभळे ढग एकदम उसळी मारतात आणि मग ते पांगून तांबूस, त्यातून तांबूस जांभळे ढग निघतात आणि मग लिंबी रंगाचे पिवळे जर्द ढग हसू लागतात. ते जरा फाकून पिवळा प्रकाश खुलतो. अर्धा तास तरीही रंगपंचमी चालू असते. पूर्वी एकेका गावात 3-3, 4-4 आमराया असत. भीती वाटावी अशी झाडवलं होती. दिवाळीच्या नंतरसुद्धा आनंदीच्या पायवाटेने पाणी वाहत असे. पाखरांची वस्ती अनेक ठिकाणी असायची. मृगाचा किडा दिसला की आनंदोत्सव सुरू. मात्र आता हे चित्रच विरूप होऊन गेलं आहे. पूर्वी आपल्याकडचा श्रावण असाच होता. पावसात भिजलं की कपडे अंगावरच वाळायचे. खरंच श्रावण ही एक समृद्ध भावनिक आणि सांस्कृतिक अनुभूती आहे. ऊन आणि पावसाचा लपंडाव, झाडांवर आणि डोंगरांवर दाटलेली मखमली हिरवळ, मातीचा सुवास, इंद्रधनुष्याची कमान, तेरड्यापासून गोकर्ण शेवंतीची रंग उधळण आणि सणावारांची लगबग, असं श्रावणाचं पारंपरिक आणि अजरामर रूप होतं. आता काळानुरूप ते जरी बदललं असलं तरी श्रावणाचा दिमाग काही कमी झालेला नाही आहे. शेवटी श्रावण तो श्रावणच.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आणि अस्मिता वाहिनीच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सुरुवातीला हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात काल काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा येथे 31 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 32 अंश सेल्सिअस, तर किमान कुलाबा येथे 25 आणि सांताक्रूज येथे 26 अंश सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 85% अशी नोंदवण्यात आली. पावसाची नोंद सांताक्रूज येथे 2.9 मिलीमीटर अशी नोंदवण्यात आली. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल. काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडतील. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता हवामानाचा अंदाज. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. नैऋत्य अरबी समुद्र, सोमालयाची किनारपट्टी आणि अरबी समुद्रातल्या पश्चिम मध्य क्षेत्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तेव्हा मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आता ऐकूया अस्मिता वाहिनीच्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कृषीवाणी. विषय ज्येष्ठमद या औषधी वनस्पतीची लागवड. आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05. विषय शाळेची भीती. सहभाग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ. ही सांगली आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. परिसर 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10. चांदोलीमधील जैव विविधता. सहभाग पर्यावरण अभ्यासक अशफाक अत्तर. ही सांगली आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. आयसी अक्षरी रसिके 7:00 आणि पुन्हा 1:55. या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत मराठी कवितेतून बहरलेला श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी सुर्वे यांचा ललितबंध. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:25. तर ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर 7:40. 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचनाचा भाग 103. लेखक नितीन साळुंके आणि वाचक स्वर बिपिन जाधव आणि जयश्री उपासनी. सामुदायिक गायनपाठ भाषा हिंदी 9:30. नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग 9:45. श्रोत्यांच्या पसंतीची गीतपत्रांवर आधारित कार्यक्रम आपली आवड 11:05. दुपारी 12:00 वनिता मंडळ. यात रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला कार्यक्रम मंगळा गौरीची पारंपरिक गाणी. ही रत्नागिरी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40. सायंकाळी 5:30 युववाणी. ही रत्नागिरी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. गंमत जम्मत सायंकाळी 6:30. यात इंद्रायणी मुळे या बालमैत्रिणीचं संतुरवादन. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. वृत्तविषय सायंकाळी 7:15. माझं आवार माझं शिवार सायंकाळी 7:30. यात कीर्तन आख्यान भीष्म प्रतिज्ञा. कीर्तनकार पराग पांडव. ही पुणे आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. रात्री 8:15 लोकसंगीत. यात शिवप्रभूंचे गातो गुणगान सुरेश जाधव आणि सहकारी यांनी गायलेला पोवाडा. रात्री 8:30 गुजराती सुगम संगीत. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप. आणि रात्री 10:00 अखिल भारतीय रविवासरीय कार्यक्रमात कलाकार विदुषी प्रतिमा टिळक यांचं गायन राग बिहागडा आणि सुहा. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू. आजचे नादब्रह्म म्हणजे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 10:30 पंडित सतीश व्यास यांचं संतुरवादन राग गुजरी तोडी. दुपारी 2:30 सावित्री शेखर यांचं गायन पंतू वराली आणि वृंदावनी सारंग. आणि सुरेश कुमार यांचं मँडोलिन वादन सायंकाळी 5:02 राग हरी कंबोजी आणि हमसानादम. तर हे होते अस्मिता वाहिनीच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमच्या

0: ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासामध्ये हलक्या पावसाच्या सरी पडतील. 6:40 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. यात ज्येष्ठ मधिया औषधी वनस्पतीच्या लागवडीविषयी माहिती जाणून घेऊया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सर्वेक्षण करून निश्चित केलेल्या गुणधर्मांच्या आधारे स्थानिक कळपातून अधिक उत्पादनक्षम असलेली शेळी जातीची निवड केली आहे. निवडलेल्या शेळी जातीमध्ये सुधारणा आणि शुद्धता आणून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात विकसित करण्यात विद्यापीठाला यश मिळालं आहे. कोकण कन्याळ ही शेळी जात मुख्यतः मांस उत्पादनासाठी असून मटण उत्तम, स्वादिष्ट आणि रुचकर आहे. 1 ते 1.5 वर्ष वयाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53% एवढा असतो. 1 वर्षामध्ये या जातीच्या नराचं 25 किलो आणि मादीचं 21 किलो वजन भरतं. जन्मतः करडाचं वजन 2.23 आणि मादी 2.5 किलो असतं. करडांचं 3 महिने वाढीपर्यंतचं वजन 9 किलो तर 6 महिने वाढीचं वजन 14 ते 15 किलो असतं. तसंच पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचं सरासरी वजन 50 किलो तर शेळीचं वजन 32 किलोपर्यंत मिळतं. कोकण कन्याळ शेळीमध्ये प्रजोत्पादन क्षमता समाधानकारक आहे. ही शेळी 11व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17व्या महिन्यामध्ये पहिलं वेद देते. जुळं देण्याचं प्रमाण 40% आहे. 2 वेतातलं अंतर 8 महिने असून शेळी 2 वर्षात 3 वेत देते. या नवीन जातीच्या शेळीचं दुधाचं प्रमाण प्रत्येक वेतामध्ये सरासरी 60 लिटर असून दुधाचा कालावधी 97 दिवस आहे. प्रत्येक दिवशी सरासरी 6 लिटर दूध मिळतं. भाकड काळ हा 84 दिवसांचा असतो. शेळ्यांमध्ये मर्तुकीचं प्रमाण अत्यल्प आहे. ही जात स्थानिक शेळी जातीपेक्षा चांगलीच उंच, शरीरानं काटक असून आकारानं मोठी आहे. कान लांब असून लोंबकाळणारे असतात. शिंग गोल, टोकदार, मागे वळलेली, मान लांब, तोंडापासून शेपटीपर्यंत शरीराचा जास्त लांबपणा आणि भरदार छाती असलेली अशी आहे. डोंगर दऱ्याच्या प्रदेशात चरायला चालण्यासाठी आवश्यक असे मजबूत आणि काटक पाय, टणक आणि उंच खूर असलेली असे विशिष्ट गुणधर्म असलेली असल्यामुळे कोकणातील डोंगर दऱ्याच्या प्रदेशामध्ये योग्य अशी ही जात आहे. मादीचा बांधा मोठा असल्यामुळे एकापेक्षा जास्त करड गर्भाशयामध्ये जोपासण्याची क्षमता आहे. नर बोकड उंच, छाती भरदार, शरीराचा मागील भाग जास्त मोठा आणि उंच असलेला असतो. पायामध्ये अंतर जास्त, पाय मजबूत आणि खूर उंच असलेला, डोकं, मान आणि खांद्याचा भाग दणकट आणि पुष्ट असतो. नर अतिशय चपळ असतात. या शेळी जातीच्या परिपक्व नराची सरासरी उंची 84 सेंटीमीटर आणि मादीची 74 सेंटीमीटर असून छातीचा घेर नरामध्ये 83 सेंटीमीटर तर मादीमध्ये 73 सेंटीमीटर आहे. ही जात मोकाट आणि बंदिस्त या दोनही पद्धतीनं वाढवायला योग्य अशी आहे.
0: कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकूया बालरोगतज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी शाळेची भीती याविषयी सांगितलेली माहिती.
1: शाळेची भीती, स्कूल अँझायटी, ओळख आणि उपाय. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि शिक्षकांनो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक घरात किंवा शाळेत कुठंतरी पाहायला मिळतो, पण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शाळेची भीती म्हणजेच काय? स्कूल अँझायटी, त्याची ओळख आणि उपाय. सकाळी उठल्यावर अचानक पोटात दुखणं, डोकेदुखीची बहाणे करणं, शाळेची बस येताना रडायला लागणं किंवा दप्तर भरताना चिडचिड करणं, या गोष्टी तुम्ही कधी मुलांमध्ये पाहिल्या आहेत का? बऱ्याचदा पालक याला मुलांचा आळस किंवा नाटक समजतात, पण मित्रांनो, हे नेहमीच नाटक असतं असं नाही. ही मुलांच्या मनात असलेली शाळेची भीती म्हणजेच स्कूल अँझायटी असू शकते. शाळेची भीती नक्की का वाटते? यामागे अनेक कारणे असू शकतात. पालकांपासून दूर जाण्याची भीती. लहान मुलांना आपल्या आईवडिलांना सोडून अनोळखी वातावरणात जाण्याची भीती वाटू शकते. अभ्यासाचा किंवा परीक्षेचा ताण, अभ्यास कठीण वाटणे किंवा गुण कमी मिळण्याची भीती असणे. शाळेतील वातावरण, शिक्षकांची कडक शिस्त, वर्गात सर्वांसमोर बोलण्याची भीती किंवा वर्गमित्रांकडून होणाऱ्या चेष्टा म्हणजेच बुलिंग. सामाजिक भीती किंवा सोशल अँझायटी म्हणजेच काय? नवीन मित्र बनवताना किंवा गर्दीत मिसळताना येणारा संकोच. जेव्हा मुलं ही भीती सांगू शकत नाही तेव्हा त्यांचे शरीर पोटदुखी किंवा उलट्या होणे यासारखे शारीरिक लक्षणांद्वारे ती व्यक्त करत असते. मग यावर आपण काय उपाय करू शकतो? मुलांचे ऐकून घ्या आणि भावना समजून घ्या. मूल जेव्हा शाळेत न जाण्यासाठी हट्ट करतं तेव्हा त्याच्यावर रागवण्याऐवजी किंवा मारण्याऐवजी त्याला जवळ घ्या. तुला नक्की कशाची भीती वाटतीये असं प्रेमाने विचारा. त्यांच्या भीतीची चेष्टा करू नका. सकाळी घाई गडबड टाळा. सकाळी घरात खूप घाई आणि गोंधळ असेल तर मुलांचा ताण वाढतो. सकाळी शांत वातावरणात आणि पुरेसा वेळ त्यांना तयार होण्यासाठी द्यावा. शिक्षकांनी मोकळा संवाद ठेवा. मुलांच्या वर्तनात बदल दिसल्यास शाळेतील शिक्षकांशी बोला. वर्गात मुलाला काही त्रास होतोय का हे समजून घ्या. शिक्षक आणि पालकांनी एकत्र मिळून काम केल्यास मुलाचा आत्मविश्वास वाढतो. लहान लहान पायऱ्यांनी भीती दूर करा. सुरुवातीला मुलाला कमी वेळेसाठी शाळेत पाठवणे किंवा त्याला आवडणाऱ्या गोष्टी, उदाहरणार्थ आवडता डबा, नवीन रंगीत पेन्सिल सोबत देणे, यामुळे मुलाचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. कौतुक करा. मुलाने भीतीवर मात करून शाळेत जाण्याचे पाऊल उचलले की त्याचे मनापासून कौतुक करा. श्रोते हो, शाळा ही मुलांच्या वाढीसाठी आणि आनंदासाठी असते, भीतीसाठी नाही. जेव्हा आपण मुलांच्या भीतीमागील कारण समजून घेऊ आणि त्यांना विश्वासाचा हात देऊ तेव्हा शाळा त्यांच्यासाठी भीतीची जागा न राहता आनंदाचे ठिकाण बनेल. चला तर मग आपल्या मुलांशी मोकळा संवाद साधूया आणि त्यांचा हा प्रवास सोपा करूया. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण शाळेची भीती याविषयी बालरोगतज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत पत्रकार अश्फाक अत्तर यांनी चांदोली मधील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, मी पत्रकार अश्फाक अत्तर. आज आपण सह्याद्रीच्या कुशीतला निसर्गाचा खजिना अर्थातच चांदोलीविषयी जाणून घेणार आहोत. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या शिराळ तालुक्यातील चांदोली परिसराची सफर करणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेला चांदोली परिसर म्हणजे निसर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, वन्यजीव संशोधक आणि साहसी पर्यटकांसाठी एक पर्वणीचा आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, घनदाट अरण्य, खोल दऱ्या, धबधबे आणि विस्तीर्ण जलाशय यामुळे हा परिसर महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो. चांदोली अभयारण्याची स्थापना 1985 साली झाली. 2005 याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर 2009 या परिसराचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आला. आज हा परिसर पश्चिम घाटाच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करतो. येथील जंगलात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, साळींदर यासह अनेक वन्य प्राणी आढळतात. तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती यांचेही येथे वास्तव्य आहे. सकाळच्या शांत वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट आणि जंगलातील निसर्ग संगीत अनुभवणं हा एक वेगळाच आनंद असतो. चांदोली परिसरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वारणा नदीवरील चांदोली धरण. आशिया खंडातील मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. या धरणामुळे सांगली, कोल्हापूर आणि परिसरातील लाखो एकर शेतीला पाणी मिळते. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, सभोवताची हिरवाई आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं अप्रतिम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते. पावसाळा आणि हिवाळा हे या परिसराला भेट देण्यासाठी सर्वात योग्य ऋतू मानले जातात. इतिहासप्रेमींसाठी चांदोली परिसरातील प्रचितगड हे एक महत्वाचं आकर्षण केंद्र आहे. शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला हा गड दाट जंगलामध्ये वसलेला आहे. चांदोली परिसरात कंदारडोह, झोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, आसुबाईचा सडा, सिद्धेश्वर गुंफा तसेच अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पावसाळ्यात या परिसरातील असंख्य धबधबे आणि धुक्याने झाकलेले डोंगर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. चांदोलीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे येथील जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन. वन विभागाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, जंगल संवर्धन आणि पर्यावरण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्थानिक ग्रामस्थांचाही या संवर्धन कार्यात सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे जंगल आणि वन्यजीवांचे अस्तित्व टिकून ठेवण्यास मोठी मदत होत आहे. गेल्या काही वर्षात चांदोली परिसरात ग्रामीण पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे. स्थानिक नागरिक, होमस्टे, ग्रामीण निवास व्यवस्था, स्थानिक खाद्यपदार्थ आणि पर्यटन मार्गदर्शनाच्या माध्यमातून पर्यटकांचे स्वागत करत आहेत. याशिवाय चांदोली परिसरातील रात्र अनुभवणं हे देखील एक वेगळं आकर्षण आहे. स्वच्छ आकाश, तारकांची चमक आणि जंगलातील नैसर्गिक शांतता शहरातील धकाधकीपासून दूर नेणारा अविस्मरणीय अनुभव देते. उन्हाळ्यात काजव्यांची रोषणाई अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटन वाढत असताना पर्यावरणाचं संतुलन राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. जंगलात प्लास्टिकचा वापर टाळणं, वन्यजीवांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं आणि वन विभागाच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. निसर्गाचं संवर्धन झालं तरच पुढील पिढ्यांनाही हा अमूल्य ठेवा अनुभवता येईल. निसर्ग, इतिहास, साहस, वन्यजीव आणि शांततेचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर शिराळ तालुक्यातील चांदोली परिसर हा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असा निसर्गाचा अद्भुत खजिना आहे. धन्यवाद.
0: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अश्फाक अत्तर यांनी चांदोली मधील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षम
3: आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंता प्रवाचिका रचा झा. अथ वार्ताः। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी ह्यः नवदिल्ल्यां स्थिते भाजपा मुख्यालये भाजपा दलस्य नवनियुक्तैः राष्ट्रिय पदाधिकारिभिः सह उपवेशनम् अकरोत्। भाजपाध्यक्षं नितिन नवीनं विहाय दलस्य राष्ट्रियोपाध्यक्षाः, महासचिवाः, अन्ये पदाधिकारिणः च अपि उपवेशने उपस्थिताः आसन्। प्रधानमन्त्रिणा सामाजिक संचार पटले प्रकाशिते एकस्मिन् सन्देशे उक्तं यत् संघटनात्मकोपवेशनानि नूतन विचारैः नवदृष्टिभिः च सम्बद्धानि भवन्ति। येषाम् उद्देश्यं दलस्य सुदृढीकरणं, जनसम्पर्कस्य च विस्तारः अस्ति। सः उक्तवान् यत् दलस्य सहकर्मिभिः नूतन संघटनात्मक दलस्य सदस्यैः च सह अत्युत्तमः संवादः जातः। इतः प्राक् भाजपा दलस्य राष्ट्रियाध्यक्षः नितिन नवीनः नवनियुक्तैः राष्ट्रिय पदाधिकारिभिः सह उपवेशनम् अकरोत्। नितिन नवीनः सनसूचितवान् यत् उपवेशनावधौ भाजपा दलेन वन्दे मातरम् इत्यस्य ऐतिहासिक परम्परायाः सम्माननस्य संरक्षणस्य च सम्बन्धे एकः प्रस्तावः अपि पारितः। दलेन सम्पूर्णस्य वन्दे मातरम् इत्यस्य सम्माननम्, गौरवम्, ऐतिहासिक परम्परां, राष्ट्रियस्थानं च संरक्षितुं संकल्पः अपि कृतः। भारतस्य राष्ट्रियगीतस्य रूपेण तस्य स्थानं यथावत् स्थापयितुं दलं प्रतिबद्धमस्ति। रक्षामन्त्री राजनाथसिंहः अद्य कोलकातायां गार्डन रीच शिप बिल्डर्स एण्ड इंजीनियर्स लिमिटेड अथ यंत्र इंडिया लिमिटेड चेत्यनयोः गार्डन रीच इत्यत्र स्थितेभ्यः पञ्चसौविध्य केन्द्रेभ्यः आयोज्यमाने भूमिपूजन समारोहे भागं ग्रहीष्यति। पश्चिमबंगालस्य मुख्यमंत्री सुवेन्दु अधिकारी अपि कार्यक्रमे उपस्थितः भविष्यति। भूमिपूजन समारोहानन्तरं जीआरएसई इत्यस्मिन् भवने सूक्ष्म लघु मध्यमोद्यमैः सह संवाद सत्रम् आयोजयिष्यते। रक्षामन्त्री दिवसस्य उत्तरार्धे युवभारती क्रीडांगणे ईस्ट बंगाल एफसी तथा मोहन बागान सुपर जॉइंट इत्यनयोः मध्ये आयोज्यमानायाः ड्यूरन कप इत्यस्य स्पर्धायाः निर्णायकचक्रमपि द्रक्ष्यति। भारतीय वायुसेनया ऑस्ट्रेलिया मलेशिया देशयोः द्वयोः अन्ताराष्ट्रिय विमानाभ्यासयोः स्वीय सहभागिता सफलतया सम्पन्ना। एतयोः ऑस्ट्रेलियायां पिच ब्लैक 20-26 इत्यभ्यासः अथ मलेशियायां उदार शक्ति 20-26 इत्यभ्यासः च सम्मिलितौ स्तः। रक्षामन्त्रालयेन उक्तं यत् द्वयोः देशयोः भारतीय वायुसेनायाः सहभागितया हिन्द प्रशान्त क्षेत्रे तस्याः परिचालन क्षमता, उन्नत सामरिक समन्वयम् अथ रणनीतिक रक्षा सहयोगं च सुदृढीकर्तुं प्रतिबद्धता प्रकाशिता। विदेशमंत्री डॉ एस जयशंकरः अद्य प्रभृति रूस देशस्य द्विदिवसीय आधिकारिक यात्रायां भविष्यति। तत्र जयशंकरः भारत रूस अन्ताप्रशासनिक आयोगस्य वाणिज्यार्थिक प्रविधि सांस्कृतिक सहयोगानां 27वें अधिवेशनस्य साध्यक्षतां विधास्यति। यात्रावधौ डॉ जयशंकरः रूस देशस्य विदेश मन्त्रिणा सर्गेई लावरोव इत्यनेन सह मेलनं करिष्यति अथ क्षेत्रीय वैश्विक विषयेषु अपि चर्चा करिष्यति। क्रीडा मन्त्रालयेन ह्यः जापाने आगामि मासे प्रारप्स्यमाणानां एशियायाः क्रीडानां कृते 92-400 सदस्यात्मकस्य भारतीय दलस्य अनुमोदनं कृतम्। अस्मिन् दले 65-200 पुरुषाः अथ 27-200 महिलाः च क्रीडकाः सन्ति। भारतस्य 20-सदस्ययुतं बैडमिंटन दलं पीवी सिन्धुः, लक्ष्य सेनः, आयुष शेट्टी इत्यादिभिः प्रसिद्धैः क्रीडकैः युक्तमस्ति। अस्मिन् दले महिलायुगलं गायत्री गोपीचन्दः अथ त्रिसा जोली अपि सम्मिलिताः सन्ति। इति वार्ताः।

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: सकाळचे 7 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरी रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. श्रावणातली वद्य अष्टमी साजरी होते कृष्णाचा जन्मदिवस म्हणून. कृष्ण जन्माचं घडलेलं नाट्य तसं सर्वांनाच परिचित असतं. देवकी वसुदेवाचा आठवा पुत्र जन्माला येतो या दिवशी मध्यान रात्री. देवकीच्या आधीच्या सात पुत्रांना कौसानं मारलेलं असतं. त्या रात्री उठते भयंकर वादळ, यमुनेला पूर. त्या पुरातच वसुदेव कृष्णाला नंदागिरी सोडून येतो आणि त्याची नुकती जन्मलेली लेक बरोबर आणतो. कंस तिला आपटताच ती कडाडून वीज होऊन त्याला सांगते की तुला मारणारा अजून जिवंत आहे, वगैरे वगैरे. तिथे गोपगोपींसह नंद यशोदेचा लाडला होऊन कृष्ण गोकुळात वाढतो. खिल्ला रे ही चरदी राणी, गोप ही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाई त्याचा श्रावण महिमा एक सुरे. खिल्ला रे गोप, मंजुळ पावा, हा सगळा श्रावण गीतातला महिमा कृष्णाचा. असा घननीळ उत्सवी श्रावण येतो तो सोबत कृष्णाचा जन्मदिवस घेऊन. आमच्या नात्यातल्या एक आजी त्यांच्या देवपूजेतल्या बाळकृष्णाला सतत बरोबर घेऊन हिंडायच्या. म्हणजे कुठेही बाहेरगावी गेल्या तरी त्यांचा बाळकृष्ण त्यांना सोबत करी. त्याला अंगळं टोपरं घालून छोटी लोकरीची गादी करून रात्री निजवीत आणि त्याचं जेवण केल्याखेरीज त्या जेवत नसत. इतकं त्यांचं कृष्णमय असणं पाहिलं की थोडी मीरा कळल्यासारखी भासते. श्रावण महिन्यात भारतात उत्तरेकडे एक झुलान यात्रा असते. हा एक प्रकारचा दोलोत्सव म्हणजेच हिंदोळा उत्सव आहे. श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी राधा आणि कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसून झोके देतात. त्याभोवती जमून स्त्रिया गाणी म्हणतात. श्रावणी एकादशीपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत हा उत्सव तिथे चालतो. या दरम्यान राधाकृष्णाची पूजा करतात. कृष्णचरित्रातला काही भाग त्या उत्सवात नाट्यरूपाने सादर केला जातो. राधेचं तितकंसं महत्त्व आपल्याकडे नाही. मथुरा, वृंदावन, गोकुळ ही नावं राधेभोवती फिरतात. एकूणच देशात सर्वत्र गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याचा दिवस उत्साहात साजरा केला जातो. अष्टमीचा दिवसभर उपास करावा, मध्यरात्रीच बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा करावी, सुंठवडा करावा, दुसऱ्या दिवशी अष्टमी संपल्यावर जेवण करावं. मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला खरा, पण दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळेत त्याची वार्ता पसरली. त्यावरून तोच दिवस मुख्य मानून गोपाळकाला त्या दिवशी करतात. उत्तरेतच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करतात. नंदाला पुत्र झाला या समजुतीने हा उत्सव केला जातो. नृत्य, नाटक, प्रयोगही केले जातात. त्यावेळी हळद कुंकवाचं पाणी पिचकारीने एकमेकांच्या अंगावर उडवण्याचा प्रघात आहे. राधाकृष्ण प्रेमाचं प्रतीक. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हटलं तरी कृष्ण हा काही बुद्धाप्रमाणे किंवा ख्रिस्ताप्रमाणे कुठला एक धर्म स्थापन करणारा पुरुष नव्हे. मात्र सद्धर्माची दिशा त्याने दाखवून दिली. सर्व धर्मपंथ हे एकाच परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत हे त्यानेच सांगितले, म्हणून तो जगद्गुरू. कृष्णम वंदे जगद्गुरू. विष्णूचा आठवा अवतार श्रावणात जन्मला म्हणून पवित्र झालेल्या श्रावण महिना. आता आजची कविता श्रावणाची नसली तरी श्रावणाला पवित्र करणाऱ्या कृष्णाची, इंदिरा संतांची. गोकुळ. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवर चंद्रकेशरी, मावळतीवर चंद्रकेशरी, पहाट वारा भवती भणभण, अर्ध्या पाण्यावरी उभी ती तिथेच टाकून आपले तनमन. विश्वचे अवघे ओठा लावून, विश्वचे अवघे ओठा लावून, कुबजा प्याली तो मुरली रव, डोळ्यामधून थेंब सुखाचे हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. तर मंडळी,

0: उद्या पुन्हा घेऊन येते. पुढला भाग आला श्रावण.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझ शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.
5: यानंतर थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू.
6: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
7: नाही रे, राहिलच बघ.
6: मग ऐकायचंय?
7: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
6: अगं युट्यूबवर.
7: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
6: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
7: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
6: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या.
8: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
9: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
10: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होईल. कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
9: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटेल.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नशामुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचा जयघोष। 100वं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन। आणि 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत। सविस्तर बातम्या। नशामुक्ती अभियानात युवकांची मदत महत्वाची असून त्यांना यामध्ये सैनिक म्हणून पुढची काही वर्ष लढाई लढावी लागेल। या लढाईत अंतिम विजय आपलाच होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ते काल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नशामुक्त नवी मुंबई कार्यक्रमात कॅम्पस कनेक्ट अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। भावी पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्यासाठी आपली लढाई सुरू आहे आणि म्हणून नशामुक्त अभियानात युवकांची मदत महत्वाची आहे। कुठेही आपल्याला नशेची साखळी दिसली तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं। छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्याने विद्यार्थिनीशी संवाद साधला। आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे असं गांधी म्हणाले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला। देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं। राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले। या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं। महापौर मंजुषा नागपुरे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे आदे यावेळी उपस्थित होते। 100वं मराठी साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी सामंत यांनी काल प्रत्यक्ष संवाद साधला। विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं। 100व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते। 100वं साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे। विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडून मराठीचा वापर आणि महत्व वाढवण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं पाटील म्हणाले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। जगभरात टाकाऊ वस्त्रांच्या विल्हेवाटीची समस्या मोठी आहे, यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं नवी मुंबई महानगरपालिकेशी पुनर्प्रक्रियेबाबत करार केला आहे। तसाच करार राज्यातल्या इतर महानगरपालिकांबरोबर करण्याची सूचना संबंधित समितीला केली जाईल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी सांगितलं। सीबीडी बेलापूर इथल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्राला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते। वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्र हे स्वच्छतेचं प्रतीक आहे। जगात आज अपसायकल रिसायकल यांचं चक्रीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे। हे केंद्र पूर्ण यशस्वी झालं तर दुसऱ्या जागेवर असाच प्रकल्प राबवला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। क्लॉरफिनरामाइन, मॅलेट आणि फिनिलफ्राईन हायड्रोक्लोराईड या द्रव्यांच्या निश्चित मात्रेतील मिश्रणातून तयार केलेल्या सर्व प्रकारच्या औषधांचा 4 वर्षांखालील बालकांसाठी वापर करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। या औषधांच्या वेष्टनावर आणि आतील पाकिटांवर तसंच जाहिरातींमध्ये त्याच्या वापरावरील निर्बंध ठळकपणे दर्शवावेत

0: असे आदेश आरोग्य मंत्रालयानं उत्पादकांना दिले आहेत. अशा प्रकारची औषधं 4 वर्षांखालील मुलांसाठी घातक ठरू शकतात. या औषधांना अन्य पर्याय उपलब्ध आहेत असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकाचं प्रशासकीय नियंत्रण आता थेट तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. माओवाद्यांनी आता आपलं लक्ष विद्यार्थी चळवळींकडे वळवलं असून समाजानं याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे असा गंभीर इशारा नक्षलवादाचा अभ्यासक राजीव रंजन प्रसाद यांनी दिला. संवैधानिक लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी माओवाद्यांनी आजवर शेतकरी कामगार आणि आदिवासींचा हत्यार म्हणून वापर केला असं ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या देवर्षी नारद माध्यम पुरस्कार सोहळ्यात ते काल पुण्यात बोलत होते. विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे दिले जाणारे हे पुरस्कार प्रसाद यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक श्रीधर लोणी, पत्रकार मयुरेश प्रभुणे आणि अंजली खमितकर यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार नामवंत कवी आणि अभिनेते किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांना जाहीर झाला आहे. रोख 10,000 रुपये, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या सोलापुरात पुरस्कार सोहळा होईल अशी माहिती साहित्य परिषद जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथल्या बाजार समितीमध्ये काल कांदा परिषद आयोजित करण्यात आली होती. कांद्याला प्रति क्विंटल 2,000 रुपये भाव मिळेल अशा पद्धतीनं योजना लागू करावी, नाफेड आणि NCCF मार्फत होणारी कांदा खरेदी बंद करून याची परदेशात विक्री न करता देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करावी यासह 8 ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. या ठरावांची दखल न घेतल्यास दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतर देखील पोलीस दलातच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारी देखील त्यांच्याबरोबरच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करेल. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी NTS ॲपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. श्री क्षेत्र औसा इथल्या श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचे पीठाधिपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या पत्नी लीलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचं काल हैदराबाद इथल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. आज दुपारी औसा इथं पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान काल संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिव शेंगशू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज पिंपरीत होणार आहे. झारखंड आणि हरियाणा यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. काल झालेल्या उपांत्य फेरीत हॉकी झारखंडनं हॉकी मध्य प्रदेशचा शूटआउटमध्ये 2-1 असा पराभव केला. हवामान. आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचं जयघोष. 100वं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
3: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होत, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिला बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
2: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
1: श्रद्धेय आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा
4: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 7:22 होत आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. आज आहे 23 ऑगस्ट. आजच्या दिवशी इस्रोच्या चांद्रयान 3 विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवलं आणि या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणजे नॅशनल स्पेस डे म्हणून घोषित केला गेला आहे. महत्त्वाचं म्हणजे चंद्रावर उतरणारा भारत हा 4था देश आहे आणि दक्षिण ध्रुवावर जाणारा 1ला देश ठरला आहे. लँडिंगच्या या ठिकाणाला शिवशक्ती पॉईंट असं नाव देणार आहे. आजच्या दिवशी घडलेल्या आणखीन काही महत्त्वाच्या घटना पुढीलप्रमाणे. 1942 साली मो ग रांगणेकर यांच्या कुलवधू या नाटकाचा 1ला प्रयोग झाला. तर आजच्या दिवशी हळदीच्या पेटंटसाठी भारताने अमेरिकेसोबत सुरू केलेली कायदेशीर लढाई जिंकली. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकेच्या पेटंटला आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ होती. तर आजच्या दिवशी कविवर्य विं दा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला गेला. आजच्या दिवशी राधा गोविंदकार भारतीय वैद्य आणि दानकर्ते यांचा जन्मदिवस आहे आज. तर तांगुतरी प्रकाशम म्हणजे भारतीय वकील आणि राजकारणी यांचा आजचा जन्मदिवस. तर मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचा आज स्मृतिदिन आहे. मराठी ग्रंथकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर शंकर दामोदर पेंडसे यांचाही आज स्मृतिदिन आहे. तसंच नामवंत शास्त्रीय गायक, गुरु, संगीत प्रसारक आणि अभिनेते पंडित विनायकराव पटवर्धन यांचा आज स्मृतिदिन असून इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू आरती सहा यांचाही आज स्मृतिदिन आहे. तर श्रोते हो, हे होते आजचे दिनविशेष.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Apeli
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा ही अटकेपार मराठा साम्राज्यात व्यापार उदीम आणि देवाणघेवाणीची भाषा होती. कुठलीही भाषा अर्थार्जनासाठी उपयोगी असते तेव्हा तिचं महत्त्व अधिकच वाढतं. मराठी विश्वकोशाच्या खंडात मराठीतूनच अनेक बाबींची माहिती उपलब्ध होते हे आपण मागील भागात ऐकलं आहे. आजच्या या कार्यक्रमात मराठी विश्वकोशाचा उपयोग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे होतो हे जाणून घेऊया. यासाठी आपल्याकडे डॉक्टर जगतानंद भटकर, विद्याव्यासंगी सहाय्यक, वाई जिल्हा सातारा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या कार्यालयातून आलेले आहेत. सर, आपलं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत.
3: सर्वांना नमस्कार.
2: सर, मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा याचा संबंध कसा बघावा, म्हणजे मुलांना याचा उपयोग कसा होतो अभ्यास करताना, याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
3: मराठी विश्वकोश हा सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक यांच्यासाठीचा मूलभूत संशोधनाचा विषय आहे, संहिता आहेत. शासनाकडून जे कोश किंवा जे काही ग्रंथस्वरूप कार्य केलं जातं ते मुख्यतः स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून केलं जात नाही, त्या कामाचं अंगता स्वतः एक स्वरूप असतं. मराठी विश्वकोशाचं जे एकूण लेखन स्वरूप आहे ते मानवी मनाला स्पर्श करतील असे सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. अग्नी विज्ञान तंत्रज्ञानातले सुद्धा आणि मानवीय विद्येतले सुद्धा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्यामुळे हे सगळ्या विषयांचं मूलभूत संशोधन करून लेखन केलं असल्यामुळे हे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी उपयुक्त आहे. आणि त्या उपयुक्ततेच्या मागे गोष्ट अशी आहे की हे त्या त्या तज्ज्ञांकडून लिहिलेलं आहे, त्या त्या अधिग्राह्य संदर्भ ग्रंथातून लिहिलेलं आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या ज्या सर्व पातळी आहेत त्या सर्व पातळ्यांवरती या मराठी विश्वकोशाचा विद्यार्थ्यांसाठी उपयोग होऊ शकतो.
2: सर, बरेचसे विद्यार्थी हे मार्गदर्शक पुस्तकं, इंटरनेट, यूट्यूब किंवा त्यांच्या नोट्स असतील, काही क्लासेस असतील, असे अनेक मार्ग म्हणजे उपयोगी असतात त्यांना आणि त्याचा ते वापर करत असतात. मग विश्वकोशाची अशी वेगळी गरज काय आहे?
3: आज माहितीची कमतरता नाही आहे.
2: बरोबर,
3: तुम्ही ज्या पद्धतीची सगळे माध्यमं सांगितली त्या सगळ्या माध्यमांमध्ये माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्या माहिती ची अधिग्राह्यता काय आहे, त्या माहितीची विश्वसनीयता काय आहे, ती माहिती आली आहे कुठल्या संदर्भाने, हे विषय महत्त्वाचे आहेत. विश्वकोशामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर ही सगळी माहिती मी आधी सांगितल्याप्रमाणे जी तज्ज्ञ लेखन आहे, त्याचं समीक्षण आहे, त्याची संपादकीय प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेमधून ही माहिती वाचकांसमोर प्रकाशनात आलेली आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे विश्वकोशामध्ये साधारणतः प्राथमिक संदर्भाची 80,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. प्रत्येक विषयावरचे जे प्राथमिक संदर्भ ग्रंथ आहेत ते आता त्या ग्रंथांच्या आधारे मराठी विश्वकोशांमधल्या माहितीचं, नोंदींचं लेखन केलं जातं. त्यामुळे आजच्या ज्ञानाच्या या प्रस्फुटामध्ये जी माहिती विद्यार्थ्यांसमोर प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे त्यातून नेमकी माहिती आपण कुठली घ्यावी आणि कुठल्या माहितीवर विश्वास ठेवून त्याचा नीट अभ्यास करावा हा विषय आहे. तो जो हा प्रश्न आहे, हा प्रश्न मराठी विश्वकोश सोडवण्यास मदत करते. मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली माहिती ही विश्वसनीय आहे, विश्वसनीय संदर्भांच्या आधारे निर्माण केलेली आहे आणि तज्ज्ञ लेखकांकडून आलेली आहे, त्यामुळे आजच्या या काळात तिची उपयुक्तता या पद्धतीची आहे.
2: सर, विश्वासार्हता ह्या महत्त्वाचा मुद्दा इथे येतो असं तुम्ही म्हणताय, तर विश्वकोशाचा उपयोग करताना मग कोणकोणत्या पातळीपासून त्याचा उपयोग करता येईल असं उदाहरण देऊन सांगा जरा.
3: सातारा जिल्हा पोलीस भरती अशी एक पोलीस भरतीची प्रक्रिया आमच्या परिसरात चाललेली होती. तर आम्ही जेव्हा संपादक म्हणून बाहेर फिरतो तेव्हा आमच्या चटकन काही गोष्टी लक्षात येतात. एका पुस्तक विक्रेत्याकडे सातारा जिल्हा माहिती असं पुस्तक छोटंसं आम्ही बघितलं आणि त्या पुस्तक उघडून बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली सातारा जिल्हा अशी नोंद आहे. काही संचालकांनी, स्पर्धा परीक्षकाच्या मार्गदर्शकांनी ते आहे तशी माहिती घेऊन त्याचं पुस्तक केलं आणि ते विद्यार्थ्यांना विकलं आणि मी त्यांना विचारलं की याची विक्री होते का, तर ते म्हणाले प्रचंड प्रमाणात होते. मराठी विश्वकोशाची जी पोहोच आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत आहे, परंतु ती अधिक वाढावी. त्या विद्यार्थ्यांना हे माहीत झालं पाहिजे की मराठी विश्वकोशामध्ये या पद्धतीची माहिती असते. म्हणजे काय तर सातारा जिल्हा पोलीस भरती ही स्थानिक पातळीवरची परीक्षा आहे, याशिवायही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. याशिवायही अनेक अर्थशास्त्रांच्या किंवा भूवैज्ञानिकांच्या वैज्ञानिकांच्या परीक्षा असतात. या सगळ्या परीक्षांसाठी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता आहे. मराठी भाषेमध्ये विज्ञानविषयक लेखन फार कमी झालेलं आहे इतर संदर्भग्रंथांच्या दृष्टीने, परंतु ते मराठी विश्वकोशात झालेलं आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भूशास्त्र हे जे काही विषय आहेत या विषयांच्या परीक्षा केंद्रीय पातळीवर होतात, तर त्या विषयांसाठी उपयुक्त मराठी माध्यमाचं जे आपल्याला एक भाषिक संसाधन म्हणतो ते मराठी विश्वकोशात उपलब्ध आहे. त्यामुळे या तीनही ज्या पातळ्या आहेत या पातळ्यांवरती मराठी विश्वकोशाचा वापर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल असा मला विश्वास आहे.
2: सगळीच माहिती विश्वकोशामध्ये मुलांना तर उपलब्ध होतच असेल आणि त्याचा त्यांनी वापर करावा. मग यासाठी विश्वकोश लोकांपर्यंत पोहोचला आहे असं आपल्याला वाटतं का, म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या?
3: मराठी विश्वकोश हा गेल्या 6 ते 7 वर्षापासून संकेतस्थळांवरती प्रत्येकाला उपलब्ध आहे आणि तो गुगलच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतो, उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचे जे अभ्यासक्रम आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमाचे जे घटक आहेत, त्या घटकांचा शोध त्यांनी जर मराठी विश्वकोशाच्या दृष्टीने घेतला तर त्यांना हे संकेतस्थळावर मोफत सगळी सामग्री उपलब्ध आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाचे जी विक्री केंद्र आहेत त्या विक्री केंद्रांवरती मराठी विश्वकोशाचे खंड उपलब्ध आहेत, अगदी माफक किमतीमध्ये ते खंड उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर आपला अभ्यासक्रमामध्ये जे घटक आहेत त्या घटकांमधली जी माहिती आहे ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने परिभाषायुक्त अधिक सहसंदर्भ करायची असेल तर त्यांना या पद्धतीनं ते उपयुक्त ठरू शकते.
2: खूपच छान. सर, MPSC किंवा UPSC परीक्षा जेव्हा मुलं देतात तर मुख्य परीक्षेतील उत्तर लेखनासाठी त्यांना विश्वकोशाचा उपयोग कसा होतो?
3: हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न आहे. आपण चर्चा करतोय ती माहितीची करतोय की विश्वकोशामध्ये ही माहिती आहे का. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात एखादा व्यक्ती आहे, एखादी संस्था आहे, एखादं शहर आहे, तर हे एक उत्तर मिळेल. परंतु अलीकडे ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांचं स्वरूप हे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भातून पुढे जातं. निबंधात्मक स्वरूपाचे ते प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांचा कस तिथे लागतो की त्यांना ज्या पद्धतीचं उत्तर लेखन करायचं आहे मग त्या उत्तर लेखनाचं स्वरूप काय आहे. तर मराठी विश्वकोशाचं लेखन आपण आधी फक्त सांगतोय की सहसंदर्भ झालाय, पण त्या विश्वकोशाच्या लेखनाचं स्वरूप सुद्धा एक आहे. म्हणजे उत्तर लिहिताना किंवा ती नोंद लिहिताना आम्ही जो एक आराखडा तिथे बाळगतो तो असा की त्याची त्या शीर्षकाची व्याख्येयता काय आहे, प्रारंभिक स्वरूप काय आहे, त्याची उत्पत्ती काय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातले जे सगळे घटक असतील म्हणजे कालानुक्रम असेल, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचे संशोधन असतील, याचा एक क्रम आम्ही मांडतो त्या नोंदीमध्ये. आणि शब्दसंख्येला कमीत कमी शब्दसंख्येमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा आशय आणि विशेषतः आपलं जे काही म्हणणं आहे ते त्या कमी शब्दात चांगल्या पद्धतीने मांडता येवो असा आमचा त्या मराठी विश्वकोशाच्या लेखनाचा प्रकार आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधात्मक किंवा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये जर मराठी विश्वकोशाच्या या लेखन पद्धतीचा अभ्यास केला तर त्यांना ही गोष्ट फार उपयुक्त ठरेल. म्हणजे उतारांची मांडणी कशी असली पाहिजे, आपण त्या शीर्षकाचा शेवट कसा केला पाहिजे, आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे उत्तरामध्ये ते आपण कुठल्या दिशेनं मांडावं म्हणजे त्या परीक्षकाच्या लक्षात येईल, हे मुद्दे विश्वकोशांच्या वाचनातून विद्यार्थ्यांना लक्षात येऊ शकतात.
2: हां, म्हणजे सर्वंकष माहिती अगदी तयार मिळते एखाद्या विषयाची सगळीच माहिती आणि ती कशी मांडावी किंवा एकापाठोपाठ कसं येतं आहे हे सगळं त्यांना त्या विश्वकोशाच्या माहितीत मिळू शकतं. सर, आता ह्या विश्वकोशीय नोंदींचा आराखडा विद्यार्थी आपल्या उत्तरासाठी प्रत्यक्षात कसा वापरू शकतो?

0: तो याविषयी जरा सांगा.
1: हा, ही स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती कष्टाची आणि मेहनतीची बाब आहे.
0: बरोबर.
1: त्याच पद्धतीने मला हे सांगायचं असं आहे की मराठी विश्वकोशामध्ये आपण आधीही खूपदा चर्चा केली आहे की प्रचंड प्रमाणात लेखन झालेलं आहे, प्रचंड विषयांवरती लेखन झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम आधी त्यांचा निश्चित व्हावा. तो त्यांनी अभ्यासक्रम पाहिल्यानंतर त्या अभ्यासक्रमात कोणकोणते घटक आले

0: त्यांनी घ्यावी न घ्यावी हा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की स्पर्धा परीक्षांसाठी असणारा अभ्यासक्रम आणि त्यांच्यावर त्यांना मिळालेली पुस्तकं याच्यामध्ये काही विश्वसनीयतेचं तारतम्य आहे का, त्याला संदर्भांची खोली आहे का, हे जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी मराठी विश्वकोशाच्या नोंदी वाचल्या पाहिजे. त्या नोंदींची मांडणी काय हे तर मी आधी सांगितलं आहे, परंतु त्या मांडणीला जी काही सहसंदर्भता आहे ते आपल्या जवळच्या पुस्तकांमध्ये आहे का, की आपण कशा पद्धतीची उत्तरं लिहिणार आहोत, याचा पडताळा त्यांनी सातत्याने केला पाहिजे. आणि फार छोटी गोष्ट आहे, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक आहे, त्यामुळे तो पूर्ण वापरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा अभ्यासक्रम आणि आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत असणारा विषय आणि त्या विषयावर आलेल्या नोंदी ह्या तुम्हाला सहजपणे विश्वकोशात पाहता येऊ शकतात.
1: सर, मराठी माध्यमातून आता परीक्षा काही विद्यार्थी देतात UPSC च्या देखील, तर मग त्यांना विश्वकोशाचं महत्त्व विशेष असं काय जाणवत असेल?
0: माझ्या दृष्टीनं हा सुद्धा बऱ्याचदा मागे राहिलेला विषय आहे की मराठी माध्यमातून परीक्षा देत असताना आपल्याला भाषेचा वापर किती चांगल्या समर्पक पद्धतीने करता येईल. अनेकदा मी माझ्या अनुभवात असं आहे की विद्यार्थ्यांच्या ह्या अडचणी असतात की आम्हाला मराठीचं लेखन करत असताना उपयुक्त परिभाषा सापडत नाहीत, त्या पद्धतीचं लेखन नसतं. जसं की आता आपण जर UPSC सारख्या परीक्षेचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे विषय घटक आहेत ते विज्ञानाशी, अर्थशास्त्रांशी, अशा विषयांशी निगडीत असतात, तर त्या विषयाची मराठी परिभाषेत लेखन फारसं आढळत नाही. विशेषतः मराठी विश्वकोशाने मात्र मराठी परिभाषेतून लेखन केलेलं आहे. परीक्षकांना, पुढच्या परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थेला मराठी माध्यमातून हा विद्यार्थी लिहितोय परंतु हा मराठी परिभाषेसह लिहितो, व्यवस्थित लिहितो, हे लक्ष देण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या परिभाषेचा फार मोठा उपयोग या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपण मराठी विश्वकोशाची स्पर्धा परीक्षांसाठीची उपयुक्तता यावर बोलतो आहोत. विद्यार्थ्यांना मी जे सांगतोय त्या पद्धतीनं अभ्यासक्रम आणि विश्वकोशातली माहिती याची पडताळणी करण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या स्वतंत्र 2 वेबसाईट आहेत. एक मराठी विश्वकोशाची जी प्रथमावृत्ती आहे त्या प्रथमावृत्तीची वेबसाईट विश्वकोश-मराठी.महाराष्ट्र.gov.in अशी आहे, किंवा संकेतस्थळ मराठी विश्वकोशाचं आहे ते मराठी विश्वकोश.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.in अशा पद्धतीनं आहेत. तर या 2 संकेतस्थळावर मराठी विश्वकोशाची सगळी सामग्री, सगळे जे 20 खंडांची संहिता आहे, आणि शिवाय आम्ही अलीकडच्या काळामध्ये ज्या अद्ययावत केलेल्या नोंदी आहेत त्या नोंदी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
1: मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा यांचा संबंध आम्हाला उलगडून दाखवला, त्याचं महत्त्व सांगितलं, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com या ईमेलवर आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्ही आपल्या अपेक्षा, उत्तर यांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: सात

0: 17 मंजिली।
1: हो 17 मंजिली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज ने सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मंजिली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118।
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही दिमाखात उभी असलेली बिल्डिंग साताऱ्यामध्ये आहे आणि साताऱ्यामधल्या या बिल्डिंग मध्ये अनेक जणांनी फ्लॅट बुक केलेले आहेत। फक्त साताऱ्यातलेच नाही तर पुणे मुंबई सारख्या शहरांमधूनही लोक साताऱ्यामध्ये घर घेत आहेत आणि याचं कारण काय, सातारा इतकं इतर लोकांना का अट्रॅक्ट करतंय याबद्दलच आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लँडमार्क टॉवर्स मध्ये घर घेतलेले मोहिते सर। नमस्कार मोहिते सर।
3: नमस्कार मॅडम।
2: साताऱ्यातल्या लँडमार्क टॉवर्स मध्ये जो 17 मजली टॉवर आहे तिथे तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तुम्ही स्वतः मुंबईमध्ये असता मग साताऱ्यामध्ये घर घेण्याचं कारण काय होतं?
3: येस मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला। सातारा तसं म्हणायला गेलं तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे। साताऱ्याच्या जवळ महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, कास आहे आणि इतकी सुंदर पर्यटन स्थळ साताऱ्याजवळ असताना आपलंही घर कुठेतरी त्या पर्यटन स्थळांच्या जवळ असावं असा विचार मनामध्ये होता आणि त्या अनुषंगाने मी सर्चिंग करत होतो। माझे नातेवाईक पण साताऱ्यामध्ये राहतात आणि सर्चिंग करत असताना मला या कलाकारांच्या 17 मजली टॉवर विषयी माहिती मिळाली। मुंबई पुण्यात राहणारा कुठलाही वर्ग असेल, मी असेल किंवा अनेक लोक असतात, त्यांच्या प्रायोरिटीज असतात की उंच मजली टॉवर असावेत, अम्युनिटीज असाव्यात, स्पेशियस घरं असावीत, डेव्हलपर चांगला असावं आणि बांधकाम चांगल्या प्रकारे असावं आणि वेळेत मिळावं। आणि त्या अनुषंगाने कंगाळकर डेव्हलपर्स हे नाव मला सातारामध्ये ऐकायला मिळालं, त्यानुसार मी साईट व्हिजिट केल्यावरती हा भव्य आणि दिव्य प्रोजेक्ट साताऱ्यात पहिल्यांदाच होतोय आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होतोय।
2: बरोबर।
3: माहिती मिळाल्यानंतर आम्ही आणि आमचे सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं गेलं, प्रोजेक्टची माहिती सांगितली गेली आणि एकूणच प्रोजेक्टच्या अम्युनिटीज, बांधकामाचं क्वालिटी आणि हे सगळं पाहता आम्ही पाहता क्षणी त्याच्या प्रमाणात पडलो आणि आम्ही डिसाइड केलं की आपलंही घर याच ठिकाणी असावं।
2: आता खरं तर आपण जेव्हा पुणे मुंबईमध्ये राहतो तेव्हा आपल्याला सुद्धा टॉवर मध्ये किंवा उंच मजल्यांवर राहण्याची इच्छा असते, पण साताऱ्यामध्ये याचं वेगळे पण तुम्हाला काय जाणवतं? म्हणजे आपल्या इथे जरी मजले उंच असले तरी कदाचित फ्लॅटची जागा किंवा स्क्वेअर फीट छोटे असतात आणि तिकडे तुम्हाला काही मोठी जागा किंवा ऍम्पल पार्किंग या सगळ्या गोष्टी सुद्धा मिळाल्या का?
3: डेफिनेटली, म्हणजे ऍज कम्पेअरिंग टू पुणे मुंबई म्हणा किंवा मुंबई बेस्टली, साताऱ्यामध्ये जे कंगाळकर डेव्हलपर्सने जे लँडमार्क बिझनेस सेंटर काढलेलं आहे याचे फ्लॅट्स खूप मोठे आहेत आणि 2 BHK ची साईज जी आहे जी आम्ही घेतलेला आहे त्याची क्षमता मोठी असल्या कारणाने घरामध्ये खूप स्पेस जाणवते आणि ते पार्किंगची सुविधा आहे, पोडियम पार्किंग आहेत, खूप नाविन्यपूर्ण असं, म्हणजे मला ते मुंबई आणि साताऱ्यातला फरक असं सांगताच येणार नाही, म्हणजे ते मुंबई सारखंच आजकाल त्यांनी सगळं केलेलं आहे।
2: वा वा वा, मोहिते सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करावा आणि तुमची अशीच भरभराट होत राहावी हीच आमची इच्छा आहे। या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।
3: थँक्यू मॅडम।
1: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118।
0: ओळख 17 मजली।
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर।

7:46 होत आहे. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सुवर्णा दातार यांच्या स्वरात वसंत निनावे यांचं गीत.

0: आपण ऐकत होता सुवर्णा दातार यांच्या स्वरात श्री वसंत निनावे यांचं गीत. आता ऐकूया एक निवेदन.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. ऐकूया शोभा जोशी यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत.

0: या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. भावधारा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 8:40. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझं शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रो की गुंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडामंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन. आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथल्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात काल पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाजपनं वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्याबाबत एक ठरावही मंजूर केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे, असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं. छात्रो की गुंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्यानं विद्यार्थिनींशी संवाद साधला. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे, असं गांधी म्हणाले. अहिंसा आणि शांतता ही भारताची संस्कृती आहे आणि अहिंसेच्या या मूल्याला भारताचा कमकुवतपणा समजण्याची चूक कोणीही करू नये, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांचं रक्षण करणं हे सरकारचं सर्वोच्च कर्तव्य आहे, असंही सिंग यांनी नमूद केलं. जैन धर्म हा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा गौरव असून सरकारनं जैन परंपरा आणि वारशाच्या संवर्धनाला प्राधान्य दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल खरीप आणि आगामी रब्बी हंगामासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला खत विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताचा अखंड पुरवठा आणि वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गोरखा समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माजी बीएसएफ संचालक आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पंकज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सुकना इथं काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर शहा यांनी याबाबत घोषणा केली. या बैठकीत गोरखा नेत्यांनी विविध मुद्दे मांडले. दार्जिलिंग हिल्स, तराई आणि दुआरसाठी घटनात्मक चौकटीत तोडगा काढण्यावर नेत्यांचं एकमत झालं. याचवेळी शहा यांनी सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, पश्चिम बंगालचे वरिष्ठ अधिकारी तसंच केंद्रीय सुरक्षा दलांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं सहअध्यक्षपद भूषवतील. तसंच या दौऱ्यादरम्यान डॉक्टर जयशंकर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेऊन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यदलांनी नागरिकांवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा बलुच यकजयती कमिटी या मानवाधिकार संघटनेनं तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे पाकिस्तान सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचं बलुच यकजयती कमिटीनं म्हटलं आहे. मस्तुंग जिल्ह्यातील एका फळबागेवर शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले. या हल्ल्यापूर्वी बलुचिस्तानच्या सुराब जिल्ह्यातही पाकिस्तानी हवाई दलानं निवासी वस्त्यांवर हल्ला केला होता. यात 30 हून अधिक नागरिक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले होते. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सातत्यानं बिघडत

आली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप करावा असं आवाहन 70 अधिक ब्रिटिश खासदारांनी केलं आहे. याबाबत या खासदारांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांना पत्र लिहिलं आहे. या भागात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून पाकिस्तानी सैन्याच्या क्रूर कारवाईत शेकडो लोक मारले गेले आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून होणारी हिंसा आणि रक्तपात थांबवावा आणि सामान्य नागरिकांच्या

0: आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाची प्रयोगशाळा म्हणून उदयास आलं पाहिजे असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथं IMA हेल्थकेअर समिटमध्ये बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि मानवकेंद्रित असला पाहिजे, तसंच रुग्णांच्या गोपनीयतेसाठी मजबूत सुरक्षा उपाययोजना असाव्यात असंही त्या म्हणाल्या. पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज काल बंगालच्या उपसागरात बुडालं. MV ओशन विनर नावाच्या या जहाजावर 24 खलाशी होते, त्यापैकी 20 जण चीनचे, 3 म्यानमारचे आणि 1 जण बांगलादेशचा होता. ओडिशातील 72,000 मेट्रिक टन लोहखनिज वाहून देणारं हे जहाज सिंगापूरच्या दिशेनं जात होतं. 20 ऑगस्ट रोजी रात्री हे जहाज पारादीप किनाऱ्यावरून निघालं होतं. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं बचाव कार्य सुरू केलं असून आतापर्यंत दोघांना वाचवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडामंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं होणाऱ्या या बैठकीत ब्रिक्सच्या सर्व 11 सदस्य देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळाचे प्रमुख एकत्र येणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यात सहभागी होतील. ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्राच्या स्वीकृतीनं या बैठकीची सांगता होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबो इथं रंगणार असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. मागील 3 पैकी 2 मालिका गमावल्यानंतर सध्याच्या कसोटी विश्वचषकातील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. बांगलादेशचा मॅके इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पराभव झाल्यास भारताला अव्वल 3 संघांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. ओडिशातल्या भुवनेश्वरमधील कलिंगा मैदानावर काल झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स सिल्व्हर लेवल कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय खेळाडू रोहित यादव यानं बालाफेकमध्ये तर मुरली श्रीशंकर यानं लांब उडी क्रीडा प्रकारात विजय मिळवला. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत आसी सोजननं 6.71 मीटरची विजयी कामगिरी नोंदवली. अभिनय राजराजन हिनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीत 11.34 सेकंदांच्या वेळेसह विजय मिळवला. महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताच्या सीमा काजीरामना हिनं चौथं स्थान मिळवलं. ज्योती याराजी हिनं महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 3रं स्थान पटकावलं, तसंच अन्नू राणीनं महिलांच्या भालाफेक स्पर्धेत 3रं स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ SJYSHANKAR आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. यात पुष्पा रानडे यांच्या स्वरात ग.दी. माडगुळकर यांचं गीत ऐकूया.

0: या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
4: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.
5: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
6: नाही रे, राहिलच बघ.
5: मग ऐकायचंय?
6: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
5: अगं युट्यूबवर.
6: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
5: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
6: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
5: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

सकाळचे 9 वाजते प्रसारित करतो कार्यक्रम अज्ञात मुंबई या कादंबरीचं क्रमशः वाचन.

श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया भायखळ्याच्या

0: डिस्कोर्सच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: तर विरंगुळा म्हणून घोड्यांच्या शर्यतीसाठी बॉम्बे फोर्ट क्लब सुरू करण्यात आला. मुळात तो होता फोर्ट परिसरात. हा क्लब पुढच्या काळात मुंबई प्रांतात पुण्यासारख्या इतर ठिकाणी सुरू झालेल्या सगळ्या रेसकोर्सचा आदिपुरुष. पुढे सर्व दृष्टीने सोयीच्या अशा विस्तीर्ण जागेत भायखळ्याला तो हलवला गेला. भायखळा रेसकोर्स या नावानं तो प्रसिद्ध झाला. भायखळा रेसकोर्स ऐन भरात आला होता. त्याच दरम्यान मुंबई शहर यंत्रयुगात पाऊल ठेवत होते. 1853 सालच्या एप्रिल महिन्यात मुंबई ते ठाणे अशी पहिली प्रवासी रेल्वे धावली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1854 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी निघाली. मुंबईनं कात टाकली. पुढच्या 5-6 वर्षाच्या कालावधीत मुंबईत आणखी 5-10 कापड गिरण्यांचे साचे धडधडू लागले.
2: पुढच्या 10-15 वर्षांच्या काळात चित्र आणखी बदललं. रेसकोर्सच्या परिघावर अनेक गिरण्या सुरू झाल्या. या गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी देशभरातले श्रमिक मुंबईत येऊ लागले. त्यांनीही आपल्या मुक्कामासाठी भायखळ्याची निवड केली. जागा मिळेल तिथं झोपड्या उभ्या राहू लागल्या. मोकळा भायखळा गजबजू लागला. वस्ती वाढू लागली, तशी अस्वच्छताही वाढली. आणि त्यावर उपाय म्हणून महानगरपालिकेनं रस्ते बांधण्याचा कार्यक्रम हातात घेतला होता. त्यासाठी रेसकोर्सची काही जागाही संपादित करण्यात आली होती. रेसकोर्सच्या जागेचा संकोच व्हायला लागला.
1: दिवसाचे 12-15 तास दाट काळा धूर ओकणारी गिरण्यांची धुरांडी, गिरण्यांच्या साच्याचे मोठाले आवाज, गर्दी गोंगाट यामुळे रेसचा आनंद लुटण्यावर मर्यादा येऊ लागली होती. त्याही परिस्थितीत नेट लावून शर्यती होत होत्या. '1864 तर मुंबईचा रेसकोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं. मुंबई प्रांतातल्या सगळ्या शर्यती या क्लबच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या.
2: त्याच वर्षी क्लबनं शर्यत पाहणाऱ्या शौकीनांसाठी नवीन ग्रँडस्टँड बांधण्याचा निर्णय घेतला. 1866 मध्ये जवळपास 600 लोकांना सामावून घेईल एवढा मोठा स्टँड बांधण्यासाठी भायखळा क्लब कडून भाड्यानं जागा घेण्यात आली. हा स्टँड बांधण्याचा सगळा खर्च जाफर सुलेमान या रेसच्या शौकीनानं केला. पण या स्टँडमुळे एक नवीनच समस्या उद्भवली. असेंब्ली रूम मधून शर्यत पाहणं प्रतिष्ठेशी जोडलं गेलेलं असल्यामुळं नवीन स्टँडकडे लोक फिरकत नव्हते. भायखळा क्लबच्या वरांड्यात होणारी गर्दी काही कमी झाली नव्हती. रेसकोर्स कडनं मिळणाऱ्या भाड्याच्या रकमेतून भायखळा क्लबनं 1870 सालापासून भायखळा क्लब चषक द्यायला सुरुवात केली.
1: बदलत्या परिस्थितीमुळे भायखळ्यात शर्यती आयोजित करणं जिकरीचं होत होत. रेसकोर्स भायखळ्याहून अधिक मोठ्या आणि मोकळ्या जागेत नेण्याची मागणी 1865 पासूनच दबक्या आवाजात सुरूच होती. पण टर्फ क्लबचे सदस्य त्यासाठी अनुकूल नव्हते. तथापि काळ पुढे सरकत गेला तसा नवीन जागेच्या मागणीचा रेटा वाढत गेला. 1870 ते 1872 पासून नवीन रेसकोर्ससाठी सुयोग्य जागा पाहणंही सुरू झालं. दूर उपनगरात हव्या तशा भरपूर जागा उपलब्ध होत्या, परंतु मुंबई शहरात राहणाऱ्या रेस शौकीनांना त्या लांब पडतील म्हणून त्या जागांना नकार देण्यात आला.
2: सुदैवानं रेसकोर्ससाठी हवी तशी प्रशस्त जागा भायखळा रेसकोर्स पासून अगदी मैलभर अंतरावर उपलब्ध असल्याचं समजलं. हाजी अली दर्ग्यासमोरची ही जागाही भायखळ्याप्रमाणेच वरळीच्या बांधामुळे निर्माण झालेली होती, परंतु तिच्यात भराव घातला नसल्यामुळे ती समुद्र सपाटीच्या खूपच खालच्या पातळीवर होती. सोयीची असली तरी भायखळा रेसकोर्सच्या सुरुवातीच्या अवस्थेप्रमाणेच ही जागाही असुविधांनी भरलेली होती. ही जागा घ्यावी की न घ्यावी अशा संभ्रमात टर्फ क्लबचे सदस्य पडले.
1: नाही म्हणायला ही जागा भायखळा रेसकोर्स पासून जेमतेम अर्ध्या मैलाच्या अंतरावर होती. हा या जागेचा फायदा होताच. शिवाय तिथवर जाण्यासाठी कच्ची सडकही होती. ही सडक पुढच्या काळात लॅमिंग्टन रोड म्हणून नावारूपाला आली. या सडकेच्या बगलेतून जाणाऱ्या BBCI म्हणजेच आजच्या पश्चिम रेल्वेच्या लाईनीमुळे शर्यतीसाठी येणाऱ्या शौकीनांच्या प्रवासाची सोय होणार होती.
2: टर्फ क्लबनं ही जागा घ्यायचं निश्चित केलं. ह्या जागेचा भाडेपट्टा कुसरो वाडिया यांच्याकडे होता. वाडियांशी चर्चा सुरू झाली. जागेतल्या गैरसोयींचा पाढा त्यांच्या पुढे वाचून जमिनीची किंमत मागपुढे करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आश्चर्य म्हणजे वाडिया यांनी ही जमीन टर्फ क्लबला मोफत देऊन टाकली. केवळ जागा देऊन वाडिया थांबले नाहीत, तर ही जमीन वापरण्याजोगी करण्यासाठी येणाऱ्या खर्चापोटी त्यांनी टर्फ क्लबला 40 लाखांचं बिनव्याजी कर्ज देऊ केलं. त्याशिवाय त्यांनी ऑस्ट्रेलियामधल्या मेलबर्नच्या कॉफिल्ड रेसकोर्स तयार करणाऱ्या मेजर जेई ह्युजेस यांना मुंबईतला नवीन रेसकोर्स तयार करण्यासाठी पाचारणही केलं. वाडिया यांच्या अनपेक्षित दातृत्वामुळे टर्फ क्लबला अस्मान हाती आल्यासारखं वाटलं.
1: जागेची खरेदी झाली. ऑस्ट्रेलियन तज्ञ ह्युजेस यांच्या मार्गदर्शनाखाली रेसकोर्स आकाराला येऊ लागला. दिनांक 14 फेब्रुवारी 1878 पासून सुरू होणाऱ्या नवीन मोसमातल्या शर्यती नवीन रेसकोर्सवर धावतील अशी जाहिरात टाइम्स ऑफ इंडियामध्ये झळकली. या बातमीत रेसकोर्सचं वारसं महालक्ष्मी रेसकोर्स असं करण्यात आलं होतं. आपल्याला आज जो दिसतो ना, तो हाच रेसकोर्स.
2: आणि जाहीर केल्याप्रमाणे 14 फेब्रुवारी 1878 रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर पहिली शर्यत धावली, पण तिला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या दिवशीच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी झळकली. बॉम्बेच्या नव्या रेसकोर्सवर प्रथमच घोड्यांच्या शर्यती पार पडल्या. उपस्थिती चांगली होती, मात्र भायखळ्याच्या रेसप्रमाणे मोठी गर्दी नव्हती. याचं कारण नवीन रेसकोर्स शहरापासून दूर असून तिथं पोहोचण्यासाठी धुळीच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. ग्रँड स्टँडलाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. स्टुअर्ट्सच्या स्टँडवरही फार लोक दिसत नव्हते.
1: जुन्याची सवय झालेले लोक कोणतीही नवीन गोष्ट सहजासहजी स्वीकारत नाहीत, याचंच हे उदाहरण होतं. त्या काळातल्या सर्वोत्तम सुखसुविधांनी युक्त असूनही महालक्ष्मी रेसकोर्सला लोकांनी हवा तसा प्रतिसाद का दिला नाही, त्यामागही कारण होती. त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ.
0: श्रोतेहो, आज आपण ऐकत होतो भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा 4th भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 होत आहेत. वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार ऐकण्याची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया प्रहार या चित्रपटातलं चिंतामणी सोहनी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं समीर गोडबोले यांचं गीत.

0: प्रहार या चित्रपटातलं चिंतामणी सोहनी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकूयात. आता ऐकूया एक निवेदन.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

ऐकूया मितवा या चित्रपटाचं शीर्षक गीत, शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरात. गीत मंदार चोळकर यांचं आणि संगीत शंकर एहसान लॉय यांचं.

जुगाड या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलं आहे शैलेश धरंगळगावकर.

0: जुगाड या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते?
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
6: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
5: अमृत कलश.
6: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
5: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
6: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
7: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
5: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
6: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
5: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
6: अमृत कलश.
8: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
9: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
8: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
9: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
8: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
9: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
8: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
9: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
8: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: ये गीत आपको याद हो गया होगा।
1: जी सर।
0: धन्यवाद।
2: धन्यवाद।
3: सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। आता ऐकूया एक निवेदन।
4: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा। वा, दिवस वसूल झाला।
5: फसला। UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी।
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।
7: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
8: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
7: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
8: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
3: नऊ वाजून 50 मिनिट होत आहेत। ऐकूया नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमार गंधर्व यांच्या स्वरात VS गुर्जर यांचं गीत, नाटक संगीत एकच प्याला।

यानंतर ऐकूया संगीत स्वयंवर या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत निर्मला गोगटे यांच्या स्वरात.

या गीताबरोबरच नाट्यगीताबरोबरच नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यपराग संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:01 आणि 36 सेकंद होत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. पछाडलेला या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे आणि

आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातलं गीत ऐकूया सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांच्या स्वरात. गीत वंदना विटणकर यांचं आणि संगीत राम लक्ष्मण यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतात बाळागाव कशी अंगाई या चित्रपटातलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीत केलं होतं एन दत्ता यांनी. यानंतर ऐकूया कैवारी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी.

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये पुढलं गीत ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. पी सावळाराम यांचं हे गीत आहे आणि संगीत विश्वनाथ मोरे यांचं. चित्रपट आहे भालू.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपत आहे. सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सतीश व्यास यांचं संतूर वादन राग गुजरी तोडी. त्यांना तबला साथ आहे आदित्य कल्याणपूर यांची. मध्यलय गत रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. ऐकूयात तर पंडित सतीश व्यास यांचं संतूर वादन.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सतीश व्यास यांचं संतूर वादन ऐकलं, राग गुजरी तोडी. त्यांना तबला साथ होती आदित्य कल्याणपूर यांची. हा कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजतात. दिल्ली केंद्रावरून ठीक 11 वाजता हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण आमचं हे प्रसारण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 11:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मामा भासे या चित्रपटातली जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची ही रचना, संगीत एन दत्ता यांचं, आणि याची आवड कळवली आहे नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चव्हाण, जत जिल्हा सांगली इथून श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी, तालखेड तालुका मुक्ताईनगर इथून काशीनाथ ढेंगे, सौ नंदा ढेंगे यांनी. ऐकूयात तर हे गीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आपली आवड हा श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत आपण ऐकणार आहोत रामदास कामत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. अण्णासाहेब देऊळगावकर यांची रचना आहे आणि बाळ पळसुले यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे थापाड्या आणि ही आवड कळवली आहे ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ, मौताळा इथून प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख आणि करडा रिसोड इथून कुमारी सानवी देशमुख, सर्वद देशमुख यांनी. ऐकूयात तर हे गीत.

श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात पुढलं गीत आपण ऐकणार आहोत वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटातलं. आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची रचना आहे, राम कदम यांचं संगीत. आणि याची आवड कळवली आहे सारस श्रोता संघ, तालुका माजलगाव, जिल्हा बीड इथून नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे यांनी. ऐकूयात तर त्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड. या कार्यक्रमात पुढलं गीत आपण ऐकणार आहोत बन्या बापू या चित्रपटातलं, उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात. मुरलीधर गोडे यांची रचना आहे आणि ऋषीराज यांचं संगीत आहे. आणि याची फरमाईश कळवली आहे डोंगरगाव छत्तीसगड इथून. राष्ट्रपाल गजबिये, राधिका गजबिये, अनिष्का आणि तन्मय.

श्रोतेहो, कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत झुंज या चित्रपटातलं चंद्रशेखर गाडगीळ आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि राम कदम यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताची फरमाईश होती जांभरुण तालुका अर्धापुरीतून. दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी, परभणीहून गणेश हारगावकर यांच्याकडून. कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना, श्रीनिवास खळे यांचं संगीत. आणि या गीताची फरमाईश आहे देवपेठ वाशिम इथून राजेश रौबाईतकर, खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, राजेश्री भावसार, राजू भावसार, स्नेहल ऐकूयात्तर यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, आपली आवड या श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांच्या कार्यक्रमामध्ये पुढलं गीत आपण ऐकणार आहोत. बकुळ पंडित यांच्या स्वरात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची रचना आहे, श्रीनिवास खळे यांचं संगीत. आणि याची फरमाईश मेहेरनगर उमरखेड महाराष्ट्र अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर बदलापूर मुंबई, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, सुमित गव्हाणकर यांनी कळवली आहे. ऐकूयात त्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत. अपराध या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, मधुसूदन कालेलकर यांची रचना आहे, एन दत्ता यांचं संगीत. आणि याची आवड कळवली आहे शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील, पाटील परिवार, कसबा, सोलापूर, महाराष्ट्र इथून.

ते हो, या गीताबरोबरच आपली आवड ह्या श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांवर आधारित कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सकाळचे 11:41 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत उत्तरा केळकर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची रचना.

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
0: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह.
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांच्या स्वरात यशवंत देव यांची रचना.

श्रोते हो, अपर्णा मयेकर यांच्या स्वरात हेमंत अवसाळकर यांची ही रचना आपण ऐकलीत. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, श्रावण सुरू झालाय, म्हणजेच ओघाने सणांची रेलचेल सुरू झालीय. श्रावण महिन्यात जसा निसर्ग खुलतो ना, अगदी तसंच या श्रावण महिन्यात आपलं मनही सुखावतं, कारण सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण असतं ना. या श्रावणात एक ना अनेक सण असतात आणि या प्रत्येकाचं वेगळं महत्व, वैशिष्ट्य, आध्यात्मिक कारण असतं. या श्रावणातला आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. मैत्रिणींनो, मंगळागौर हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं पारंपरिक आणि सांस्कृतिक व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी अखंड सौभाग्य, वैवाहिक सुख आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी लग्नानंतर सलग पहिली 5 वर्ष करायचं असतं. मंगळवारी अशाच इतर नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात आणि त्यानंतर रात्री जागरण करतात. मैत्रिणीनो, आजच्या कार्यक्रमात आपण मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपला. यामध्ये सहभागी झाल्यात अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी. यांना तबला साथ केली आहे प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली आहे गायत्री जोशी यांनी. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया मंगळागौरीच्या आरतीने.

0: जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे. यामध्ये साधारणपणे 110 प्रकारचे खेळ खेळतात आणि त्यामध्ये अंदाजे 21 प्रकारच्या फुगड्या आहेत. चला तर हे फुगड्यांचे प्रकार जाणून घेऊया.
1: साधी फुगडी.
2: चहा बाई चहा, गौती चहा, आम्हा सख्यांच्या फुगड्या पहा, फुगड्या पहा.
3: केरसुणी फुगडी. चार लावल्या हंड्या, मध्ये लावलं झुंबर, आपल्या फुगडीचा पहिला नंबर, पहिला नंबर.
1: एका हाताची फुगडी.
2: जत्रेला जाताना हरवली फुगडी, आपण दोघी एक हाती फुगडी, एक हाती फुगडी.
1: लाटण्याची फुगडी.
2: गोड गोड गाणे गाऊया, गाऊया, लाटण्याची फुगडी पाहूया, पाहूया.
3: पद्मासन फुगडी. खेळून जमल्यावर हवा चहा, हवा चहा, पद्मासन फुगडी लवकर पहा, लवकर पहा.
1: त्रिफुला.
2: ऐस पैस पसरल केळीचं पान, केळीचं पान, आमचा त्रिफुला दिसतो किती छान, दिसतो किती छान.
1: कमळ फुगडी.
2: फुलात फुल कमळाचे, बाई कमळाचे, श्री विष्णूना वहायचे, बाई वहायचे.
3: उठबस फुगडी. सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी, मऊ मऊ उशी, उठबस फुगडी खेळतात पहा कशी, खेळतात पहा कशी.
1: दंड फुगडी.
2: मंगळा गौरीसाठी खास केले वेडे, खास केले वडे, यमुने तू आम्हाला कधी देणार पेढे, कधी देणार पेढे.
1: गवळण फुगडी.
2: गवळण फुगडी, गवळण नाचे, टाका चढेरा लोण्याचा गोळा, गवळण फुगडी, गवळण नाचे, टाका चढेरा लोण्याचा गोळा, गवळण फुगडी, गवळण नाचे, गवळण फुगडी, गवळण नाचे.
0: या फुगड्या खेळतानाच बाकीच्या मैत्रिणी बायका फेर धरतात आणि त्या नववधूला त्या फेऱ्यात अडकवतात आणि मग सुरू होतो खेळ खुंटण मिरचीचा.
4: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
4: खुंटण मिरची.

0: Minasu
1: Naste Stashi.
2: ए आता छान उखाणा घेतल्यापासून सुटका नाही बरं का मिला तुझी. हे बरं एक छानसा उखाणा.
3: बरं बरं. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. ऐका हा. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. निलेश रावांचं नाव घेते मंगळा गौरीच्या दिवशी.
2: ए मस्त घेतलास ग उखाणा निला. पण आपल्या राधा काकू आहेत ना या खूप मोठा उखाणा घेतात. तसा ऐकलाय का कधी तुम्ही?
3: नाही ग.
2: मग राधा काकू घ्या
3: घ्या
4: श्रावणातल्या रिमझिम धारा निसर्गाचे रूप झाले सुंदर आणि हिरवेगार. नभाच्या कॅनव्हसवर सजला आहे सप्तरंगी इंद्रधनुष्याचा नयनरम्य साज. आकाशवाणीच्या वनिता मंडळ मंचावर आज रंगलाय मंगळागौरीच्या गाण्यांचा हा विशेष सोहळा, जिथे स्वरांच्या आणि भावनांच्या सुंदर सुरांनी जुळून आला सुवासिनींचा मेळा. मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यातून उलगडते माहेराविषयीचे अपार ओढ आणि प्रेम, तर सासरच्या खोडकर उणीदुण्यांना गाण्यातून मांडण्याचा तो एक गोड नेम. झिम्मा फुगड्या पिंगा आणि लाट्या करवंट्या यांच्या तालावर वाहतो उत्साहाचा झरा. खेळता खेळता नकळतपणे होणारा हा स्त्रियांचा आरोग्यदायी व्यायामच खरा. संस्कृती आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. संस्कृती आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. रवींद्र रावांचे नाव घेते वनिता मंडळाच्या या सुरेल मंचावर खास.
5: आणि अशा तऱ्हेने तिला नाव घेतल्याशिवाय सोडतच नाहीत. मुख्य मुद्दा असा आहे की त्या निमित्ताने ती नववधू या खेळात रमायला लागते. मैत्रिणीनो, संसाराचंही असंच आहे ना, हळूहळू आपण त्याच्यामध्ये रमत जातो. या सगळ्या खेळांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नात्यांची जी ओळख झालेली असते ना ती दृढ व्हायला या खेळांमुळे मदत होते.
6: साळुंकी साळकी
7: साळू

0: मंगळागौरीच्या खेळांचे जे प्रकार आहेत ना, त्यामुळे शारीरिक कसरत तर होतेच, पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीबरोबर जुळवून घ्यायलाही आपण नकळत शिकतो, आणि तेही खेळ खेळताना. बरं का आहे की नाही गंमत? आणि या सगळ्यामुळे शरीराची लवचिकता कळतेच, पण त्याचबरोबर मनाची ताकदही वाढते. मन प्रसन्न होतं, आपली संस्कृती परंपराही समजतात, आणि या सगळ्याचा अर्थही समजतो, नाही का?
1: दिंडा
2: दिंडा.

0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार

मैत्रिणींनो, ताक करणं हे आपलं रोजचंच काम आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ताकाचं सेवन करतच असतो. आपल्याला त्याचं महत्वही माहिती आहे. खरं तर त्यामध्ये काही वेगळं नाहीच आहे. रोज आपण त्या गोष्टी करतच असतो. पण आपल्या या मंगळागौरीच्या खेळामध्ये मात्र या ताक घुसळण्याचं पकव्यामध्ये त्या ताकात जी रवी फिरते त्या रवीच्या आवाजावरून एक खेळ खेळला जातो. त्याला ताक खेळ किंवा ताक करणं असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का मैत्रिणीनो, पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात एक ताकमाडी असायची. ही ताकमाडी म्हणजे काय? तर एक खांब रोवलेला असायचा. त्या खांबाला दोरीने रवी बांधलेली असायची आणि त्या रवीच्या खाली एक मोठा डेरा ठेवायचा. डेरा म्हणजे काय? तर मोठं मडकं किंवा रांजण असं त्या काळी म्हणत असत. कारण तेव्हा घरात माणसांची संख्याही खूप असायची ना. त्यावेळेला तुम्हाला माहितीये का, ती जी रवी असते ना, ती सुद्धा जवळजवळ माणसाच्या उंची एवढी मोठी असते. तर त्या त्या दोरी बांधली जायची जी क्रॉस मध्ये असायची आणि मग एकदा एक हात ओढायचा, एकदा दुसरा हात ओढायचा, जेणेकरून ती रवी त्या ताकमाडीला बांधलेली जी असेल ती त्या बरोबर डेऱ्यात राहायची. आणि आपला जो उद्देश आहे की ताक होणं, कारण ताकाचं प्रमाण खूप असायचं आणि मग ते ताक करणं त्याने सोपं जायचं आणि ते ताक उभ्याने केलं जायचं बरं का. तर ती ताकमाडी, त्याला ते रवी आणि तो रांजण असं ते त्या काळचं एक स्वरूप असायचं. आणि त्यावरून मला असं वाटतं की हे ताक करणं या खेळाची संकल्पना आली असेल. तसंही मंगळागौरीतले बरेचसे खेळ हे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींशी निगडीतच आहे. पण ह्या ताकाच्या खेळाचं एक वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते असं की ताक करताना बघा, सुरुवातीला आपण दही टाकतो. त्यावेळेला जेव्हा तुम्ही ताक घुसळता तेव्हा त्याचा आवाज वेगळा असतो. मग त्यामध्ये थोड्या वेळाने आपण ऋतूनुसार गरम पाणी किंवा गार पाणी टाकतो. म्हणजे थंडी असेल तर गरम पाणी टाकतो आणि उन्हाळा असेल तर थोडं थंड पाणी टाकतो, जेणेकरून त्या ताकातून लोणी निघायला मदत होईल. तर जसजशी तुमची ताकाची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं द्रवरूप वाढत जातं, त्याप्रमाणे त्या ताकातून निघणारा जो आवाज आहे तो बदलत जातो. ह्याचं निरीक्षण तुम्ही कधी केलंय का? जर केलं नसेल तर करा. पण आज आपल्या ह्या मैत्रिणी या खेळातून तुम्हाला ते मात्र दाखवणार आहेत. चला आनंद घेऊया ताक करणे या खेळाचा.

0: तुझी आई माझी आई,
1: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
2: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
1: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
2: तुझी आई मोठी का

0: ताम तौली
1: ताम तौली तौली तौली कंबर लौली लौली लौली।

0: संपर लवली लवली लवली।
1: सासू सून भांडण।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: माझ्या पाटल्या काय ग केल्यास काय ग केल्यास।
3: बहिणीच्या लग्नात आईला दिल्या आईला दिल्या।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: माझी न काय ग केलीस काय ग केलीस।
3: भाच्याच्या बारशात वहिनीला दिली वहिनीला दिली।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: सुन चोराटी
3: सासू काटी।
2: सुन चोराटी
3: सासू काटी।
2: सुन चोराटी
3: सासू काटी।
2: सुन चोराटी
3: सासू काटी।
1: सौतीचं भांडण।
2: अग

0: Aí, minha uca.
1: Aí, minha uca.
0: No coreira já.
1: Aí, minha uca.
0: No cogó.

0: चालेल तुला?
1: चालेल मला, आई मी येऊ का?
0: नको रे राजा।
1: आई मी येते ना?
0: नको नको नको म्हणते ना?
1: येते येते येते म्हणते ना?
0: देवळाच्या पाठीमागे बसलाय वाघोबा, खाईल तुला, चालेल तुला?
1: चालेल मला, आई मी येऊ का?
0: नको म्हणते।

0: नाही नाही सासूबाई, मोर असा नाचतो.
1: अगं अगं सुन बाई, मोर असा नाचतो.
0: नाही नाही सासूबाई, मोर असा नाचतो.
1: अगं अगं सुन बाई, मोर असा नाचतो.
0: नाही नाही सासूबाई, मोर असा नाचतो.
1: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो.
0: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो.
1: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो.
0: नाही नाही सासूबाई, मोर असाच नाचतो. टप टप टप टप.

0: घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड हेड घोड्या हेड हेड घोड्या हेड
1: जिम्म्याची गाणी.

0: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, दहा तरी नऊ तरी आठ तरी असतील, सात तरी सहा तरी पाच तरी असतील, चार तरी तीन तरी दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
1: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, एक तरी दोन तरी तीन तरी असतील, चार तरी पाच तरी सहा तरी असतील, सात तरी आठ तरी नऊ तरी असतील, दहा तरी बुलबुल असतील।
0: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, दहा तरी नऊ तरी आठ तरी असतील, सात तरी सहा तरी पाच तरी असतील, चार तरी तीन तरी दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
1: ह्या लाह्या कशाच्या,
2: ह्या लाह्या ज्वारीच्या,
1: ह्या लाह्या कशाच्या,
2: ह्या लाह्या बाजरीच्या,
1: ह्या लाह्या कशाच्या,
2: ह्या लाह्या मक्याच्या,
1: ह्या लाह्या कशाच्या,
2: ह्या लाह्या ज्वारीच्या,
1: ह्या लाह्या कशाच्या।

पाणी लाटा पाणी।

अशा प्रकारे विविध खेळांमधून ही मंगळागौर जागवली जाते आणि ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 ते 3:30 सुमाराला मंगळागौरीची पुन्हा एकदा आरती करून तिला नैवेद्य दाखवला जातो, ज्याला पारंपरिक भाषेत कवळसा करणं असं म्हणतात. आणि हा कवळसा झाला की आलेल्या सगळ्या स्त्रिया मस्तपैकी कॉफी आणि फराळाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परततात. आज गावागावातूनच नव्हे तर शहरातही मंगळागौर उत्साहाने खेळली जाते, जागवली जाते. पारंपरिक खेळ, गाणी, वेशभूषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या उत्सवातून होत असतं. आणि म्हणूनच मंगळागौर म्हणजे श्रद्धा, परंपरा, लोककला आणि समस्त महिलांचा उत्साह यांचा सुंदर संगम आहे.

0: मंगळागौरी माते की
1: जय।
2: तर मैत्रिणींनो, या सगळ्या खेळांच्या प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो, हा मुख्य उपयोग या खेळ खेळण्याचा सांगता येईल। पूर्वीच्या काळी केवळ गृहिणी असणाऱ्या महिलांना या सगळ्या खेळातून मनोरंजन आणि आनंदही मिळत असे। मंगळागौर हे व्रत कष्टाचं दमणुकीचं नसून चापल्य देणारं, चैतन्य देणारं आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणारं आहे, नाही का? तेव्हा या श्रावणात तुम्हीही या मंगळागौरीच्या खेळाचा नक्की आनंद घ्या। मैत्रिणीनो, आज हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात तो सादर केला होता रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपने। यामध्ये सहभागी होत्या अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी। त्यांना तबला साथ केली होती प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली होती गायत्री जोशी यांनी। बरं तर मैत्रिणीनो, आता मात्र आजच्या आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी रेडिओ

सखी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्झ वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
4: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
3: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
4: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
3: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
5: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण, मोकळ्या श्वास

0: सात भरून घ्या, आनंदाने जगा। आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता।
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर।
2: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित केलं जाईल, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. दुपारचे 1:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत गोलमाल या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं हे गीत, अवधूत गुप्ते यांचं संगीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात, मधुसूदन कालेलकर यांचं, राम कदम यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे पारध.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत चंद्रशेखर सानेकर यांचं, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, संगीत अजय अतुल यांचं आणि चित्रपटाचं नाव आहे बेधुंद.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढचं गीत ऐकणार आहोत महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं अजय गोगावले यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना, संगीत अजय अतुल यांचं.

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये शेवटचं गीत ऐकणार आहोत. शिवम महादेवन याच्या स्वरात मंदार चोळकर यांची रचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत, चित्रपट कट्यार काळजात घुसली.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यादृष्टीनं या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखावं अशी सूचनाही त्यांनी केली.
2: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
1: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिलेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळविषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारत हा देशातला सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे, पण गुणवत्तेशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे कापड उत्पादन क्षेत्रात सगळ्या घटकांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावं लागेल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत वस्त्र समितीच्या 62व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पारंपरिक धाग्याबरोबरच नव्या धाग्यांचा समावेशही कापड उद्योगात करायला हवा असं ते यावेळी म्हणाले. कपड्याचा पुनर्वापर, रेशीम उद्योग या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच देशातलं पहिलं राज्य असेल असं राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव मनीषा चटर्जी, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या डॉ एम बीना, टेक्सटाईल कमिशनच्या

व्हाईस चेअरपर्सन वृंदा देसाई उपस्थित होते. झारखंडच्या संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र आणि कालबद्ध रीतीनं चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकारी आणि परीक्षा यंत्रणांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. भारतातल्या विमानतळांवर 1 सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. त्याऐवजी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल. बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्याच्या वेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळा इथून भुलेश्वरच्या दिशेने जाताना काल रात्री 10 च्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यामुळे ती पुढच्या बाजूला कलंडली आणि ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यामधल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याचा समावेश केला असून त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामी वीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 2 बाद 130 धावा केल्या होत्या. नेदरलँड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी देशाच्या पदक तालिकेत आणखी 3 पदकांची भर घातली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं रौप्य पदक तर तन्वी, गुंडेश, मगदूम आणि कोमल यांनी कांस्य पदकांची कमाई केली. भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होणार आहेत. डोभाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्वाची समजली जाते. बंगालच्या उपसागरात ओदिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 240 सागरी मैल अंतरावर काल पनामाचा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज बुडालं. या जहाजावर एकूण 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीन, 3 म्यानमा आणि 1 खलाशी बांगलादेशचा नागरिक होता. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलानं बचाव मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 2 जणांची सुटका केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीला अमेरिकेच्या वर्चस्वाखालचा नवीन प्रदेश म्हणून दर्शवणारं ग्राफिक समाज माध्यमावर पुन्हा प्रसारित केल्यामुळे अमेरिका आणि इराणमधला तणाव आणखी वाढलाय. या जलमार्गावर अमेरिकेचं वर्चस्व असल्याचा दावा करून ट्रम्प यांनी यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी हे ग्राफिक प्रसारित केलं होतं. इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला असून अमेरिकेनं आपली भूमिका बदलली नाही तर हा अत्यंत महत्वाचा सागरी मार्ग बंदच राहील असं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. तसंच अमेरिकेच्या आपल्या विरोधातल्या आर्थिक मोहिमेत शेजारी देशांनी सहभागी होऊ नये असा इशारा इराणनं दिलाय. हा तणाव वाढवण्यात इराणला स्वारस्य नाही, मात्र अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आपल्या विरोधात जाणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत

0: आकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. तिरंगा पदयात्रेसह विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर आणि रानभाज्या महोत्सवाला मोठा प्रतिसाद. कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2,832 पात्र शेतकऱ्यांची निवड आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात जिल्ह्याची उत्तम कामगिरी. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर अनिकेत कोणकर.
3: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा रत्नागिरी शहरातल्या पोलीस संचलन मैदानावर पार पडला. त्यामध्ये पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आलेख जनतेसमोर मांडला. रत्नागिरीचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने आणि सहभागाने आपल्यासह प्रशासन कार्यरत असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेतही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जमिनींच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. रत्नागिरीत त्यांच्या उपस्थितीत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात सुमारे 2,300 कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं औचित्य साधून देवरुखच्या मंडळ अधिकारी कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते कर्तव्य संहिता वाचनालयाचं लोकार्पण करण्यात आलं. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या वाचनालयात 100+ कायदेविषयक पुस्तकं, विविध अधिनियम, संहिता आणि संदर्भ ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. हा खजिना वाचनासाठी मोफत उपलब्ध करण्यात आला आहे. रत्नागिरीत झालेल्या जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. कृषी विभाग आणि आत्मा यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात रानभाज्या आणि तृणधान्यांच्या पाककृतीची तसंच रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवात गावागावांमधून शेतकरी आणि कष्टकरी महिलांनी रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. रानभाज्यांची माहिती देणारे फलक तसंच त्यांच्या रोपांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. यावेळी शेतीशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्यानं झाली आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सत्कारही करण्यात आले. रानभाज्या केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित राहू नयेत, त्यांचा वापर वर्षभर करता येण्याच्या दृष्टीने प्रक्रियेसंदर्भात संशोधनाची गरज आहे. त्यावर कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावं अशी अपेक्षा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांना सेवा देण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जून आणि जुलै या सलग 2 महिन्यांमध्ये राज्यातल्या सर्व जिल्हा पोलीस दलांमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलंय. दरम्यान जिल्हा पोलीस दलातले 12 अधिकारी आणि अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवापदक आणि उत्कृष्ट सेवापदक जाहीर झालं असून त्यापैकी 2 महिला अधिकारी आहेत. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या 2,832 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने 12,93,68,678 रुपयांचा निधी संबंधित बँकांमध्ये जमा केला आहे. जलसंधारण दिनानिमित्त आयोजित केलेल्या महावॉकेथॉन उपक्रमात रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या 3 किलोमीटरच्या महावॉकेथॉन मध्ये विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन जलजागृती केली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांना गणना प्रपत्रांचं घरपोच वाटप करून त्यांचं डिजिटायझेशन 100% पूर्ण करण्यात रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय. या प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आलंय. रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डायलिसिस विभागातून

0: गरजू रुग्णांना मोफत आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होत आहे. डायलिसिस सत्रासोबतच रुग्णांना आवश्यक रक्त तपासण्या आणि लागणारी महत्त्वाची इंजेक्शनही इथे मोफत दिली जातात. गेल्या वर्षभरात 1024 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी शहरातल्या लोकमान्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रांगणातल्या ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वजही फडकवण्यात आला. गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सलग 21व्या वर्षी टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातल्या जांभूळ आळचे प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांनी लिहिलेल्या मातीचा जातीचा शेतकरी या पुस्तकाचं पावसमध्ये प्रकाशन झालं. कोकणातली शेती म्हणजे केवळ व्यवसाय नसून ती एक जीवन पद्धती आहे. आजचा काळ वेगवान असला तरी शेती हा संयमाचा विषय आहे. शेतीतल्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर मात करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक प्रत्येकाला दिशा दाखवणारं ठरेल असा विचार मान्यवरांनी यावेळी मांडला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी, श्रोते हो, आपण आमचे हे कार्यक्रम यावरून ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप डाउनलोड करूनही आपण हवं तिथे आणि हवं तेव्हा आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकता. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात श्रीपाद कुलकर्णी यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंद.
1: आला श्रावण. श्रावणातली वद्य अष्टमी साजरी होते कृष्णाचा जन्मदिवस म्हणून. कृष्ण जन्माचं घडलेलं नाट्य तसं सर्वांनाच परिचित असतं. देवकी वसुदेवाचा आठवा पुत्र जन्माला येतो या दिवशी मध्यानरात्री. देवकीच्या आधीच्या सात पुत्रांना कंसानं मारलेलं असतं. त्या रात्री उठते भयंकर वादळ, यमुनेला पूर. त्या पुरातच वसुदेव कृष्णाला नंदागिरी सोडून येतो आणि त्याची नुकती जन्मलेली लेक बरोबर आणतो. कंस तिला आपटताच ती कडाडून वीज होऊन त्याला सांगते की तुला मारणारा अजून जिवंत आहे, वगैरे वगैरे. तिथे गोपगोपींसह नंद यशोदेचा लाडला होऊन कृष्ण गोकुळात वाढतो. खिल्ला रे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाई त्याचा श्रावण महिमा एक सुरे. खिल्ला रे गोप मंजुळ पावा हा सगळा श्रावण गीतातला महिमा कृष्णाचा. असा घननीळ उत्सवी श्रावण येतो तो सोबत कृष्णाचा जन्मदिवस घेऊन. आमच्या नात्यातल्या एक आजी त्यांच्या देवपूजेतल्या बाळकृष्णाला सतत बरोबर घेऊन हिंडायच्या. म्हणजे कुठेही बाहेरगावी गेल्या तरी त्यांचा बाळकृष्ण त्यांना सोबत करी. त्याला अंगळं टोपरं घालून छोटी लोकरीची गादी करून रात्री निजवीत आणि त्याचं जेवण केल्याखेरीज त्या जेवत नसत. इतकं त्यांचं कृष्णमय असणं पाहिलं की थोडी मीरा कळल्यासारखी भासते. श्रावण महिन्यात भारतात उत्तरेकडे एक झुलान यात्रा असते. हा एक प्रकारचा दोलोत्सव म्हणजेच हिंदोळा उत्सव आहे. श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी राधा आणि कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसून झोके देतात. त्याभोवती जमून स्त्रिया गाणी म्हणतात. श्रावणी एकादशीपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत हा उत्सव तिथे चालतो. या दरम्यान राधाकृष्णाची पूजा करतात. कृष्ण चरित्रातला काही भाग त्या उत्सवात नाट्यरूपाने सादर केला जातो. राधेचं तितकंसं महत्त्व आपल्याकडे नाही. मथुरा वृंदावन गोकुळ ही नावं राधेभोवती फिरतात. एकूणच देशात सर्वत्र गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याचा दिवस उत्साहात साजरा केला जातो. अष्टमीचा दिवसभर उपास करावा, मध्यरात्रीस बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा करावी, सुंठवडा करावा, दुसऱ्या दिवशी अष्टमी संपल्यावर जेवण करावं. मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला खरा, पण दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळात त्याची वार्ता पसरली. त्यावरून तोच दिवस मुख्य मानून गोपाळकाला त्या दिवशी करतात. उत्तरेतच कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करतात. नंदाला पुत्र झाला या समजुतीने हा उत्सव केला जातो. नृत्य नाटक प्रयोगही केले जातात. त्यावेळी हळद कुंकवाचं पाणी पिचकारीने एकमेकांच्या अंगावर उडवण्याचा प्रघात आहे. राधाकृष्ण प्रेमाचं प्रतीक. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हटलं तरी कृष्ण हा काही बुद्धाप्रमाणे किंवा ख्रिस्ताप्रमाणे कुठला एक धर्म स्थापन करणारा पुरुष नव्हे. मात्र सद्धर्माची दिशा त्याने दाखवून दिली. सर्व धर्मपंथ हे एकाच परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत हे त्यानेच सांगितले, म्हणून तो जगद्गुरू. कृष्णम वंदे जगद्गुरू. विष्णूचा आठवा अवतार श्रावणात जन्मला म्हणून पवित्र झालेल्या श्रावण महिना. आता आजची कविता श्रावणाची नसली तरी श्रावणाला पवित्र करणाऱ्या कृष्णाची, इंदिरा संतांची, गोकुळ. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवर चंद्रकेशरी, मावळतीवर चंद्रकेशरी, पहाट वारा भवती भणभण, अर्ध्या पाण्यावरी उभी ती तिथेच टाकून आपले तनमन. विश्वची अवघे ओठा लावून, विश्वची अवघे ओठा लावून, कुबजा प्याली तो मुरली रव, डोळ्यामधुनी थेंब सुखाचे हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. तर मंडळी उद्या पुन्हा घेऊन येते पुढला भाग आला श्रावण.
0: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, आत्ताचा आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके ऐकलात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सर्वेक्षण करून निश्चित केलेल्या गुणधर्मांच्या आधारे स्थानिक कळपातून अधिक उत्पादनक्षम असलेली शेळी जातीची निवड केली आहे. निवडलेल्या शेळी जातीमध्ये सुधारणा आणि शुद्धता आणून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात विकसित करण्यात विद्यापीठाला यश मिळालं आहे. कोकण कन्याळ ही शेळी जात मुख्यतः मांस उत्पादनासाठी असून मटण उत्तम स्वादिष्ट आणि रुचकर आहे. 1 ते 1.5 वर्ष वयाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53% एवढा असतो. 1 वर्षामध्ये या जातीच्या नराचं 25 किलो आणि मादीचं 21 किलो वजन भरतं. जन्मतः करडाचं वजन 2.23 आणि मादी 2.5 किलो असतं. करडांचं 3 महिने वाढीपर्यंतचं वजन 9 किलो तर 6 महिने वाढीचं वजन 14 ते 15 किलो असतं. तसंच पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचं सरासरी वजन 50 किलो तर शेळीचं वजन 32 किलोपर्यंत मिळतं. कोकण कन्याळ शेळीमध्ये प्रजोत्पादन क्षमता समाधानकारक आहे. ही शेळी 11व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17व्या महिन्यामध्ये पहिलं वेत देते. जुळं देण्याचं प्रमाण 40% आहे. 2 वेतातलं अंतर 8 महिने असून शेळी 2 वर्षात 3 वेत देते. या नवीन जातीच्या शेळीचं दुधाचं प्रमाण प्रत्येक वेतामध्ये सरासरी 60 लिटर असून दुधाचा कालावधी 97 दिवस आहे. प्रत्येक दिवशी सरासरी 6 लिटर दूध मिळतं. भाकड काळ हा 84 दिवसांचा असतो. शेळ्यांमध्ये मर्तुकीचं प्रमाण अत्यल्प आहे. ही जात स्थानिक शेळी जातीपेक्षा चांगलीच उंच शरीरानं काटक असून आकारानं मोठी आहे. कान लांब असून लोंबकाळणारे असतात. शिंग गोल, टोकदार, मागे वळलेली, मान लांब, तोंडापासून शेपटीपर्यंत शरीराचा जास्त लांबपणा आणि भरदार छाती असलेली अशी आहे. डोंगरदऱ्याच्या प्रदेशात चरायला चालण्यासाठी आवश्यक असे मजबूत आणि काटक पाय, टणक आणि उंच खूर असलेली असे विशिष्ट गुणधर्म असलेली असल्यामुळे कोकणातील डोंगरदऱ्याच्या प्रदेशामध्ये योग्य अशी ही जात आहे. मादीचा बांधा मोठा असल्यामुळे एकापेक्षा जास्त करड गर्भाशयामध्ये जोपासण्याची क्षमता आहे. नर बोकड उंच, छाती भरदार, शरीराचा मागील भाग जास्त मोठा आणि उंच असलेला असतो. पायामध्ये अंतर जास्त, पाय मजबूत आणि खूर उंच असलेला. डोकं, मान आणि खांद्याचा भाग दणकट आणि पुष्ट असतो. नर अतिशय चपळ असतात. या शेळी जातीच्या परिपक्व नराची सरासरी उंची 84 सेंटीमीटर आणि मादीची 74 सेंटीमीटर असून छातीचा घेर नरामध्ये 83 सेंटीमीटर तर मादीमध्ये 73 सेंटीमीटर आहे. ही जात मोकाट आणि बंदिस्त या दोनही पद्धतीनं वाढवायला योग्य अशी आहे.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी तसंच DTH उपग्रह वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 2:05 होत आहेत. ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकूया बालरोगतज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी शाळेची भीती याविषयी सांगितलेली माहिती.
1: शाळेची भीती, स्कूल अँझायटी, ओळख आणि उपाय. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि शिक्षकांनो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक घरात किंवा शाळेत कुठंतरी पाहायला मिळतो, पण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शाळेची भीती म्हणजेच काय? स्कूल अँझायटी, त्याची ओळख आणि उपाय. सकाळी उठल्यावर अचानक पोटात दुखणं, डोकेदुखीची बहाणे करणं, शाळेची बस येताना रडायला लागणं किंवा दप्तर भरताना चिडचिड करणं, या गोष्टी तुम्ही कधी मुलांमध्ये पाहिल्या आहेत का? बऱ्याचदा पालक याला मुलांचा आळस किंवा नाटक समजतात, पण मित्रांनो हे नेहमीच नाटक असतं असं नाही. ही मुलांच्या मनात असलेली शाळेची भीती म्हणजेच स्कूल अँझायटी असू शकते. शाळेची भीती नक्की का वाटते? यामागे अनेक कारणे असू शकतात. पालकांपासून दूर जाण्याची भीती, लहान मुलांना आपल्या आई वडिलांना सोडून अनोळखी वातावरणात जाण्याची भीती वाटू शकते, अभ्यासाचा किंवा परीक्षेचा ताण, अभ्यास कठीण वाटणे किंवा गुण कमी मिळण्याची भीती असणे, शाळेतील वातावरण, शिक्षकांची कडक शिस्त, वर्गात सर्वांसमोर बोलण्याची भीती किंवा वर्गमित्रांकडून होणाऱ्या चेष्टा म्हणजेच बुलिंग, सामाजिक भीती किंवा सोशल अँझायटी म्हणजेच काय? नवीन मित्र बनवताना किंवा गर्दीत मिसळताना येणारा संकोच. जेव्हा मुलं ही भीती सांगू शकत नाही तेव्हा त्यांचे शरीर पोटदुखी किंवा उलट्या होणे यासारखे शारीरिक लक्षणांद्वारे ती व्यक्त करत असते. मग यावर आपण काय उपाय करू शकतो? मुलांचे ऐकून घ्या आणि भावना समजून घ्या. मूल जेव्हा शाळेत न जाण्यासाठी हट्ट करतं तेव्हा त्याच्यावर रागवण्याऐवजी किंवा मारण्याऐवजी त्याला जवळ घ्या. तुला नक्की कशाची भीती वाटतीये असं प्रेमाने विचारा. त्यांच्या भीतीची चेष्टा करू नका. सकाळी घाई गडबड टाळा. सकाळी घरात खूप घाई आणि गोंधळ असेल तर मुलांचा ताण वाढतो. सकाळी शांत वातावरणात आणि पुरेसा वेळ त्यांना तयार होण्यासाठी द्यावा. शिक्षकांनी मोकळा संवाद ठेवा. मुलांच्या वर्तनात बदल दिसल्यास शाळेतील शिक्षकांशी बोला. वर्गात मुलाला काही त्रास होतोय का हे समजून घ्या. शिक्षक आणि पालकांनी एकत्र मिळून काम केल्यास मुलाचा आत्मविश्वास वाढतो. लहान लहान पायऱ्यांनी भीती दूर करा. सुरुवातीला मुलाला कमी वेळेसाठी शाळेत पाठवणे किंवा त्याला आवडणाऱ्या गोष्टी, उदाहरणार्थ आवडता डबा, नवीन रंगीत पेन्सिल सोबत देणे, यामुळे मुलाचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. कौतुक करा. मुलाने भीतीवर मात करून शाळेत जाण्याचे पाऊल उचलले की त्याचे मनापासून कौतुक करा. श्रोते हो, शाळा ही मुलांच्या वाढीसाठी आणि आनंदासाठी असते, भीतीसाठी नाही. जेव्हा आपण मुलांच्या भीतीमागील कारण समजून घेऊ आणि त्यांना विश्वासाचा हात देऊ तेव्हा शाळा त्यांच्यासाठी भीतीची जागा न राहता आनंदाचे ठिकाण बनेल. चला तर मग आपल्या मुलांशी मोकळा संवाद साधूया आणि त्यांचा हा प्रवास सोपा करूया. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण शाळेची भीती याविषयी बालरोगतज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी सांगितलेली

माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात, जो आम्ही आपल्यासाठी पुनःप्रसारित केला होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. ऐकूयात पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो परिसरी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत पत्रकार अशफाक अत्तर यांनी चांदोली मधील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तर. आज आपण सह्याद्रीच्या कुशीतला निसर्गाचा खजिना अर्थातच चांदोली विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसराची सफर करणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेला चांदोली परिसर म्हणजे निसर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, वन्यजीव संशोधक आणि साहसी पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, घनदाट अरण्य, खोल दऱ्या, धबधबे आणि विस्तीर्ण जलाशय यामुळे हा परिसर महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो. चांदोली अभयारण्याची स्थापना 1985 साली झाली. 2005 याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर 2009 या परिसराचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आला. आज हा परिसर पश्चिम घाटाच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करतो. येथील जंगलात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, साळींदर यासह अनेक वन्य प्राणी आढळतात. तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती यांचेही येथे वास्तव्य आहे. सकाळच्या शांत वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट आणि जंगलातील निसर्ग संगीत अनुभवणं हा एक वेगळाच आनंद असतो. चांदोली परिसरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वारणा नदीवरील चांदोली धरण. आशिया खंडातील मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. या धरणामुळे सांगली, कोल्हापूर आणि परिसरातील लाखो एकर शेतीला पाणी मिळते. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, सभोवतालची हिरवाई आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं अप्रतिम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते. पावसाळा आणि हिवाळा हे या परिसराला भेट देण्यासाठी सर्वात योग्य ऋतू मानले जातात. इतिहासप्रेमींसाठी चांदोली परिसरातील प्रचितगड हे एक महत्वाचं आकर्षण केंद्र आहे. शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला हा गड दाट जंगलामध्ये वसलेला आहे. चांदोली परिसरात कंदारडोह, झोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, आसुबाईचा सडा, सिद्धेश्वर गुंफा तसेच अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पावसाळ्यात या परिसरातील असंख्य धबधबे आणि धुक्याने झाकलेले डोंगर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. चांदोलीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे येथील जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन. वन विभागाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, जंगल संवर्धन आणि पर्यावरण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्थानिक ग्रामस्थांचाही या संवर्धन कार्यात सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे जंगल आणि वन्यजीवांचे अस्तित्व टिकून ठेवण्यास मोठी मदत होत आहे. गेल्या काही वर्षात चांदोली परिसरात ग्रामीण पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे. स्थानिक नागरिक, होमस्टे, ग्रामीण निवास व्यवस्था, स्थानिक खाद्यपदार्थ आणि पर्यटन मार्गदर्शनाच्या माध्यमातून पर्यटकांचे स्वागत करत आहेत. याशिवाय चांदोली परिसरातील रात्र अनुभवणं हे देखील एक वेगळं आकर्षण आहे. स्वच्छ आकाश, तारकांची चमक आणि जंगलातील नैसर्गिक शांतता शहरातील धकाधकीपासून दूर नेणारा अविस्मरणीय अनुभव देते. उन्हाळ्यात काजव्यांची रोषणाई अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटन वाढत असताना पर्यावरणाचं संतुलन राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. जंगलात प्लास्टिकचा वापर

श्रोते हो प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सावित्री शेखर यांनी गायलेला राग पंतुवराली आणि वृंदावनी सारंग. त्यांना व्हायोलिन साथ आहे सरदा मुरली यांची आणि मृदंगमवर साथ आहे केशव भारद्वाज यांची. ताल रूपकम आणि आदी ऐकूयात तर सावित्री शेखर यांनी गायलेला राग पंतुवराली आणि वृंदावनी सारंग.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सावित्री शेखर यांनी गायलेला राग पंतुवराली आणि वृंदावनी सारंग ऐकलात. त्यांना व्हायोलिन साथ होती सारदा मुरली यांची आणि मृदंगमवर साथ होती केशव भारद्वाज यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं. संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल तशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यादृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचनाही त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: यह क्षेत्र देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळविषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्याकरता चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टियर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकेल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री बनणं सोपं नाही मात्र आपल्या राज्यघटनेनं दिलेल्या लोकशाहीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं तसंच रेल्वे स्थानकावर चहा विकणारं मूल देशाच्या प्रधानमंत्रीपदापर्यंत पोहोचणं शक्य झालं. कोणत्याही व्यक्तीनं निर्धार केला तर आपली राज्यघटना त्याला मुख्यमंत्री बनवू शकते हीच आपल्या राज्यघटनेची ताकद आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असणं हे दर दिवसासाठी एक आव्हान असतं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. देशात आशयनिर्मितीशी संबंधित ऑरेंज अर्थव्यवस्था वेगानं मोठी होत आहे त्या पार्श्वभूमीवर मुलांचा स्क्रीन टाईम ही पूर्णतः वाईट गोष्ट नाही पण त्यात समतोल असायला हवा असं त्यांनी सांगितलं. मुलांसमोर खेळाच्या मैदानात यश मिळवण्यासारख्या प्रेरणा समोर आणायला हव्यात आणि त्यांचा स्क्रीन टाईम कमी करून त्यांना मैदानावर वळवायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. या सोहळ्याला विविध क्षेत्रातले तरुण उद्योजक क्रीडापटू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं

0: यांनी म्हटलं आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार मिळतात. या कराराअंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा या सेवेशी जोडली जाईल. यामुळे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल, असं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. शिक्षण मंत्रालय करत असलेलं चांगलं काम मिशन मोडवर राज्यातली प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शिंदे यांनी काल मुंबईत बैठक घेतली आणि विभागाचे विविध उपक्रम, योजना आणि प्रगतीचा आढावा घेतला. राज्यातल्या शाळांचं आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची राज्यात प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यावेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळ्यावरून भुलेश्वरच्या दिशेनं जाताना काल रात्री 10 वाजायच्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यातल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचाही समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,79,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादवऐवजी सारांश जैन याचा समावेश केलाय. त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात कर्णधार शुभमन गिल 50 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 3 बाद 192 धावा केल्या होत्या. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या एफएचआय महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असेल. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. सध्या या पूर्व प्रशिक्षणाची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर हैदराबाद महामार्गावर लांबजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यानं वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. अहिल्यानगर, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही परिसरातही वाघाचा वावर आढळून आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे। आमचे कार्यक्रम यापुढे आपण डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात। अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सायंकाळी ठीक 4:58 सुरू होईल। तोपर्यंत आपण आमच्यासोबत जोडलेले रहा एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवर।

नमस्कार श्रोते हो, AR मराठी या DTH उपग्रह वाहिनीच्या प्रसारणात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुपारचे 3:11:32 झाली आहेत. आपण आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. 3:12 प्रसारित करत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करत आहोत नभोनाट्य वळण. लेखक आनंद रेगे, सादरकर्त्या तनुजा कानडे.
1: अरे आज हॉटेलमध्ये गर्दी जरा कमी दिसते नाही?
2: असं करू आपण, कोपऱ्यातलं टेबल पकडूया. आता थोड्या वेळानं गर्दी होईल ना.
1: ए पद्मनाभमचं पत्र आलंय युके हून.
2: बरेच दिवस नाही आलं, त्याला भेटावंसं वाटतं.
1: ऑफकोर्स, आणि युकेला पण कधी जाईन असं मला झालंय. हा युकेला
2: म्हणजे पद्मनाभ दूर गेला असला तरी त्याच्या संबंधी तुला जे काय वाटतं ते कायम आहे तर अजून.
1: म्हणजे
2: एक मिनिट. हा वेटर, दो कोल्ड कॉफी. मी त्या दिवशी इरॉसला शो सुटल्यावर तुला बघितलं होतं.
1: हा आलं लक्षात. हा त्या दिवशी मी कोरिन बरोबर पिक्चरला गेले होते. ए व्हेरी व्हेरी नाईस गॉय. आमच्या एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनीचा तो पार्टनर आहे, खूप श्रीमंतही आहे.
2: तू त्याच्याबरोबर अशा थटात चालली होतीस की ते बघून मला वाटलं तुझं आणि पद्मनाभचं.
1: मला कोरिन बरोबर पाहिलं म्हणून त्यात काय झालं? मला हा असला सोळेपणा बिलकुल पसंत नाही. पिक्चरच काय, पण पार्टीला पण गेले होते मी त्याच्याबरोबर. मला काही नाही वाटलं बाई त्यात. नीतिमत्ता ही काय एवढी नाजूक चीज असते का रे, कि ती स्त्रीच्या शरीराला पुरुषाचा स्पर्श झाला तर तिला पोच येतो. शे मला असल्या प्रकारचं आयुष्य जगायला आवडतं. आणि पार्टीज, पिक्चर्स आणि चांगल्या पॉश हॉटेलमध्ये डिनर, गेट टुगेदर्स आणि अशा प्रसंगी नाचणं मला इतकं आवडतं. तुला एक सांगते, आमच्या कंपनीला ना खूप फायदा झाला म्हणून प्रोप्रायटर्सनी मोठी पार्टी दिली. पार्टीला आलेले ते लोक सगळे हाय लेवलचे होते आणि हॉटेलच्या लॉनमध्ये त्यांच्या कास्टची नुसती गर्दी झाली होती. एक सुद्धा मिडिल क्लास त्या पार्टीला नव्हता. असल्या पार्टीचं वातावरण मला खूप आवडतं आणि ह्या वातावरणात एक विशिष्ट धुंदी असते रे.
2: तू पितेस का?
1: हो आय एन्जॉय इट. या मद्यपानानं जी कीक येते ना त्याला तोड नाही. काहीतरी हवं हवंसं वाटतं, पण नेमकं काय हवं ते मात्र कळत नाही. आता तुला सांगते, मला आत्मा म्हणजे काय समजत नाही, पण ह्या अवस्थेत मात्र आपल्या शरीराचं वेस्टर्न फेकून देऊन तो मुक्त झाला आहे असं वाटतं. मुक्त, कसलंच बंधन नाही, शरीराचं नाही, मनाचं नाही, सारं काही असं विरघळून.

0: निराकार झाले.
1: पण लग्नानंतर स्त्री पुरुषावर बंधन येतात.
0: ए पायात दोरी बांधून नारळाच्या उंच झाडावर चढतात ना, तसं हे संसाराचं बंधन मला कळत नाही बा. लग्न म्हणजे काय तुरुंगातल्या कैद्यांच्या हातबड्या नव्हे.
1: पण पद्मनामला तुझे हे विचार पसंत आहे
0: का?
1: नाही, तो तसा स्वभावानं साधा आहे, तुझ्यासारखा आधुनिक विचारांचा नाही आहे म्हणून म्हटलं.
0: तुला वाटत तसं, पण युके ला राहून तेव्हा बदललाच असणार.
1: मला नाही वाटत तसं. हा चल निघूया, उशीर होईल. वेटर बिल ला ना बिल.
2: आज एवढा उशीर?
1: हो ना, शायनी आली होती ऑफिस मध्ये खूप दिवसांनी. मग आम्ही पुरोहित मध्ये बोलत बसलो होतो.
2: काय म्हणते शायनी?
1: काय म्हणणार, पद्मनामच्या पत्राची वाट बघते. पद्मनामच्या पत्राची म्हणण्यापेक्षा युके ला जायची. अगं तिचे विचार वागणं सगळंच पुरोगामी. सोफिस्टिकेटेड सर्कल मध्ये वावरणं तिला जास्त पसंत पडतं.
2: मग पद्मनाभला नाकापेक्षा मोती जड जाणार तर?
1: मला तर वाटतं पुरुष ही तिची गरज असावी.
2: पण हे तुम्हाला आता समजलं का?
1: नाही, त्याची ओळख झाल्यावर मला जाणवलं होतं ते. कारण कॉलेजमध्ये ती वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर दिसायची मला.
2: मग तुम्ही पद्मनाभला सावध का नाही केलं?
1: अगं शायनी सारखी सेक्सी मुलगी आपल्याशी सलगी करते यातच तो हुरळून गेला होता. आणि त्या कोवळ्या तरुण वयात कोण विचार करतो ग? हॅलो, कोण बोलताय?
3: ओळख बघू कोणते.
1: कोण बर?
3: ओळखता नाहीये. मी शायनी. शायनी?
1: शायनी? अरे आज बरी आठवण झाली तुला इतक्या दिवसांनी.
3: ए तुला काय वाटलं मी विसरले?
1: अर्थात? अगं गेली 4-5 वर्ष तर तुझी साधी ओळख पण वाचली नाही मी. साता समुद्रापलीकडे गेलीस ना?
3: अरे साता समुद्रापलीकडे गेली असेन रे, पण वरचं आकाश एकच आहे ना.
1: तुझ्यात फरक झालेला दिसतोय.
3: फरक कशात? बोलण्यात की स्वभावात?
1: स्वभावानुसार बोलणं असत ना.
3: ए स्वभाव नाही बदलत हा माणसाचा, फक्त विचारांची खोली वाढते. कारण आयुष्य वाढत तसा अनुभव वाढतो.
1: अरे वा, तत्वज्ञान बोलायला लागलीस. बरं ते जाऊ दे. कशी आहेस? आमचा पदू काय म्हणतो? पदू
3: सार ठीक आहे. तू कसा आहेस? तुझं मॅरेज लाईफ?
1: सगळं ठीक आहे बघ.
3: आता कधी येतोस आमच्याकडे?
1: कुठे युके ला? रिटर्न तिकीट पाठव म्हणजे मग दोघही येऊ.
3: युके ला नाही रे, इथं इथं.
1: अगं इथं म्हणजे कुठं?
3: इथं म्हणजे वर्सोव्याला.
1: अरे काय थट्ट करतेस काय माझी?
3: नाही रे, खरंच सांगते मी. मी वर्सोव्यान बोलते.
1: इम्पॉसिबल, अशक्य.
3: अरे विश्वास ठेव, मी फोन देते बघ माझा आणि माझा नंबर फिरव, मग खात्री होईल तुझी.
1: अगं तू आलीस कधी भारतामध्ये?
3: हो आत्ता महिना होईल.
1: आणि कळवलं नाहीस?
3: खूप काम होती रे, जागा मिळवायची होती, फोन मिळवायचा होता, बँकेत खाती उघडायची होती.
1: तू तर मला आश्चर्याचा धक्काच दिलास बघ. पण काय का आलीस इथे एकाएकी?
3: ए ते फोनवर नाही हो बोलणार. तुम्ही आमच्याकडे जेवायलाच या ना, कधी येता? उद्या?
1: उद्या बर चालेल. अगं श्यामा.
2: काय?
1: अगं शायनी आणि पदू मुंबईत आली आहेत, वर्सोव्याला राहतात.
2: हो म्हणता काय?
1: मग
2: खरं की काय?
1: आता मी बोलत होतो ना ते फोनवर, ते शायनीची.
2: हो का?
1: हो.
2: पण साधं कळलं नाही तिने कवळीनं.
1: अगं तेच तर आश्चर्य आहे. जाऊन यायला हवं तिच्याकडे. काय?
2: हो जायला.
1: हो जेवायचं आमंत्रण दिलंय तिनं.
2: हो जाऊया ना.
0: अरे अरे पद्मनाभ.
4: हो
0: इकडे बघ कोण आले ते.
4: कोण आले? हो हो हो हो, याव याव याव या.
1: अरे काय ग्रस्त, आल्यावर एकदा तरी फोन करायचा तू. तिकडनं यायचं ठरवलंस तेही कळवलं नाहीस, आणि इकडे आल्यावर दूर राहिलास. जुने दिवस विसरलास काय रे?
0: तरी मी याला सांगत होते तुझ्याकडे जाऊन येऊया. हा कसला हलतोय, दिवसभर बसून आपला फार तर संध्याकाळी बीच वर फिरायला जायचा आणि तोही एकटाच.
1: संन्यास घेतोस का काय रे?
2: पण वाटलं नव्हतं आम्हाला तुम्ही परत इकडे याल म्हणून. एखाद वेळी भाऊजी येतील इकडे, पण तुम्ही येणं मात्र शक्य नाही.
0: बरोबर होतं तुमचं, मी यायला तयार नव्हतेच. पण हा तिथं कंटाळला, धड बोलायचंही नाही, दुमसत असायचा मनातल्या मनात.
1: असं का रे?
5: मला तिकडे नाही आवडलं, मला ते पाश्चात्य जीवन संस्कृती नाही.

0: छान होती. सगळे शिष्टाचार, बोलणं, हसणं, सारं मनस्वी नाही.
1: याला ना सभोवार आपली नात्यातली ओळखीतली माणसं हवी. हे कसं शक्य आहे? जग किती मोठं आहे, किती विविध आहे, आणि तिथं असं आपल्या भोवती भिंती बांधून कसं चालेल? तिथं माणसं असतील परकी, पण जनावर तर नव्हती ना. जंगलात तर हा पडला नव्हता ना.
0: जंगलात पडलो असतो तरी बरं झालं असतं, कारण जंगलात सारच नैसर्गिक असतं.
2: अरे पण आयुष्यात चांगली संधी आली असताना अशी पाठ फिरवायला नको होतीस तू. तुला तिथं राहायला काही हरकत नव्हती.
1: याचं क्रिकेटही तिथे चांगलं चाललं होतं. तिकडे काउंटीज बरोबर याचा करारही झाला होता. याच्या मागे लागून सेल्स मॅनेजमेंटचा कोर्सही याला घ्यायला लावला होता. म्हटलं तिथं सेट होऊ आपण, पण कसलं काय.
0: हिचं ठीक होतं रे, हिच्या स्वभावाला तिकडचं वातावरण पोषक होतं. याची ओळख काढ, त्याची ओळख काढ, याला घरी बोलव, त्याला घरी बोलव, बडी असं मी असली जरा नावाभोवती वलय असलं की ही पागळीच म्हणून समजा. लगेच त्याला डिनरला बोलवलंच म्हणून समजा. मी याच्या विरुद्ध जरा शब्द काढला की लगेच आवाज उठवायचा. मी सोशल नाही, मला हे असलं आवडत नाही.
1: मग काय आवडतं? घरी कोणाला बोलवलं तर हा तोंडाला कुलूप लावून बसलेला. असं राग यायचा ना मला, माझ्या उत्साहावर नेहमी पाणी घालायचा. तिकडचं जाऊ द्या, पण हा इकडे आलाय तर इथं जागा घेण्याबाबत आमचे हे परत मतभेद.
3: पण का?
1: हा म्हणायचा आपण दादरला नाहीतर पार्ल्याला पांढरपेशा वस्तीत 3 खोल्यांचा ब्लॉक घेऊन जाऊया.
0: माझं म्हणणं असं की आपल्याला कशाला मोठी प्रशस्त जागा पाहिजे? आपण श्रीमंत थोडेच आहोत, पैशाचं सोंग नेहमी जमेल का? माणसानं आपल्या गरजा उगाचच वाढू नयेत.
1: पण माझा याला ठाम विरोध होता.
2: काय?
1: मी ठरवलंच होत की बीचच्या जवळ एखादा बंगला घ्यायचाच. याला न सांगता मी जुहू स्कीम मध्ये बंगले पाहिले. पण हा ना स्वस्तात मिळाला. इंटिरियर डेकोरेटर आणला तर ह्याची किटकिट. रोज कशाला हवे हे फर्निचर? आपण साधेपणानं राहू. पण मी म्हणते आपण साधेपणानं राहायचं का? पूर्वापार चालत आलेल्या विचारांच्या आणि आचारांच्या जुनाट चौकटीत रडत कणत कुंथत जगायचं मला अजिबात आवडत नाही.
3: पण भाऊजींचं खरं आहे, असं एकीकडे राहण्यात काय अर्थ आहे? शेजार पाजार आपल्या माणसांचा असला की चांगलं असतं. वेळ काय सांगून येते?
1: वेळ आली तर शेजारी कुणीही असलं की धावून येतं.
2: हो ना,
1: याचा लंडनला ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा कोण आलं धावून? तेच परके लोक ना, गोऱ्या कातडीचे. सगळीकडे माणूस सारखाच असतो म्हटलं, फक्त आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर सारं अवलंबून असतं.
0: हिला कळत नाही.
2: काय कळत नाही?
0: माझं मनच हिला समजत नाही. खरं म्हणजे आपला समाज, आपलं घर, आपली माणसं, आपली जमीन, हे सारं प्रत्येक माणसाला प्रिय असतं.
2: बरं मग
0: सावरकरांनी उगाच लिहिली ती कविता.
2: कुठली?
0: सागरा प्राण तळमळला. डिनरसाठी आमंत्रित म्हणून घरी येणारी माणसं वेगळी, आणि इकडे मनात आलं की दारावर थाप मारून बेधडक किचन मध्ये येऊन गप्पा मारणारा माणूस वेगळा. आमच्या गावात समुद्र किनाऱ्यालगत गोड्या पाण्याची एक विहीर होती.
2: बरं मग
0: किनाऱ्यावर मनसक्त खेळून थकल्यानंतर या गोड पाण्याच्या विहिरीचं पाणी घेतलं की असं ताजतवानं वाटायचं. आपली माणसं या विहिरीसारखीच असतात. समुद्राच्या पाण्यानं कधी तहान भागते का?
1: आता बघा हा बंगला कसा दिसला. समोर समुद्र, मोकळा वारा, पुढचं हे हिरवं लान, आणि रात्री चांदणं असलं की असं छान वाटतं बाहेर लॉनवर खुर्च्या टाकून बसायला.
2: हो ना.
1: पण आता ह्याला कशात रसच नाही. सदा सुटकी चेहरा, सगळ्या जगाची चिंता जशी ह्यालाच. आय डिसलाईक दिस, आय हेट. जगण्यात इतकी मजा असते, इतका आनंद असतो, आणि नसला तरी तो आपण निर्माण करायचा असतो.
2: बरोबर.
1: तसं पाहिलं तर आयुष्य किती मोठं असतं, चित्र विचित्र रंगाचं असतं.
2: हो ना.
1: मग कशाला ती उगाच काळजी ओढून घ्यायची?
2: ते खरं आहे शायनी, पण हे लॉन, समुद्र, हा बंगला, यातच संसाराचा आनंद तुम्ही निर्माण करायला हवा असं मला वाटतं. मतभेदात ना कडवटपणा येता कामाने. बाहेरचं ताणणं थोडंसं आत येऊ द्या की मोकळ्या वाऱ्यावरची समोरच्या समुद्राची धून आत भिरभिरू द्या. बंगल्यातला संसार कसा असायला हवा हे मी तुला सांगायला नको शायनी. काय? हा बंगला चांगला सुशोभित दिसावा म्हणून तू हे फर्निचर छान सुबकपणे रचवलंस, खरं का नाही? तसा संसार सजव ना. आयुष्यात वन वे ट्रॅफिक नसतं, ऑलवेज टू वे ट्रॅफिक.
0: जाऊ दे रे.
2: काय?
0: अरे शेवटी नशिबात असतं तसंच होतं.
2: पण तू असा अगती कशाला होतोस? डोक्यावर आकाश कोसळण्यासारखा.
3: बरं आता एकदा तुम्ही दोघं आमच्याकडे या.
2: हां.

0: शाहिनी ना बंगला बरा ठेवला नाही का पॉश, बाकी बाईची उमेद दांडगी.
1: पण उपयोग काय
0: म्हणजे
1: एकाचं तोंड पूर्वेकडे आणि दुसऱ्याचं पश्चिमेकडे.
0: पण स्वतः भोवतीच फिरत असलेल्या पृथ्वीवर ती दोघं उभी असल्यामुळे आज ना उद्या त्यांची तोंड समोरासमोर येतीलच की नाही म्हणून कोणी सांगाव.
1: शायनी भेटली होती का हो?
0: अगं भेटली नाहीच पण फोनही नाही.
1: अगदी 100 वर्ष आयुष्य नको एवढं आयुष्य. जोपर्यंत जगण्यात मजा असते तोपर्यंतच स्मरण यावं माणसाला.
0: अगं पण तुझा पत्ता काय आहे? इतक्या वेळा तुझ्या घरी फोन केला पण फोन एंगेज, नाहीतर मग बेल वाजत राहायची.
1: खरंय ते, इतकी बिझी होते मी. आणि तो पण ऑफिस सुटलं की इकडे जा तिकडे जा.
0: काका काय झालं काय?
1: तेच सांगायला आले. तुमच्याकडे मन मोकळं केलं की बरं वाटतं, नाहीतर मनाचा कोंडमारा झालेला असतो.
0: शाहिनी नेहमीसारखी तू दिसत नाहीयेस, तू विचारत दिसतेस.
1: बरोबर ओळखलंस. अलीकडे पद्मनाभ माझ्याबरोबर नीट वागत नाही.
0: असं
1: या ना त्या कारणानं भांडत असतो सारखा. अहो संसारात भांडणं असायचीच. पेल्यातली वादळं ठीक असतात पण संसारातली वादळं संहारक ठरतात.
0: अगं पण भांडण्याचं कारण काय?
2: पण काय झालं ते तरी सांगा. आम्ही परकी का म्हणतो तुम्हाला?
1: हे कुठवर सहन करायचं
0: म्हणजे
1: याला काही अंत? त्याला आता मी नको आहे.
0: काय
1: माझा कंटाळा आहे त्याला.
0: पण कशावर ना?
1: मी सांगते, मला समजत, जाणवतो तो बदललाय.
0: तू त्याला कंटाळली आहेस का?
1: मुळीच नाही.
0: मग
1: मला खूप वाटत माझ्याशी त्यानं पूर्वीसारखं वागावं. कॉलेजमध्ये असताना कसा वागायचा तसा वागावा.
0: हे बघ कॉलेजचे दिवस कधीच संपले, ते तसेच कसे राहतील?
1: दिवस संपलेत पण त्या दिवसात सजलेली मोहरलेली भावना अजून जिवंत आहे माझ्या मनात तरी.
0: मग त्याच्या मनासारखी थोडी तरी तू वागत जा ना. तू का नाही वागत?
1: म्हणजे त्याच्यासारखी वृक्ष होऊन निर्विकार होऊन. मला आपलं वाटतं आयुष्यात दुःख येऊ नये, वेदना असू नये. आकाशात काळे ढग येतात, नजरेला ते खुपतात, पण त्यातूनच पाऊस येतो, मातीला वास सुटतो. आयुष्यातही तसंच असावं. पण पद्मनाभच्या सहवासात काळे ढगच नेहमी असतात. ते सबंध आकाश व्यापून असतात, नेहमी मळ भरलेलं असतं, गुदमरलेलं. मला उभं घेतो, वैताग येतो.
0: तुला पद्मनाभशी लग्न केलं म्हणून पश्चाताप होतोय का?
1: मुळीच नाही.
0: मग
1: मुळीच नाही. लग्न हे एक स्वेच्छेने घेतलेली शपथ असते.
0: कोणा?
1: एकत्रपणे जगण्यासाठी घेतलेली. हे कुणीतरी लादलेलं बंधन नाही. बंधन जाचक असत, जखडून टाकत. दुसऱ्यावर हक्क सांगणारा तो करारही नाही. करार म्हटला की व्यवहार आला. जिथं भावना गुंतलेल्या असतात तिथं व्यवहार आणू नये. व्यवहार हा स्वार्थाभोवती फिरतो आणि या स्वार्थापोटीस लग्न दुभंगत.
0: लग्न ही शपथ असते असं तू म्हणतेस. मग तुझ्या त्या डिनर पार्टीज, परपुरुषाबरोबर नाचणं, ते मद्यपान करणं,
1: त्यानं शपथेला बाधा येत नाही हो?
0: नाही.
1: जगण्याची ती माझी एक रीत आहे, जन्मापासूनचा स्वभाव. लग्नानंतर स्त्रीला काय किंवा पुरुषाला काय, थोडाच बदलता येणार आहे.
0: पण आवश्यक असली तर तडजोड करायला काय हरकत आहे?
1: तडजोड करावी
0: मग,
1: पण ठराविक मर्यादेत. तडजोड म्हणजे जन्मापासूनच्या आपल्या आवडीनिवडी मारणं नव्हे.
2: थांबलात का? अगदी मोकळेपणी बोला, काही मनात आणू नका. असं समजा तुम्ही माहेरी आला आहात.
1: माहेर? स्त्रीच्या आयुष्यातला एक विसावा, जिथं स्त्रीचं दुःख मोकळेपणानं बोलू लागतं ते घर. मला माहेर नाही हो वहिनी, त्या बाबतीत मी अगदी अभागी आहे. पण इथं या घरात आल्यावर मला मनसोक्त बोलावं असं वाटतं वहिनी.
2: आम्ही आमचं घर ठेवलंच आहे तसं मुळी. संसारात धुसफूस नसली, कडवटपणा नसला की घरात असा जिव्हाळा फुलतो.
1: आमच्या संबंधात मात्र मोठी खोल दरी निर्माण झाली आहे.
0: म्हणजे?
1: मी एक महत्वाचा निर्णय घेतलाय.
0: कसला?
1: आणि ते सांगायला मी इथे आले. मी घटस्फोट घ्यायचं ठरवलंय.

0: काम घाई करू नको शायनी, बेबक तू विचार कर।
1: विचार केला, खूप विचार केला, पण आता आमच्या लग्नाला काहीच अर्थ राहिला नाही।
0: म्हणजे
1: त्या दिवशी मला ताप आला म्हणून ऑफिस मधून मी दुपारीच घरी आले। माझ्या चावीनं दरवाजाचा लॅच उघडून आत गेले तर पद्मनाभ आणि एक तरुण मुलगी नको त्या अवस्थेत दिसली। मला संताप आला तिथच, आणि त्यावेळी सारं संपलं। मी बंगला विकला, अर्धे पैसे त्याला दिले, आणि मी शिवाजी पार्कवर लिव लायसन्सवर एक ब्लॉक घेऊन राहते आहे।
0: पण मग पुढं काय करायचं ठरवलंयस?
1: काहीच नाही।
0: नाही,
1: मी सुन्न झाले आहे। मी कुठेतरी फेकली गेली आहे हो, घरा घरा फिरणाऱ्या गोफणीतून सुटलेल्या दगडासारखी। माझ्या डोक्यावरचं आकाश खाली कोसळलेलं आहे। समोरची क्षितिज रेषा कोणाच्या तरी पोलादी पंजात चुरगाळली जात आहे। मला काहीच सुचत नाहीये, काहीच सुचत नाहीये, आणि मी ना मी कमालीचे अस्वस्थ आहे।
0: हे बघ, तू काही दिवस इथं राहा, विश्रांती घे काय, आणि थंडपणानं विचार कर। पण पुढं काय याचा निर्णय इतक्या धांदलीनं घेऊ नकोस।
1: एक गोष्ट निश्चित।
0: कसली?
1: वाऱ्यावर पाचोळ्यासारखी उडत जाण्याइतकी मी हलकी नाही। उलट दिशेनं जाणाऱ्या प्रवाहाविरुद्ध पोहत जाण्याची माझी ताकद आहे। फक्त आपण निश्चितपणे कुठं जायचं याचाच निर्णय मला घ्यावा लागेल।

0: हेलो हेलो, कोण बोलताय?
1: शायनी शायनी,
0: तुझ्याकडनं बरेच दिवस काही कळलं नाही आहे, कशी आहेस तू?
1: उद्या माझ्याकडे यायचं तुम्ही दोघं हां जेवायला. मी काही एक ऐकणार नाही, काही सबब सांगायची नाही, कबूल?
0: हो अगं श्यामा,
2: काय म्हणताय?
0: शायनी उद्या आपल्याला जेवायला बोलवते.
2: मग जाऊया की?
0: काय गं शायनी, आज एकाएकी आमची आठवण झाली.
1: आठवण नेहमीच होते रे, आणि उद्याचा विशेष विचारशील तर ते आल्यावरच समजेल.
0: पण अरे पण पत्ता दे ना तुझा, तो शिवाजी पार्क वरचा तो लिव अँड लायसन्सचा ब्लॉक.
1: नो नो, मी केडल रोड राहते, केडल रोड वर कीर्ती कॉलेज जवळ, सी वू, तिसरा मजला. ओके
0: ओके, थँक्यू.

0: आया।
1: ओ अरे गया पुन्हा मंगळसूत्र अभिनंदन। अगं तू लग्न कधी केलंस?
0: अरे तेही अगदी गुपचूप,
1: मग
0: अगदी पत्ता सुद्धा लागू नाही दिलास। आता विशेष लक्षात आलं ना, लग्न होऊन 2 महिने झालेत, लग्न रजिस्टर केलं, कुणालाच कळवलं नाही। आणि मिस्टर काय करतात? त्यांची ना फाईन केमिकल्सची फॅक्टरी आहे।
1: असं आहे?
0: खरं म्हणजे आज त्यांना दिल्लीला जावं लागलं अचानक। ते विधुर आहेत, तसे ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, दिसायलाही तसे देखणे नाहीत।
1: पण तुझ्या दिसण्यात वागण्यात बदल झालेला दिसतोय शायनी।
0: पद्मनाभ पासून घटस्फोट घेतल्यानंतर गेली 2 वर्षे मी खूप विचार केला।
1: बरं मग,
0: लग्न या शब्दानंच मला नोशिया आल्यासारखं झालं होतं। एकदा वाटलं लग्नाशिवायच राहू।
1: बरं मग,
0: पण तसं राहणं प्रशस्त वाटते ना। मी लग्न केलं पण यावेळी जोडीदार निवडताना मी स्वप्नांच्या हारी गेले नाही। हा मी व्यवहार पाहिला आणि म्हणूनच एका फॅक्टरीचा मालक मी निवडला। हौशी, शौकीन, रसिक। पद्मनाभच्या सहवासात मी एकच गोष्ट शिकले, दिसणं महत्वाचं नसतं, असणं महत्वाचं असतं।
1: काही म्हण, जागेची लोकेशन छान आहे ना। बाहेर इथं बालकनीत उभं राहिलं की समोरच्या समुद्राचं दर्शन अगदी सुरेख होतं।
0: बघ, मला समुद्र फारच आवडतो।
1: हो ना,
0: त्याची ती भरतीची गाज माझ्या कानात भरून राहते। माझा देवावर विश्वास नाही, पण तो असलास तर समुद्रासारखा असावा, भव्य, समर्थ आणि अनंत। या ना, जागा तर बघा।
1: हो हो हो,
0: बघा।
1: चल गा, चल।
2: घर छान सजवलं
1: हो ना।
2: किचन, बेडरूम, हॉल सगळंच डोळ्यात भरतं।
0: घर कसं मालकाविषयी बोलत असावं, है ना।
1: हो हो, नोकरी बदललीस का?
0: मी नोकरी सोडली।
1: गुड, छान केलंस।

0: अरे मधु, ए ए ए मधु, अरे थाम थाम, अरे मधु।
1: हाय।
0: अरे मधु, तू इथं गोव्यात
1: का? आश्चर्य वाटलं।
0: नाही, इथं या गोव्यात साईट सीइंग टूर वर आला असतास तर काही आश्चर्य वाटलं नसतं, पण इथे या शांतादुर्गेच्या देवळात माघी पंचमीच्या या उत्सवाला आलास म्हणजे आश्चर्य वाटलं रे।
1: का रे, येऊ नये आम्ही?
0: नाही तसं नाही रे, पण वृत्तीनं तू अश्रद्धस, देवळात किंवा देवीच्या उत्सवाला तू येणं अशक्यच म्हणून विचारलं रे।
1: देवीच्या उत्सवाला नाही आलो मी।
0: हा,
1: बायकोनं हट्ट धरला, करणार काय, यावं लागलं।
0: सहकुटुंब आलायस तर।
1: अरे अर्थातच येतोयस।
0: कुठं?
1: बाहेर मोकळ्या हवेत।
0: हो, जाऊया ना, जाऊया। अरे बोलायला तरी मिळेल मनसोक्त। चल। अरे लग्न कधी केलंस?
1: झाली ना 3 वर्ष।
0: असं? मग राहतोस कुठं?
1: जोगेश्वरीच्या सारस्वत कॉलनीत। बरं वाटतं तिथं, अजिबात गर्दी गोंगाट नसतो।
0: कसं काय चाललंय तुझं? नाही, इतक्या वर्षात तुला भेटावं असं वाटलं नाही मला।
1: आता मला कुणालाच भेटावं असं वाटत नाही।
0: का रे? तुझी ती सळसळती उमेद, तो उत्साह गेला कुठं रे?
1: पाण्यावर तेलाचा तवंग तरंगतो ना, तसंच माझ्या आयुष्यात नैराश्य, निरुत्साह याचा थर चढलेला आहे। जगण्याची तर इच्छाच निवळली आहे।
0: नाही, शायनीकडून जेव्हा कळलं की तुम्ही घटस्फोट घेणार तेव्हा मला वाटलं होतं की तू माझ्याकडे येशील, माझ्याशी तू तुझं मन मोकळं करशील। वाटलं नव्हतं मला की तुम्ही घटस्फोट घ्याल।
1: मला तरी कुठं वाटलं होतं, शायनीवर मी मनापासून प्रेम केलं बघ।
0: अरे मग घडलं काय घटस्फोट घ्यायला?
1: आमच्या स्वभावातच अंतर होतं। शायनीला चैन हवी होती, विलास हवा होता, माझं घर, माझी पत्नी, माझा संसार, या माझ्या वैयक्तिक जीवनाच्या कल्पना घरच्या उंबरट्यापर्यंत जरी सीमित झालेल्या नसल्या तरी एका विवक्षित मर्यादेपर्यंत जोपासल्या। मला वाटलं भारतात आल्यावर वातावरणात बदल होईल।
0: अरे पण शायनी कॉलेजमध्ये असताना अशीच होती, स्वच्छंद, शौकीन, बिंदास्त, पुरोगामी, मग तू तिच्याशी लग्न का केलंस?
1: तारुण्याच्या सुरुवातीला स्त्री देहाचं आकर्षण असतं, स्त्रीच्या शरीरापलीकडे मनात विचारच येत नाही। माझं तेच झालं। विद्यार्थ्यांना हवी हवीशी वाटणारी शायनी माझ्यावर फिदा आहे या विचारानंच मी हुरळून गेलो। लग्नानंतर स्त्री पुरुषावर बंधन येतात याचं तिनं विचारच केला नाही।
0: आणि तू तरी कुठे विचार केलास रे? तू विचार केला असतास तर एका तरुण मुलीशी झालेल्या तुझ्या अनैतिक संबंध प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रसंग तिच्या नशिबी आला नसता।
1: त्यालाही कारण तीच, ती मला नकोशी वाटली आणि त्याच वेळी माझ्या सहवासात ती मुलगी आली।
0: ती
1: घरातल्या वातावरणामुळं निराश झालेलं माझं असंतुष्ट मन साहजिकच तिच्याकडे ओढलं गेलं, तिच्यात गुंतलं।
0: बरं, हे सारं तू तुझ्या बायकोला सांगितलंस?
1: हो।
0: ती काय म्हणाली?
1: गप्प राहिली।
0: स्त्रीच्या गप्प राहण्यात खूप अर्थ असतो रे, खूप अर्थ असतो।
1: तुला शायनी भेटते?
0: बरे दिवसात नाही भेटली, तेव्हा तिनं लग्न केलं। तिचा नवरा एक केमिकल फॅक्टरीचा मालक आहे, गॅडेल रोडवर तिचा प्रशस्त फ्लॅट आहे। श्यामाला आणि मला तिने या नव्या घरात जेवायला बोलावलं होतं।
1: ती अजून नोकरी करते?
0: नोकरीची गरज नाही तिला, लग्न झाल्याबरोबर तिनं नोकरी सोडली।
1: इकडे आल्यावर मी तिला नोकरी सोडण्याचा आग्रह करीत होतो।
0: तिनं त्यावेळी नोकरी सोडली असती, पण तू कारखान्याचा मालक नव्हतास।
1: हे बघ, ती सुखी आहे?
0: तू सुखी आहेस?
1: मला हवी तशी बायको आहे, एक चुणचुणीत मुलगी आहे, पगार चांगला आहे, राहायला 3 खोल्यांचा फ्लॅट आहे, तशी कसलीच कमतरता नाही मला, पण तरीही मी सुखी नाही।
0: का? शायनीची अजून आठवण येते?
1: हो, आय स्टील रिमेंबर हर। तारुण्याच्या सुरुवातीला मनातल्या स्वप्नांच्या साक्षीनं पुरुष स्त्रीवर किंवा स्त्री पुरुषावर जे प्रेम करते ते प्रेम संबंध आयुष्यभर न विसरता येण्यासारखे। ते प्रेम परीच्या नाजूक पावलांनी आपली चाहूल लागू न देता आयुष्यात येतं आणि उन्हा आलं की ते दिसेनासं होतं।

प्रेमाच्या उबदार स्पर्शानं जे सुख मिळतं ते खरं सुख. मला खात्री आहे की शायनी सुखी नसेल. तिनं एका कारखानदाराशी लग्न केलं, तिला काही कमी पडत नसेल. पैशानं मिळणारं ऐश्वर तिच्या पायाशी लीन होऊन लोळण घेत असेल. पण असं जरी असलं तरी अखेर तिनं केलेली ही तडजोडच जीवन दिमाखानं

0: अभी आप सुन रहे थे विविधा कार्यक्रम के अंतर्गत देशभक्ति पर आधारित वार्ता, ऐसी है मेरे देश की मिट्टी। आज के इस कार्यक्रम में आपसे रूबरू थे रचनाकार राजेंद्र पांडे। इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता थे राजू कुमार भारती।
1: श्रोते हो, आत्ताच आपण हिंदी कार्यक्रम विविध ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता।
2: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला। सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय। या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया, समाज माध्यमाचा विवेकी वापर।
3: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा। आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता।
2: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर। शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी। शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

श्रोतेहो आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सायंकाळचे 4:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात पुरुषोत्तम दारवेकर यांची ही रचना. संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं आणि चित्रपटाचं नाव आहे कट्यार काळजात घुसली.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत रेखा गंधेवार यांचं, केतकी माटेगावकर यांच्या स्वरात, अशोक पत्की यांचं संगीत, आणि चित्रपटाचं नाव आहे आभाळाची वारी.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत पद्मनाभ गायकवाड आणि शरयू दाते यांच्या स्वरात. रेखा गंधेवार यांची ही रचना आहे. चित्रपटाचं नाव आभाळाची वारी.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 6:04:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 10वा भाग आपण ऐकूया। प्रभाकर पेंढारकर यांनी मग पुढच्या चित्रपटाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला। ते महेश कोठारे आणि गोमंतक सुंदरी राधा बाराटक्के यांना घेऊन त्यांनी मराठी पडद्यावरती बॉबी रंगवण्यामध्ये ते मशगूल झाले। दादा कोंडके पुन्हा पेचात पडले, पण यावेळी त्यांनी मनाशी निर्धार केला की प्रस्थापितांच्या वाटेला जायचं नाही, आपणच दिग्दर्शकांची सूत्र हाती घ्यायची। नवी मंडळीच हाती धरून आपली पुढची चित्रपट निर्मिती त्यांनी केली। याच जिद्दीतून 1975 साली पांडू हवालदार पडद्यावर आला। दादांनीच त्याचं दिग्दर्शन केलं। नवे लेखक राजेश मुजुमदार यांनी चित्रपट लिहिला, नवे संगीतकार राम लक्ष्मण यांनी त्याला संगीत दिलं आणि दादांच्या पांडू हवालदारच्या साथीला सखाराम हवालदार बनून अशोक सराफ उभा राहिला। खऱ्या अर्थानं अशोक सराफचा ही तो पहिला चित्रपट। त्यापूर्वी अशोक सराफ दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात सॅनिटरी इन्स्पेक्टर बनून अवघ्या एका दृश्यासाठी उभे राहिले होते। पांडू हवालदारनं चमत्कारच घडवला। महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात 1975 सालचा तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला। त्याला प्रथम क्रमांकाचं दादासाहेब फाळके पारितोषिक मिळालं। दादा कोंडके हे सर्वोत्तम दिग्दर्शक ठरले आणि अशोक सराफ यांच्या पदार्पणाला विशेष अभिनेत्याच्या पारितोषिकाचा मानही मिळाला आणि ते मानकरी ठरले। पांडू हवालदारला लोकमान्यता मिळाली होतीच, पण तो राजमान्यही ठरला। प्रेक्षक मिळवणाऱ्या चित्रपटाला असा राज्य पुरस्कार सहसा कधी मिळत नाही। प्रथम पारितोषिक मिळवणारे मराठी चित्रपट सहसा डब्याबाहेर पडतच नाहीत। पांडू हवालदारच्या बाबतीत मात्र हा चमत्कार घडला। दादा कोंडके या दृष्टीने देखील भाग्यवानच ठरले। पण एक सिद्ध झालं की दादांच्या चित्रपटांचं मोठं यश हे त्यांचं स्वतःचंच यश होतं आणि इतर सर्वजण त्या यशाला पूरक ठरलेले होते। आणखीन एक धमाल गाणं आपण ऐकूया।

आपल्याला प्रत्येक वेळी नशिबानं साथ दिली हे खुद्द दादा कोंडके देखील मान्य करत होते. पण केवळ दैव बलवत्तर असून चालत नाही, त्याला मेहनतीची, चिकाटीची, जिद्दीची, कल्पकतेची आणि प्रतिभेचीही जोड असणं आवश्यक आहे. यातील प्रतिभा, कल्पकता हे तर देवाचं देणं, पण खूप मेहनत करणं, कामात स्वतःला झोकून देणं आणि ते काम श्रद्धेनं मनापासून करणं हे तरी आपल्याच हाती आहे ना. आणि ते सगळं मी करतो असं दादा कोंडके स्वतः म्हणत असत. चित्रपट पाहणाऱ्याला सतत हसत ठेवणं, गुंतवून ठेवणं फारच अवघड आहे. त्यासाठी विनोदी प्रसंगांची वीण उत्तम जमावी लागते. नाटक सिनेमामध्ये रडवणं फार सोपं आहे, त्यासाठी थोडासा भडक नाट्याचा किंवा मेलोड्रामचा उपयोग केला की झालं. पण तर्क वितर्काला वेळच मिळू न देता सतत हसवणं खूपच अवघड आहे. आणि हेच अवघड काम दादा कोंडके यांनी आयुष्यभर केलं. आता डबल मिनिंगबद्दल बोलाल तर दादांच्या चित्रपटातले संवाद जेवढे डबल मिनिंगचे असत त्याच्या कितीतरी पेटीनं त्याबद्दल बोललं जात. त्यामुळं सेन्सॉर बोर्ड सदस्य साध्या शब्दावर देखील अडवून अडवून त्रास देत असत. वर ढगाला लागलेली कळ, पाणी थेंबथेंब गळ या गीताच्या प्रत्येक कडव्याला सेन्सॉर सदस्यांची हरकत होती. पण आज तेच गाणं रेडिओवरून सर्रास वाजवलं जातं. नुसत्या शब्दांवर किंवा डबल मिनिंगच्या संवादावर चित्रपट चालत नाहीत. अनेकांनी दादांसारखी संवाद फेकीची नक्कल करून आपले हात पोळून घेतलेले आहेत. पण चित्रपट हा चारही बाजूंनी जमावा लागतो, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. चल आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

इच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे जेव्हा प्रयोग होत होते, खरोखरच ते सगळे सोनेरी दिवस होते. कधीही विसरता न येणारे असेच ते दिवस होते. खरं तर दादा कोंडके यांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा तो टप्पा होता असं म्हणायला हरकत नाही. एका आगळ्याच नशेमध्ये, एका आगळ्याच मस्तीमध्ये विच्छा माझी पुरी करायच्या यशाचा आनंद दादा कोंडके यांनी उपभोगला आणि ऐन वैभवामध्ये ते या लोकनाट्यापासून दूरही झाले. आणखी एखादं तरी शतक ठोकून मगच निवृत्त व्हायला हवं होतं असं क्रिकेटवीर सर डॉन ब्रॅडमन यांच्याबद्दल आजही बोललं जातंच ना. आणखीन काही दिवस कॅमेरापुढं राहिले

0: असते तर निश्चितच अभिजात नायिका डोळे भरून पाहता आले असत्या का? हे नरगिसबद्दलचे उद्गार अनेकदा आपल्याला ऐकायला मिळाले. त्याचप्रमाणे विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं आहे. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यामध्ये दादांनी एकेकाची अशी विकेट घेतली होती की ऐकणारा दंग होऊन जावा. विच्छा माझी पुरी कराचे जवळपास 1200 प्रयोग झाले, आणखीन कितीतरी झालेही असते. कधीही शिळं न होणारं ते सदा सतेजे लोकनाट्य, ज्याला जुनाटपणाचा स्पर्श होणं शक्य नाही.
1: अरे थांबा किरा,

चित्रपटाच्या यशानं दादा कुंडके यांना खूप नावलौकिक मिळवून दिला, वैभव दिलं. सोंगाड्यापासून ते ह्योच नवरा पाहिजेपर्यंतची आठही चित्र सगळी यशस्वी ठरली. हा जनता जनार्दनाचा शुभाशीर्वादच दादा समजत असत. मात्र जनतेनं विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यावर जे अमाप प्रेम केलं, अक्षरशः देता किती घेशील दौकरांनी अशी दादा कुंडकेंची अवस्था झाली होती. आणि या यशानं देखील ते पार गुदमरून गेले होते. रंगमंचावरचा सोंगाड्या लोकांना खूप भावला होता, आवडला होता, त्यांच्या मनाला सतत गुदगुल्या करत राहिला होता, थकल्या भागल्या शरीराला आणि मनाला तजेला देत राहिला. म्हणूनच विच्छा माझी पुरी करा या प्रयोगासाठी अगदी मुठी भरभरून दादा कोंडके यांच्यावरती द्रव्याचा वर्षाव केला गेला. कौतुकाची आणि शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर मिळाली. लोकनाट्याच्या उत्पन्नाची सारी गणितं पार कोलमडून गेली. लोकनाट्य कलावंतही लक्षाधीश होतो हेच विच्छा माझी पुरी करानं सिद्ध केलं. दादा कोंडके यांच्या चित्रपटातलं आणखीन एक ढंगदार असं गाणं इथं आपण ऐकूया.

मालिका विशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर ठीक 4:58 मिनिटांपासून अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारणास प्रारंभ होत आहे.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता सुरू होत आहेत. थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते. भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होतील. डोवाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर 5:02 आपण ऐकू शकाल कर्नाटक संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन आपण ऐकू शकणार आहात. राग हरी कांबोजी आणि हमसा नादम. त्यांना व्हायोलिनवर साथ दिली आहे वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगमवर साथ आहे NS कल्याणरमणम यांची. ऐकूया सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन, राग हरिकांबोजी आणि हमसानादम.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कर्नाटक संगीत ऐकलत. सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन आपण ऐकलत. आपण ऐकलात राग हरी कंबोजी आणि हमसनादम. त्यांना व्हायोलिनवर साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमवर साथ होती एन एस कल्याणरमण यांची. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं. संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. भैरवगड, वानर, वजीर सुळका, लिंगाणा सुळका, कलवंती किंवा अगदी कळसुबाई असे अगदी मानाचे तुरे ज्याच्या टोपीमध्ये आहेत, असा एक ट्रेकर, गृहरक्षक दलातील एक जवान ते गिर्यारोहक, असा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या युवक दोस्ताकडनं. स्वागत करूया आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये एका अशाच हरहुन्नरी युवक दोस्ताचं, ज्याचं नाव आहे आकाश पालकर. आकाश, स्टुडिओमध्ये मी आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे, युवक मित्रांतर्फे तुझं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण ट्रेकिंगचा हा तुझा सगळा प्रवास उलगडून घेणारच आहोत आपल्या गप्पांमधून, तर सुरुवात मला करायला आवडेल की तुझी ट्रेकिंगची सुरुवात कुठल्या गडापासून सुरू झाली.
1: माझी जी ट्रेकिंगची सुरुवात आहे तर ही कलावंती गडापासून झाली. 2016 मध्ये मी 12 जुलै 2016 मध्ये पहिला ट्रेक केला हा कलावंतींचा, त्या ठिकाणापासून माझी या ट्रेकची सुरुवात झाली. आणि त्याच्या पुढे आपले कलावंती, कळसुबाई, जिरलिंग आहे, सुळका किंवा वानरलिंगी आहे, तैलबाईला, तर अशा पुढे मोठमोठ्या मोहिमा किंवा जे गड किल्ले आहेत, तर ह्या वाटा माझ्या सुरू झाल्या.
0: नक्कीच, आता ऐकताना ही नावं वाटतायत नुसती, पण ते सर करताना तू समोर गेलेले सगळे परिश्रम असतील, तयारी असेल, ती खरंच अनेक दिवसांची, काही महिन्यांची असेल.
1: नक्कीच.
0: सर्वात मानाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे कळसुबाईचा शिखर, तर कलावंती हा तुझा पहिला गड होताच, पण त्याचबरोबर हा एक मानाचा आहे, तो म्हणजे कळसुबाईचा शिखर. तर त्या एका प्रवासाबद्दल सांगना.
1: कळसुबाई शिखर हे मी फक्त नाव लहानपणी ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यावरती चढायला मिळेल किंवा तो सर करता येईल असं कधी कल्पना केली नव्हती. पण ज्या वेळेला माझ्या रोल मॉडेल आहेत अरुणिमा सिन्हा मॅडम, ज्या हँडिकॅप आहेत आणि हँडिकॅपमध्ये त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम केलं, त्याच्यावरती चढाई केल्याने आपला भारताचा तिरंगा फडकवला, मग त्यावेळेला त्यांचा जो अभिमान किंवा त्यांचं जे नाव मी ज्यावेळेला ऐकलं फर्स्ट टाइम, त्यावेळेला मी फायनल केलं की आपल्याला सुद्धा जे आपल्या महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसुबाई, या ठिकाणी आपल्याला आपला तिरंगा फडकवायचा आहे. तर ते मनामध्ये ध्येय ठेवलं आणि त्याच्याकडे सातत्याने वाटचाल करत राहिलो. आणि तो 1 आणि 2 ऑगस्ट या दिवशी 2016 रोजी मी कळसुबाईवरती तिरंगा फडकवला.
0: अरे वा, खूप छान. त्याचबरोबर तुझ्या यादीमध्ये लिंगाणा सुळका, वजीर सुळका, वानरलिंगा सुळका, भैरवगड आणि तैलबैला हे सुद्धा आहेत, तर याबद्दलचाही एक्सपिरियन्स सांगना.
1: याबद्दलचा एक्सपिरियन्स हा खूप वेगळा आहे, कारण ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंग याच्यामध्ये खूप अंतर आहे. आपण जे ट्रेकिंग करतो याच्यामध्ये आपण फक्त गडकिल्ले म्हणजे जंगलातल्या वाटा आहेत त्या ठिकाणांवरून आपण चालत जातो, परंतु जे सुळके आहेत तर त्याच्यावरती आपल्याला खूप मोठी तयारी करावी लागते. ते सर्व साहित्य असेल जे आपण ट्रेकिंगसाठी वापरतो, तर त्या साधनांचा वापर करून आपण 90 डिग्री मध्ये जो सुळका आहे तर त्याच्यावरती चढाई करतो. त्याच्यामुळे आपला संपूर्ण हा जो वजन आहे आपल्या शरीराचं, ते संपूर्ण आपल्या हातावरती असं, आणि आपल्याला वरती ओढत रॉक क्लाइम्बिंग करत आपल्याला वरती चढावी करावी लागते.
0: मग या दरम्यान 2016 साली जेव्हा तू सुरुवात केलीस, तर मग तेव्हापासून तू काही डाएट किंवा असं काही फॉलो करत होतास का?
1: त्यावेळी डाईट म्हटलं तर मी मिडल क्लास मधला आहे, त्याच्यामुळे मला त्याबद्दल एवढं माहिती नव्हतं, परंतु रेग्युलर माझी रनिंग किंवा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, वेळेवरती झोप, तर ह्या गोष्टींचं मी नक्कीच पालन करत होतो आणि ते सातत्याने माझं चालू होतं.
0: नक्कीच. यानंतर तू डायरेक्टली म्हणजे ट्रेक अरेंजमेंट नाही केलेस, तर त्याच्या आधी तू काही बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केलेस.
1: नक्कीच.
0: तर तू बेसिक कोर्स माउंटेनिअरिंगचा केलास, तर तो कुठे केलास आणि कसा होता तो एक्सपिरियन्स?
1: मी बेसिक कोर्स आहे तो अभिमास ही संस्था आहे मनालीमध्ये हिमाचल प्रदेशला, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट, तर त्या ठिकाणी हा माझा 28 दिवसाचा टोटल कोर्स झाला. ह्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण रॉक क्लाइम्बिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याचबरोबर आपण विथ स्नो म्हणजे आपण बर्फामध्ये, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, तर त्याचं संपूर्ण प्रशिक्षण आपल्याला तिथे दिलं जातं. असा माझा हा टोटल 28 दिवसाचा कोर्स होता. आणि त्याच्यामध्ये आपण एका हाईटवरती जातो, जवळपास आम्ही 11,500 फुटापर्यंत आम्ही हिमालयामध्ये सुरुवात केली, चढाई केली त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण त्या वातावरणाशी जुळून कसं घ्यायचं, अरे हे तिथे आपल्याला शिकवलं होतं, तिथले जे इन्स्ट्रक्टर आहेत, शेर्पा काही असतात, तर त्यांच्या माध्यमातून आमचा हा प्रवास चालू होता.
0: खूप छान. त्याचबरोबर तू 2022 साली निमास या संस्थे अंडर ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केलास ट्रेकिंगचा, तर तो कुठे आणि तिथला एक्सपिरियन्स कसा होता माझ्या मते तो एक टर्निंग पॉइंट होता, कारण त्याच्यानंतर तू ट्रेकिंग अरेंजमेंट सुद्धा सुरू
1: बरोबर.
0: तर हा ऍडव्हान्स कोर्स कसा होता?
1: आपण ज्या वेळेला बेसिक करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ए ग्रेड किंवा ए प्लस ग्रेड आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं. माझं ध्येय तेच होतं की आपल्याला ऍडव्हान्सला क्वालिफाय व्हायचंय. मग त्याच्यासाठी मी बेसिक मध्ये असताना मी एक टार्गेट ठेवलं होतं की मला ए ग्रेड कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळाली पाहिजे, आणि माझ्या मेहनतीला यश आलं, ती ए ग्रेड मला मिळाली. आणि त्याच्यानंतर मग मी ऍडव्हान्स जो आहे, तर तू निमास म्हणून संस्था आहे इंडियन आर्मी चाइल्ड डिफेन्सची, तर त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशला तिथे मी ऍडमिशन घेतलं आणि तिथे 35 दिवसाचं टोटल आमचं ट्रेनिंग झालं. आणि -12 डिग्री मध्ये आम्ही जवळपास 16,000 फुटापर्यंत आमचं ट्रेनिंग चालू होतं, आणि पूर्णपणे ग्लेशियर म्हणून, गोरेचेन ग्लेशियर म्हणून आहे, तर त्यामध्ये आमचं संपूर्ण ट्रेनिंग झालं. आणि त्या ठिकाणी असताना आपला जो शारीरिक कस तिथे खूप आपल्याला दाखवावा लागतो, कारण तिथला वातावरण आहे, तर त्या वातावरणाला आपण जुळवून घ्यावं लागतं. तर ते आपली पूर्ण तयारी करून घेतात. आणि याच्यामध्ये आम्हाला जे आम्ही हाईटवरती जायचो, जवळपास आमच्या पाठीवरती 25 ते 30 किलोची बॅग असायची, आणि त्यांचं फिजिकल इंडियन आर्मी असल्यामुळे त्यांची फिजिकल एवढी टफ असायची, जवळपास आम्ही ती 30 किलोची बॅग, 25 ते 30 किलोची बॅग पाठीवरती घेऊन आम्ही 8-8 किलोमीटर रनिंग करायचो. खूप छान होता प्रवास तो, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा. आणि त्याच्या आधी मला एक सांगायला आवडेल, ज्या वेळेला मी बेसिक करून आलो त्याच्यानंतर 2022 मध्ये, जुलै 2022 मध्ये मी युनम म्हणून एक पीक आहे मनालीमध्ये लाहोल परिसरामध्ये, तर ते जवळपास 20,100 फुटाचं पीक आहे. जवळपास एव्हरेस्ट बेस कॅम्प जर म्हटलं तर तो आपल्याला 17,500 फुटापर्यंत जातो, त्याच्याही पेक्षा उंच असणारं हे शिखर आहे माउंट युनम. तर ते आम्ही रत्नागिरीतील 4 व्यक्तींनी याच्यावरती चढाई केली होती.
0: अरे वा, खूप छान. सुरुवात तर तुझी कलावंतीपासून झाली, पण ह्या आधी ह्याचं बाळकडू कधीपासून, म्हणजे हे करायचंय मला असं एक मनामध्ये यावं लागतं, तर तो पॉइंट कुठला होता?
1: तो पॉइंट म्हणजे मी 11वीला असताना मी एमएसआयटी करत होतो, त्यावेळेला मी जे तुम्हाला मग अशी रोल मॉडेल म्हटलं अरुणिमा सिन्हा मॅडम, त्यांची ज्या वेळेला मी व्हिडिओ बघितली आणि अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की त्या व्यक्तीने हँडिकॅप असताना त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम केलं, परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलंय तर आपण का नाही करू शकत. आणि मग त्याच वेळेला चालताना वगैरे मी ज्यावेळेला घरातनं बाहेर पडायचो तर त्यावेळेला माझी फक्त नजर आकाशाकडे जायची की ह्या ढगांच्या वरती काय आहे, त्या ठिकाणी मला जायचंय असं कुठलं ठिकाण आहे. आणि त्यावेळेला मला समजलं की माउंट एव्हरेस्ट, आणि तो प्रत्येक वेळेला मला तो साथ घालत होता की तू ह्या फील्डमध्ये ये, माझ्यासोबत ट्रेकिंग कर असं ते मला चालता उठता बसता मला त्याच गोष्टींचं वेळ लागलं होतं, आणि त्याच ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये मी उतरलो.
0: खूप छान. पण ह्या सगळ्याला लागतो तो म्हणजे घरच्यांचा सपोर्ट. तर मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की कलावंती जेव्हा तू सर केलास तर त्यावेळेला घरच्यांना माहिती होतं का?
1: घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. घरच्यांना फक्त मी एवढंच सांगितलं होतं की मी बाहेर जातोय, कारण मी रत्नागिरीच्या बाहेर कधी गेलोच नव्हतो, ना कुठचे बाहेरचे जिल्हे आहेत ते कधी पाहिले होते. परंतु फक्त मला एका काकाने सपोर्ट केला आणि त्या सपोर्टवरती इथपर्यंत मी आज पोहोचलो. परंतु सुरुवातीला घरच्यांचा सपोर्ट नव्हता, परंतु आता ज्या वेळेला सोशल मीडिया वृत्तपत्रामध्ये ज्या वेळेला नाव यावं लागलं मग त्याच्यानंतर घरच्यांचा सपोर्ट आहे.
0: कारण तसं बघायला गेलं तर थोडंफार हे रिस्की क्षेत्र आहे.
1: हो नक्कीच.
0: त्याचबरोबर तू जेव्हा ट्रेकिंगच्या अरेंजमेंट करायला लागलास 2022 नंतर, म्हणजे तसं बघायला गेलं तर आधी तू शास्त्रोक्त शिक्षण घेतलंस आणि मग ती कला पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्यांनाही त्याचा आनंद उपभोगता घेईल असं तू सगळी अरेंजमेंट केलीस, तर आता तू जेव्हा ट्रेकिंगच्या अरेंजमेंट करतोस तर तेव्हा आम्हाला दिसताना जर आम्हाला ट्रेकिंग करायला यायचंय तुझ्याबरोबर तर आम्ही चला बॅग भरली निघालो, पण तुझी त्यामागे काय काय तयारी चालू असते ही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: आम्ही रत्नागिरी असोसिएशन ऑफ माउंटेनिअरिंग हा जो आमचा ग्रुप आहे राम, तर ह्या संस्थेच्या अंडर आम्ही सर्व काम करतो. माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम असते आणि त्या टीमचं देखील मी जे रॉक क्लाइम्बिंग कोर्सेस आहेत तर ते देखील त्यांच्याकडनं करून घेतले. आणि मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं झालं तर आम्ही पहिलं तो रूट मार्च करतो, ठिकाणी जायचं कसं, किती वेळ लागणार आहे, ज्या वेळेला एखादा आम्ही डोंगर निवडतो तर त्याच्यावरती आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, जेवण, हा संपूर्ण आमची पूर्ण रेखी केली जाते, कारण आपल्याला ग्रुपला सोबत घेऊन जायचंय. सो त्याच्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने आपण जास्त महत्वाचे आहोत, कारण त्या गोष्टी पहिल्या बघितल्या जातात. आणि संपूर्ण रूट मार्च केल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी मुलांना घेऊन जातो, जेणेकरून त्या मुलांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही.
0: बरोबर. आणि तुम्ही तुमच्या फ्लायर मध्ये किंवा पोस्टर मध्ये पूर्ण माहिती दिलेली असते की ह्या या गोष्टी घ्या, पण ॲज अ मॅनेजर, ट्रेकिंग मॅनेजर या नात्याने तुम्हाला काय वाटतं, तुमची अपेक्षा काय आहे की जे तुमच्याकडे येतात, तुमच्या ग्रुपमध्ये सामील होतात, तर त्यांनी काय काय बेसिक तयारी त्यांची अत्यावश्यक आहे?
1: बेसिक तयारी म्हटलं तर महत्वाची म्हणजे शारीरिक, कारण त्यांचं चालणं, प्रत्येक व्यक्तीने जो माउंटेनिअरिंग क्षेत्रामध्ये येतो त्यांनी रनिंग असेल, योगा असतील किंवा चालणं असेल, तर ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. आणि त्याच्यासोबत सोबत आपला डाईट सुद्धा महत्वाचा आहे. आपण तेलकट पदार्थ असेल, जे काय जंक फूड असतील, तर त्या गोष्टी आपण टाळाव्याला पाहिजे. आणि जो आपला पोषक आहार आहे, जो आपण घरगुती आहार घेतो, तो आपण खाणं गरजेचं आहे, कारण त्याच बळावरती आपण जी सह्याद्रीची संपूर्ण सैर करू शकतो.
0: नक्कीच. कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नी मधला, जे 2016 पासून तुझी

0: तर त्या अडथळ्याला कसं सामोरं जायचं, कारण महत्वाचं असं असतं की ज्या वेळेला आपल्याला त्रास होतोय आणि त्याच वेळेला समोरचा देखील व्यक्ती आपल्याला सांगतोय की मला देखील त्रास होतोय, तर आपण तो त्या व्यक्तीला त्रास दाखवू शकत नाही, कारण तिथे त्याला मोटिवेट करणं जास्त महत्वाचं असतं. कारण आपण जर वीक दाखवलं तर समोरचा व्यक्ती देखील हा घाबरणारच आहे. पण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून, कारण आम्ही 1.5 तास सुरुवात केली तर समिट वरती कधी पोहोचतोय आणि झापला झालेला हा त्रास, ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून आणि एवढ्या मोठ्या हाईट वरती महत्वाचं असतं की योग्य निर्णय घेणं. तर तो जो हा प्रवास आहे आमचा माउंट युनोमचा, हा खूप माझ्यासाठी तरी जगा वेगळा आहे आणि तिथून मला खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामधून.
1: तू ह्या क्षेत्रामध्ये येताना कोणतरी इन्स्पिरेशन लागतं, तर तुझ्यासाठी एक इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी कोण आहे?
0: माझ्यासाठी गिर्यारोहण क्षेत्रातली इन्स्पिरेशन म्हणजे अरुणिमा सिन्हा मॅडम. आणि रत्नागिरीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला मार्गदर्शन काही गोष्टींचं असणं गरजेचं आहे, तर त्यावेळेला मला राजेश नेने सर आहेत आणि दुसरे मृत्युंजय खातू, ज्यांना लाल्या खातू म्हणतात, हे दोन व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.
1: तुझ्याशी बोलताना अजून एक गोष्ट आम्हाला कळली, ती म्हणजे 2023 साली तू रत्नागिरी ते कन्याकुमारी पर्यंत सायकलने तू हा सगळा रस्ता पूर्ण केलास, तर ही तुझी सायकल वारी कशी होती आणि काय मोटिवने तू रत्नागिरी ते कन्याकुमारी सायकलने वारी केलीस?
0: नक्कीच, तुम्हाला जी समजलेली गोष्ट आहे ही खरी आहे. 2023 मध्ये त्याच्या 2 वर्ष जर मागे बघितलं तर K2K कारगिल ते कन्याकुमारी असा माझा प्रवास करायचा आहे सायकलने. तर त्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये आलं की पहिला आपण रत्नागिरी ते कन्याकुमारी हा प्रवास करूया. तर लाल्या खातू म्हणजे जे मृत्युंजय खातू आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मी अरेंज केली होती. आणि मी असं विचार केला होता की आपल्याला नुसती मोहीम करायची नाहीये, आपला हा समुद्र वाचला देखील पाहिजे. या समुद्रावरती काम करणारी आसमंत म्हणून एक संस्था आहे, तर त्या आसमंत संस्थेचा एक उद्देश घेऊन, म्हणजे आपल्याला सागर हा म्हणजे समुद्र आपल्याला वाचवायचा आहे, तो हा मोटो घेऊन मी ही सुरुवात केली होती. जवळपास 1340 किलोमीटर आहे माझं, जवळपास 12 दिवसामध्ये ही राईड माझी कम्प्लीट झाली.
1: अरे वा, मस्त. मग त्यावेळेचं तुझं रुटीन कसं होतं, त्या 12 दिवसांमधलं किती वाजता सुरू करायचं असं आणि एकंदरीतच?
0: 1340 किलोमीटर आहे, प्रत्येक दिवसाला मी 100 किलोमीटर असं नियोजन केलं होतं, जेणेकरून आपल्याला 15 दिवसांमध्ये हा प्लॅन आपला सक्सेसफुल होईल. दिवसाला 100 किलोमीटर असल्यामुळे सकाळी मी 5 वाजता सुरुवात करायचो, 5 ते 5:30 ला माझी सायकल चालू व्हायची. साधारण मी 9 वाजेपर्यंत नाश्त्यासाठी थांबायचो, 9 ते 9:30 पर्यंत माझा नाश्ता कम्प्लीट करायचा आणि 10 ते 15 मिनिटाची रेस्ट घेऊन मी परत पुन्हा एकदा 9:45 राईडला सुरुवात करायचो, ते साधारण 12:30 पर्यंत. आणि ज्या ठिकाणी 12:30 किंवा 1 या दरम्यान एखादं कुठलं आपल्याला मंदिर लागेल त्या मंदिरामध्ये मी राहायचो, तिथले जे ट्रस्टी असतील अध्यक्ष असतील त्यांना भेटायचो मी, जेणेकरून मला तिथे आराम मिळेल. आणि नंतर मग थोडा वेळ आराम करून पुन्हा 3 वाजता माझी राईड चालू व्हायची, ती संध्याकाळी 6 ते 6:30 पर्यंत. असं माझं संपूर्ण 100 किलोमीटर माझं कम्प्लीट करायचं. आणि ज्या ठिकाणी कुठे हॉटेल्स वगैरे असेल, डॉर्मेटरी असेल, ज्या ठिकाणी मी पोहोचायचो तर त्या ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था सुरू व्हायची. आणि त्याच्यानंतर सायकल प्रवास झाल्याच्या नंतर माझी एक्सरसाइज असायची, कारण सायकलिंग केल्यामुळे थोडेशी जास्त किलोमीटर असल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास सुद्धा जाणवायचा, पाय मांड्या वगैरे भरत येणं. मग पूर्ण स्ट्रेचिंग करत ऑइल वगैरे लावून थोडासा मसाज करून माझं पुढचं नियोजन राहायचं आणि पुन्हा सकाळी पुन्हा उठून 5 ते 5:30 ला पुन्हा राईड चालू असायची.
1: बापरे, आणि हा सगळा प्रवास तू एकट्याने केलास?
0: हो, माझी ही सोलो राईड होती.
1: खूप छान, खूप छान. आणि तू आता बोलताना म्हणालास की 15 दिवसांचं नियोजन होतं, पण तुझ्या नियोजना अगोदरच तुझी ट्रीप कम्प्लीट झाली. खूप खूप मस्त. आणि वरती मला एक पटकन रॅपिड फायर घ्यायला आवडेल, तुझं आतापर्यंत सर केलेल्या पैकी कठीण असलेलं असं शिखर?
0: कठीण असलं हिमालयातलं जर विचारलं तर माउंट युनोम, आणि आपल्या महाराष्ट्रातलं विचारलं तर वजीर सुळका.
1: ओके. आवडता खाद्यपदार्थ?
0: गोपाळ हॉटेलची मिसळ.
1: आवडतं ठिकाण?
0: आवडतं ठिकाण महाराष्ट्रातलं की बाहेरचं?
1: दोन्ही.
0: महाराष्ट्रातलं म्हटलं तर आपलं अक्कलकोट आणि बाहेरचं म्हटलं तर हिमाचल प्रदेश.
1: ओके. आवडतं गाणं?
0: संदेश आते हे, म्हणजे बॉर्डर मधलं आहे, तर ते माझं आवडतं गाणं.

0: सुरुवातीला मी जसं म्हटलं की गृहरक्षक दलातील जवान ते गिर्यारोहक प्रवास, तर ह्या सगळ्या प्रवासादरम्यान तू होमगार्डची सर्व्हिस सुद्धा करत होतास.
1: हो
0: तर जेव्हा आपण पर्सनल लाईफ मध्ये काहीतरी एक वेगळं करत असतो तेव्हा प्रोफेशनल लाईफ सुद्धा त्याच्या आड येऊ नये, तर त्यासाठी तिथले जे सगळे असतात त्यांचंही सहकार्य महत्वाचं असतं. तर ते कसं तुला लाभलं या प्रवासादरम्यान?
1: ज्या वेळेला माझी ड्युटी असायची त्यावेळेला तिथले संबंधित अंमलदार असतील, आमचे पोलीस कर्मचारी असतील किंवा होमगार्ड मधले अधिकारी असतील, तर ज्या वेळेला आमचा एखादा प्लॅन ठरायचा तर त्यावेळेला त्यांना मी रितसर नोटीस द्यायचो, सर मला अशाशा वेळेसाठी मला सुट्टी हवी आहे, कारण त्यांना माहिती आहे की हा कोणत्याही चुकीच्या कामांसाठी हा सुट्टी घेणार नाही. आणि ज्या वेळेला माझं माउंटेनिअरिंग क्षेत्राचं ज्या वेळेला कार्य त्यांना समजलं त्यावेळेला त्यांच्याकडून मला फुल सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे ते खूप सहकार्य करतात.
0: खूप छान, खूप छान. त्याचबरोबर तुला ट्रेकिंग या क्षेत्रामध्ये जे रत्नागिरीमध्ये सगळी वाटचाल सुरू झाली तर त्याबद्दलची सुद्धा खूप छान अशी माहिती आहे, तर ती माहिती सुद्धा तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की रत्नागिरी ट्रेकिंगला कधीपासून सुरुवात झाली.
1: माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीमध्ये ही माउंटेनिअरिंगची सुरुवात आहे, ती जवळपास 1986 ते 1987 या सालापासून झाली. आपल्या रत्नागिरीतले प्रवीण रेड्डी सर आहेत, गुंड्यामुळे सर आहेत, मोहन कातू सर आहेत किंवा सोमन भैया वणजू, वल्लभ वणजू, ह्या ज्या थोर व्यक्ती आहेत, तर त्यांनी रत्नागिरीमध्ये माउंटेनिअरिंग हे रुजू केलं आणि लोकांमध्ये ह्याचा प्रसार केला. पहिले ते स्वतः जाऊन आले आणि त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना ते सर्व सांगायला लागले की माउंटेनिअरिंग म्हणजे काय आहे, ट्रेकिंग म्हणजे काय आहे, आणि तिथून या प्रवासाची सुरुवात झाली आणि तो प्रवास आज आमच्यापर्यंत पोहोचला आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इतर जी आमची तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीकडे पोहोचवतोय.
0: खूप छान. ट्रेकिंग किंवा मान्सून ट्रेक्स जनरली आपल्या कोकणात रत्नागिरीत खूप फेमस आहे आणि हे आता सोशल मीडियावरती अगदी म्हणजे बझरवरती चालू आहे. तर मग जे आपले सगळे युवक मित्रमैत्रीण ऐकताय तर त्यांना जर अरेंज करायचं असेल, कारण अजूनही 2026 पावसाळा संपलेला नाहीये, तेव्हा ते मान्सून स्पेशल ट्रेकिंग स्पॉट्स जाणून घेण्यासाठी नक्कीच इच्छुक आहेत आणि तेही एक प्लॅन करू शकतात, तर त्यासाठी तू काय सांगू शकशील?
1: आपल्या रत्नागिरीमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे, म्हणजे आपण जे स्वर्ग म्हणतो ती आपली रत्नागिरी आहे. आता रत्नागिरीमध्ये लेटेस्ट म्हटलं तर लिंगाचा डोंगर आहे, म्हणजे मार्लेश्वर आहे, मार्लेश्वरच्या समोर जो आपल्याला पर्वत दिसतो, डोंगर दिसतो, त्याला लिंगाचा डोंगर असं म्हणतात. तिथून आपल्याला 7 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात, तर आपल्याला तो एक आहे लिंगाचा डोंगर. त्याचबरोबर चिपळूणमध्ये चोरवणे गाव आहे, तर तिथे नागेश्वर म्हणून एक ट्रेक आहे आणि आता श्रावणामध्ये तो खूप महत्वाचा मानला जातो कारण वरती शंकराचं देवस्थान आहे आणि तिथले महत्वाचं असं आहे की जी शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती वरून जे पाणी पडणार आहे ते बारमाही आहे, कधीही तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये गेलात तर ते पाणी कधीच आटत नाही, त्या दगडाला छेद आहे आणि छेदातनं बरोबर पाणी त्या पिंडीवरती पडत. आपण जे म्हणतो की शंकराच्या डोक्यामध्ये गंगा वसलेल्या पाहायला मिळते किंवा गंगा वसलेली आहे, तर त्याचं रत्नागिरीमधलं एक महत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं नागेश्वर. त्याचबरोबर मासाळ टू विशाळगड आहे, ज्याला आपण मिनी महाबळेश्वर म्हणतो, कारण मासाळी खूप फेमस आहे. तिथून आपल्याला कोकण दरवाजाने विशाळगडावरती जाता येतं कारण विशाळगडाचा इतिहास देखील खूप आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये गडकिल्ले आहेत, रसाळगड आहे, सुमारगड आहे, महिमतगड आहे, महिपतगड आहे, प्रचितगड आहे, चगदेव, असे खूप सारे आहेत ठिकाण. जवळपास 25 ते 26 किल्ले आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत, प्लस डोंगरवाटा देखील आहेत.
0: नक्कीच. आणि ज्यांना म्हणजे हे सगळं ऐकताना असंच वाटलं की बॅग भरू और निकल पडू, तर ज्यांना ह्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल ते तुला नक्कीच अजून मेसेज करून डीएम करून नक्कीच पिळतील. एकंदरीतच ट्रेकिंग किंवा याबद्दलची माहिती तुम्हाला बाकी सगळ्या ठिकाणाहून मिळेलच, पण हा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आकाशवाणी रत्नागिरीच्या FB, इन्स्टा आणि ट्विटर या सोशल हँडलद्वारे. त्याचबरोबर ही मुलाखत तुम्हाला ऐकायला मिळू शकते YouTube आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या चॅनलवरती. आणि त्याचबरोबर अशा अनेक मुलाखतींचा खजिना तुमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी YouTube आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण तत्पूर्वी आकाश, तू इथे आलास आणि खूप सुंदर रोमांचक अशी माहिती ट्रेकिंग बद्दलची, तुझ्या या ट्रेकिंगच्या प्रवासाबद्दलची तू आम्हाला दिलीस. खरं तर वेळ पुरेनासा आहे प्रत्येक गडाबद्दलची माहिती, तो प्रवास जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल, तर अशाच संधी मिळत राहूत. आणि जाता जाता एक मात्र प्रश्न की इथून पुढचे तुझे काही ट्रेक्स लाईन्ड अप आहेत का हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: आता लेटेस्ट आहे 30 तारखेला रांगणा, हा मी आता प्लॅन करतोय आणि त्याच्या बरोबरच हिमालयातील एक एक्सपिडिशन करायचा आमचा प्लॅन चालू आहे. त्याचं आता नियोजन लवकरच होईल आणि गिर्यारोहण क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं ड्रीम असतं माउंट एव्हरेस्ट सर करणं, कारण ह्याच्यावरती कुठलंही शिखर नाहीये. तर माझं देखील तेच स्वप्न आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये सुरेंद्र चव्हाण म्हणून आहेत दापोलीतले, त्यांनी पहिला माउंट एव्हरेस्टवरची चढाई केली. मी 10वीला असताना त्यांचा मला धडा होता, पण त्यावेळेला माउंटेनिंग क्षेत्राबद्दल काही माहिती नव्हतं आणि

0: आता लेटेस्ट 21 मे 2026 ला गिरीप्रेमीची टीम आहे पुण्यातील, तर त्याच्यामध्ये अखिल काटकर म्हणून आहेत. अखिल काटकर सर तो आपल्या लांजातला आहे, तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला दुसरा व्यक्ती ज्याने माउंट एव्हरेस्ट वरती चढाई केली आहे. तर लवकरच मला देखील असं वाटतंय की आपली हॅट्रिक ही कम्प्लीट झाली पाहिजे आणि माझ्याकडून देखील माउंट एव्हरेस्ट हे सर झालं पाहिजे.
1: नक्कीच, त्याबद्दल आमच्या सगळ्या परिवारातर्फे आणि युवक दोस्तांतर्फे तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माउंट एव्हरेस्ट केल्यावर परत एकदा भेटू आणि तोही प्रवास नक्की इन डिटेल जाणून घेऊ आपण. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला तर फ्रेंड्स, याच एकदम पॉझिटिव्ह आणि इन्स्पायरिंग नोटवरती आम्ही तुमचा इथेच निरोप घेतोय. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.
2: निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गीत स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरात. गीतरचना आहे श्रीरंग गुडबोले यांची आणि सतीश राजवाडे यांची. संगीत दिलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

स्वप्नील बांदोडकर, बिला शेंडे यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत, अभिजित सावंत, बिला शेंडे यांच्या स्वरात. गीतरचना गुरु ठाकूर यांची, संगीत निलेश मोहरीर यांचं.

अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्या बाल श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात बच्चे मंडळी? छान अभ्यास करा, हसत खेळत रहा, आनंदी रहा. आणि आज महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे 23 ऑगस्ट आणि आजचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. बरं का बाल दोस्तांनो, 23 ऑगस्ट 2023 इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेतल्या विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं. आठवत आहे ना तुम्हाला? या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. किती अभिमानाची गोष्ट आहे, हो की नाही? चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला. आणि चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरलं त्या लँडिंग साईडला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय. आणि हा दिवस म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचा उद्देश काय बरं असेल, तर तरुण पिढीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ या संशोधनाबद्दल आवड निर्माण करणं. देशभरात राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं शाळा, महाविद्यालयं आणि विज्ञान संस्थांमध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करतात. स्पर्धा असतात, क्विझ कॉम्पिटिशन्स असतात, खूप काही आयोजित करण्यात येतं. इस्रो आणि शासनातर्फे विविध वैज्ञानिक प्रदर्शनं आणि जनजागृतीपर कार्यक्रमसुद्धा घेतले जातात. तर बरं का बाल दोस्तांनो, तुम्हीसुद्धा विज्ञानाविषयी नवनवीन माहिती जाणून घ्यायला उत्सुकच असता नेहमी, नाही का? तेव्हा अशीच उत्सुकता जागृत ठेवा आणि खूप छान नवीन नवीन माहिती मिळवत जा. जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करत जा. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाकडे वळण्याची. इंद्रायणी मुळे ही बालमैत्रीण आपल्यासाठी खूप सुंदर असं संतूर वादन सादर करणार आहे. चला तर आपण आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, माझं नाव इंद्रायणी अभिजित मुळे. मी 9व्या वर्गात शिकते. मी गेल्या 1 वर्षापासनं पंडित वाल्मिक धांदे यांच्याकडे संतूर शिकते आहे. आज मी आपल्या सगळ्यांना संतूरवर नटभैरव राग वाजवून दाखवणार आहे.

वा क्या बात है, इंद्रायणी मुळे या बाल मैत्रिणीचं संतूर वादन अप्रतिमच होतं. तुम्हाला सुद्धा ते खूप आवडलं असेल. आणि बच्चे मंडळी, याबरोबरच आजचा गमतजम्मत कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे ह्यांच्यासह मी सारिकाताई आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, अभ्यास करा, खूप खेळा, मज्जा करा. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: गंमत जम्मत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्सवरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल.

0: ऐका माझी ही कहाणी, भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे। मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी

0: पार्टी हवी
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाण पारवाना सतर्क रहा.

0: यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसाखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टियर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. मुंबईत भुलेश्वर इथं काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाल्या असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. मुंबईतल्या साने गुरुजी राष्ट्रीय

स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे दिला जाणारा यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार पाळमुळं आणि सुबाकी स्टेशनर्स या दोन पुस्तकांना जाहीर झाला आहे. पाळमुळं हा मूळ जर्मन लेखक साशा स्टानिसिच यांच्या पुस्तकाचा तर सुबाकी स्टेशनर्स हा मूळ जपानी लेखक इतो ओगावा यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. कविवर्य विंदा करंदीकर यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून दिलेल्या देणगीच्या व्याजातून 2007 सालापासून दरवर्षी 23 ऑगस्ट या विंदा करंदीकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालय आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत प्रत्येक स्तरावर आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध करण्याबाबतची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनार्टीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवस अखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
1: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
1: हो,
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
1: आजच सर्च करतो.
0: मग आजचा चहा तुझ्याकडून.
1: हो हो.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे, कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल।
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय अंतराळ दिवस देशभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. 23 ऑगस्ट 2023 रोजी भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला. अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेली कामगिरी आणि भारताच्या आगामी मोहिमा आणि त्यापुढची आव्हानं याविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार मॅडम. आज संपूर्ण देशात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातोय. भारताच्या दृष्टीनं या दिनाचं महत्व काय आहे?
1: नॅशनल स्पेस डे म्हणजे राष्ट्रीय अंतराळ दिवस हा आपण 23 ऑगस्टला साजरा करतो, कारण त्याच दिवशी 2023 मध्ये लुनार लँडिंग म्हणजे विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग किंवा अलगदपणे दक्षिण ध्रुववर चंद्रावर लँड झाला तो. आणि आधी याआधी दुसऱ्या कुठल्याही देशाला असं यश मिळालं नव्हतं. खरं तर हा सेकंड अटेम्प्ट होता, म्हणजे चांद्रयान 2 थोडक्यात मिस झालेला. पण हे जे यान होतं विक्रम लँडर हे अगदी अचूकपणे ज्या कोऑर्डिनेटवर लँड करायचं होतं तिथे केला लँडिंग. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी ही मोठी एक कामगिरी होती. इट वॉज ए सायन्स टेक्नॉलॉजी विक्ट्री. आणि इस्रोला हे यश मिळाल्यामुळे मॉरल बूस्ट झालं सायंटिस्ट इंजिनियर्सचं आणि याचं योगदान खूप मोठं आहे. आणि त्यानंतर इट वॉज लाईक अ गेम चेंजर. आणि त्यामुळे त्यानंतर आपण मिशन गगनयानचं पण सुरू केलं काम. सॉफ्ट लँडिंग ऑन साऊथ पोल ऑफ मून हे एक मोठं यश होतं. आणि थोडेच दिवस आधी रशियाचं यान फेल गेलं होतं आणि त्यांचं मोठं बजेट होतं अँड दे आर पायोनियर्स इन स्पेस. तरी पण आपल्याला यश मिळालं. आणि डार्क साईड ऑफ मून वर त्या बाजूला चीनला यश मिळालं होतं, पण नासाने पण इथे पाठवलं नव्हतं यान. आणि आपण हे सायन्स टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि त्यासोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यातल्या त्यात विज्ञानाचे प्रयोग केले. तर दिस वॉज ए बिग अचीवमेंट होती.
0: इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेपासून ते अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक आत्मनिर्भर देशापर्यंतचा भारताचा प्रवास नक्कीच सोपान होता. या काळात इस्रोनं केलेल्या देदीप्यमान कामगिरी आणि या प्रवासाविषयी काय सांगाल?
1: इस्रोला 57 वर्ष झालेले आहेत. 15 ऑगस्टला स्थापना झाली होती 1969 मध्ये. तर इस्रोने सुरुवातीला जे काम केलं किंवा आपले यान होते, कॉम्पोनंट होते, रॉकेट आणि सगळे पार्ट आपण इम्पोर्टेड घ्यायचो. बऱ्यापैकी रशिया किंवा फ्रेंच गायनामधून पण लॉन्चिंग व्हायचं. आणि थुंबा म्हणजे केरळामध्ये खरं तर सुरुवात झाली इस्रोची. आताचे रॉकेट होतं पहिलं जे केलं, डॉक्टर विक्रम साराभाईंनी मोठी कामगिरी केली आणि सुरुवात केली खरं तर. आणि आता लाईक वी हॅव कम अ लॉंग वे. आणि त्यावेळेला असं म्हणतात की बैलगाडीवरून पेलोड घ्यायचो आपण बायसिकलवर, म्हणजे डॉक्टर कलाम सरांचे असे फेमस पिक्चर्स आहेत. सो वी हॅव कम अ लॉंग वे. आणि आता आपण आत्मनिर्भर आहोत या क्षेत्रात, कारण आता आपण सगळं एंड टू एंड. आणि चांद्रयान 3 ची हीच खासियत होती की फ्रॉम डिझाईन अँड कॉन्सेप्ट टू एक्झिक्युशन सगळं मेक इन इंडिया होतं. सो आत्मनिर्भर भारतची ही जी मुवमेंट आहे तर डिफेन्स आणि स्पेस मध्ये खरंच आपण इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि इस्रोने सगळं खरं तर काम केलं, रॉकेट आणि सगळं PSLV आणि हे सगळं इस्रोचं. आणि प्रायव्हेट कंपनीज गोदरेज अँड बॉईज, टाटा एरोस्पेस व वायचंद नगर इंडस्ट्री, छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशनने कॉम्पोनंट पार्ट प्रोव्हाइड केले. सॅटेलाइट किंवा स्पेस अप्लिकेशन सेंटर, इस्रोचं अहमदाबाद सेंटर, बँगलोर, अशा वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये इस्रोच्या सेंटर्समध्ये काही गोष्टी आपण बनवल्या भारतीय ह्याचे बनावटीचे. सगळंच आपलं मेक इन इंडिया होतं. आणि त्यामुळे आता आपण आत्मनिर्भर भारतच्या ह्याच्याकडे चाललो आहे मिशन आपली. आणि खरंच ही सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेली आहे आणि आपण हे अचीव केलं आहे. वी आर नाव इन द टॉप लीग किंवा एलिट ग्रुप म्हणतो आपण. टॉप 3 स्पेस एजन्सीज मध्ये आपलं नाव येतं, नंबर येतो. हे नासा आणि शिया 3 च्या नंतर आपला 3रा 4था नंबरच येतो आता. सो वी आर इन द टॉप 4 स्पेस एजन्सीज आता असं म्हणू शकतो.
0: भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या विक्रम लँडरची महत्वाची कामगिरी किंवा यश काय आहे?
1: चांद्रयान 2 च्या थोडा म्हणजे अपयश आलं, पण त्यानंतर त्याच्या थोडक्यात असं आपलं चुकलं की लेग्स वर लँड झालं ते, त्यानंतर आपण फेल्युअर म्हणू शकत नाही बिकॉज द ऑर्बिटर वॉज इन प्लेस. म्हणजे चांद्रयान 2 चं ऑर्बिटर चंद्राभोवती फिरायला लागला होता आणि मग आपण त्याचाच उपयोग करून घेतला आणि चांद्रयान 3 ची लगेच सुरुवात झाली आणि डॉक्टर सोमनाथ सर ही वॉज द चेअरमन इस्रो दॅट टाइम. मग त्यांनी असं ठरवलं की असं आता अचूक काम करायचं, अक्युरेट आणि प्रिसिजन, की आता यावेळेस काहीच चुकणार नाही. तो AI वापरला, तंत्रज्ञान, आणि मी तर म्हणेन स्पेस इज मल्टीडिसिप्लिनरी, म्हणजे त्याच्यामध्ये मेकॅनिकल, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, अनेक ब्रांचेस येतात यामध्ये. विक्रम लँडर इज ए क्लासिक एक्झाम्पल ऑफ विक्ट्री आणि डॉक्टर विक्रम साराभाईचंच नाव दिलेलं होतं आणि खरंच आपल्याला एक विश्वविक्रम आपण एस्टॅब्लिश केला आणि यश मिळालं आपल्याला. तो सॉफ्ट लँडिंग करून जेव्हा दक्षिण ध्रुव जवळ आणि तो जो ते जे कोऑर्डिनेट्स आपण ठरवले होते तिथेच बरोबर लँड झाला आणि ते सॉफ्ट लँडिंग झालं. जो जग बघत होतं कारण वी वर ऑल वॉचिंग द सॉफ्ट लँडिंग आणि फक्त आपण भारतात नाही तर सगळे जगातले लोक पाहायला लागले होते. तो सगळ्या जगातल्या लोकांनी आता आपल्याला अप्रिशिएट केलेलं आहे आणि त्यांना आता कळलेलं आहे की भारताची स्ट्रेंथ आहे ही सायन्स टेक्नॉलॉजी. आणि हे यश मिळाल्यानंतर सॉफ्ट लँडिंग तर झालंच आणि त्या ठिकाणी आता नासाचं असं म्हणतात की आर्टेमिस 3 मिशन लँड होईल. तर आता नासाने आपल्याला इस्रोला विचारली आहे मदत किंवा कोलॅबोरेशन आणि आपण मग हे प्रकारचं यश म्हणू शकतो. आणि सायन्स म्हणजे

0: एक तर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन झालं, लँडिंग झालं, सॉफ्ट लँडिंग, ते दाखवून दिलं आपण जगाला. आपल्या स्वतःसाठी होतं खरं तर. आणि त्यानंतर त्याचा रोवर पण, प्रज्ञान रोवर पण बाहेर आला आणि 14 दिवस त्याचे प्रयोग सुरू होते, म्हणजे पेलोड्स होते त्याच्यावर किंवा इन्स्ट्रुमेंट. आणि विक्रम लँडरचे 4 आणि प्रज्ञानचे 3, आणि त्यांनी काही गोष्टी विज्ञानाच्या अशा शोध लावले किंवा हिलियम 3, आणि तिथे थोडं ड्रिलिंग करून पाणी आहे का, मग तिथे पुढचे मिशन आपल्या मोहिमा घडतील का. म्हणजे फक्त इस्रोसाठी नाही तर जगाला फायदा झाला पाहिजे. चंद्राची कशी निर्मिती झाली, मून इज अ नॅचरल सॅटेलाइट, आपला उपग्रह आहे, तर चंद्राचा अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचा हा विषय आहे. या सगळ्या गोष्टींच्या असे शोध लावले आपण आणि खूप दूर अशा गोष्टी उलगडल्या. सो वी रिझॉल्व्ह ऑर वी सॉल्व्ह मेनी मिस्ट्रीज. आणि जेव्हा सोलर सिस्टम आपल्या सूर्यमालेची हे झाली निर्मिती, पृथ्वीचा जन्म झाला आणि चंद्राचा पण, तर त्यावेळेला काय काय कसं कसं घडलं असेल त्यासाठी आपण चंद्राचा अभ्यास करतो. तर हे विज्ञानासाठी अतिशय महत्वाच्या या गोष्टी आहेत. आणि जे काय ठरवलं होतं, प्लॅन होता, इतकं मोठं बजेट होतं, तरी पण आपण सगळ्या एक एक पैशाचा हे केला, म्हणजे जस्टिफाय केलं आणि यश मिळालं आपल्याला. ओव्हरऑल इट इज द वन ऑफ द बेस्ट सक्सेसेस इन स्पेस टेक्नॉलॉजी. अंतराळ क्षेत्रात हे एक मोठं उदाहरण आहे विक्रम लँडरचं.
1: शैक्षणिक संस्था आणि विज्ञान प्रसारक राष्ट्रीय अंतराळ दिन कसा साजरा करतात, त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का?
0: येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे, मग चांद्रयान 4, मंगलयान 2, शुक्रयान, असे जे या अशा अम्बिशियस मिशन आहेत, तर हे अवेअरनेस ही करण्यासाठी खेडेगावात जाऊन आम्ही विज्ञान प्रसारक म्हणून काम करतो. तो यावर्षी आम्ही पुण्याच्या काही ZT स्कूल्समध्ये आणि कर्नाटक हायस्कूल, कलमाडी स्कूल आणि या आठवड्यात सैनिक स्कूल सातारा, कावेरी ग्रुपमध्ये मोबाईल प्लॅनेटेरियमचे शोध केले. म्हणजे पारेगमीपर नावाची एक बँगलोर स्पेस ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे मोबाईल प्लॅनेटेरियम आहेत, म्हणजे तारांगण आहेत. तो ते आम्ही इथे आणून, सगळेच काही नेहरू प्लॅनेटेरियमला जाऊ शकत नाही, तो वी टेक इट टू द्या डोरस्टेप. आणि मोबाईल सायन्स लॅब आणि स्पेस ऑन व्हील्स अशा या गोष्टी आम्ही पॉप्युलराइज करतो. म्हणजे माझ्यासारखे विज्ञान प्रसारक किंवा अंतराळ एज्युकेटर, तो आम्ही हे का करतो, तर आता आपल्याला माहितीये की साऊथ डॉमिनेटेड आहे स्पेस फील्ड किंवा डिफेन्स. पण बँगलोरमध्ये हेडक्वार्टर्स आहे, सुरुवात झाली केरळमध्ये, आंध्रामध्ये श्रीहरिकोटा वरून लॉन्चिंग होतं, मेजर लॉन्चिंग. तामिळनाडूमध्ये स्पेस स्टार्टअप्स आहेत, प्रायव्हेट खाजगी कंपन्या आहेत. पण महाराष्ट्रात याचा अवेअरनेस नाही आहे किंवा कमी पडतो आपण कुठेतरी. तर आम्ही अवेअरनेस का क्रिएट करतो, नाही तर मुलांना हे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे कळत पण नाही किंवा त्यांना सांगायला कोणी नसतं किंवा देर आर नो रिसोर्सेस ऑर रिसोर्स पर्सन्स लाईक अस. मग आम्ही काय करतो, त्यांना असं सांगतो की हे पण एक करिअर ऑप्शन आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला.
1: चांद्रयान मोहिमेसोबत इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी नासा ही संस्था इस्रो सोबत कशा प्रकारे सहकार्य करत आहे?
0: इस्रो आणि नासामध्ये आता एक करार झालेला आहे, त्याला आर्टिमिस अकॉर्ड म्हणतात. तर नासा जे आर्टिमिस 3 मिशन होणार आहे, तेव्हा त्यांनी ती साईट निवडलेली आहे जी आपली विक्रम लँडरची जागा होती, पॉइंट ऑफ लँडिंग. त्यामुळे आता आपण त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करणार आहोत आणि याचा फायदा आपल्याला पण नक्कीच होणार आहे, कारण आपल्या पण पुढच्या मोहिमांना आणि जगात आपलं एक स्थान झालेलं आहे, उच्च स्थान, तो वी आर इन द टॉप नॉच स्पेस एजन्सी. आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे, कारण कमर्शियल मिशनसाठी आपल्याला खूप ऑर्डर्स येतील नंतर. तर आर्टेमिस 3 जेव्हा नासाचं लँडिंग होणार आहे, मॅन मिशन म्हणजे मानवी मोहीम असेल, तर ते 3 अंतराळवीर जेव्हा जातील तेव्हा इस्रोचा सहभाग असेल त्यामध्ये, आणि दॅट विल हेल्प अस इन फ्युचर मिशन. आणि आपला त्यांना फायदा होईल, त्यांचा आपण करून घेणार आहोत, असा दोन्ही होणार आहे.
1: भारताची महत्वाची मोहीम असलेल्या चांद्रयान 4 सोबतच अन्य आगामी मोहिमा यशस्वी करण्यासाठी इस्रो समोर काय काय आव्हानं आहेत?
0: इस्रोची आता चांद्रयान 4 जी मिशन होणार आहे येणाऱ्या काळात 2 वर्षांमध्ये वगैरे, तर आपण रोवर पाठवणार किंवा एक बग्गी सारखी एक व्हेकल, आणि त्यानंतर मॅन मिशन. तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी अतिआधुनिक असणार आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह, म्हणजे खर्चिक असणार आहे मोहीम नक्कीच. पण त्याच्यासोबत टेक्नॉलॉजी जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते त्याला आपण आता सज्ज आहोत. आणि ही झाली चंद्रावरची मोहीम चांद्रयान.

0: सिंगापूर आणि चांद्रयान 5 मॅन मिशन. पण आता पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षात गगनयान 1 होणार आहे, मिशन होणार आहे, म्हणजे भारतीय अंतरिक्ष स्थानक किंवा आपली स्वतःची इंडिजिनस आपलं स्पेस स्टेशन. कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय आहे, परंतु आपलं स्वतःच असं अंतरिक्ष स्थानक असेल लो अर्थ ऑर्बिटवर, म्हणजे 400 किलोमीटर दृष्टीपासून वरती असा फिरतो तो, तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी आणि आपण आता सज्ज आहोत. आपल्या अॅस्ट्रॉनॉटची ट्रेनिंग मॉस्कोमध्ये झाली, तर मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली त्यावेळेला हे 4 पायलट, एअरफोर्स पायलट ज्यांची निवड झाली, त्यांची कोविडच्याच वेळेला लॉकडाऊन मध्ये ट्रेनिंग रशियामध्ये झाली. परंतु सगळं बाकीचं भारतीय बनावटीचं आहे किंवा इंडियन एअरफोर्सचे पायलट आहेत आणि आपली टेक्नॉलॉजी आपलंच सगळं आहे. इट इज कॉलॅबोरेशन बिटवीन हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, इंडियन एअरफोर्स आणि इस्रो, मग त्यासोबत DRDOचं एक डिफेन्स फूड आणि मेडिसिन डिपार्टमेंट. कारण आपण अंतराळवीरांना पाठवतो स्पेसमध्ये तेव्हा त्यांची जेवणाची सोय करावी लागते, मेडिसिन, स्पेस मेडिसिन वगैरे. तर आता आपण सज्ज आहोत, त्याची सगळी तयारी चालू झालेली आहे. आणि म्हणूनच मागच्या वर्षी एक्झियम 4 मिशन मध्ये जेव्हा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला स्पेसमध्ये जाऊन आले ISS मध्ये, तेव्हा त्यांनी असे काही प्रयोग तिथे केले, म्हणजे आपले भारतीय एक्सपेरिमेंट, आपण 7 एक्सपेरिमेंट पाठवले होते आणि तिथे 14 ते 16 दिवस ते राहिले होते आणि किंवा कंडक्टिंग बॅक टू बॅक एव्हरी डे एक्सपेरिमेंट. तर हे प्रयोग होते जेवणासाठी, म्हणजे आपण मोड आलेली मटकी किंवा असं सगळं तिथे काय खाऊ शकतो, मग आपलं जेवण तिथे चालेल का वगैरे. तर असे सगळे प्रयोग आता चालू आहेत आणि गगनयान 1 विल बी अनमॅन आणि गगनयान 2 विल बी मॅन मिशन. मग हे सगळं याची तयारी चालू झालेली आहे किंवा अंतराळवीरांना वरती पाठवणं सोपं आहे पण त्यांना परत आणायचं सेफली ही एक मोठी चॅलेंज आहे. हे सगळे आव्हानं आहेत, त्याला आपण आता सज्ज आहोत, वी आर रेडी फॉर इट.
1: धन्यवाद मॅडम. आपण राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हे माहिती आहे का, प्रज्ञान रोवरच्या यशस्वी तैनातीनंतर त्याच्या सॉफ्ट लँडिंग साईटला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलं. राष्ट्रीय अंतराळ दिन हा केवळ भारताच्या अंतराळ यशांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर अंतराळ विज्ञानात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठीच्या उत्साहाचा दिवस ठरला आहे असं म्हणता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:47:42 झाली आहेत. आता वेळ झाली आहे कार्यक्रम माझं आवार माझं शिवार याची.

शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार यामध्ये श्रोते हो आपलं स्वागत. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 1 भाद्रपद 1948. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल कीर्तन आख्यान भीष्म प्रतिज्ञा. कीर्तनकार आहेत पराग पांडव.

आजच्या सूत्र श्लोकामध्ये जे सांगितलं, म्हटलंय तुझी पत्नी कोण, तुझा पुत्र कोण, हा संसार अत्यंत विचित्र आहे, तू कुणाचा आहेस, तू कुठून आला आहेस, हे बंधो या जीवनाचे खरे तत्व काय आहे याचा विचार कर। आणि म्हणूनच रसिक हो, आज निरूपणासाठी घेतलेला अभंग हा शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आहे। ते म्हणतात, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, असं म्हणण्यासाठी त्या वाणीचा अधिकार देखील तितका असावा लागतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकनाथ महाराजांच्या लहानपणी त्यांचे आई वडील गेले आणि आजीनं त्यांचा सांभाळ केला, पण योग्य वेळी मायेतून मोहपाशातून बाहेर पडून गुरुचा शोध घेऊन ज्यांनी अखंड परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आपलं आयुष्य खर्ची घातलं, आणि म्हणून साक्षात परमेश्वर ज्यांच्या घरी येऊन काम करीत होता ते संत एकनाथ महाराज, मराठी भाषेला ज्यांनी अनेक गीत प्रकार दिले ते एकनाथ महाराज। आपल्या सगळ्यांना माहितीये, भारूड, दाखड, गोंधळ, जोगवा अनेक गीत प्रकार ज्यांनी दिले, त्यांनी अनेक अभंग लिहिले, त्याच अभंगांपैकी एक अभंग ज्यामध्ये त्यांनी आपल्याला आयुष्याचं तत्व सांगितलं, काय

म्हणून आपल्या सत्कर्मांचे आणि दुष्कर्मांचे फळही त्याला एकट्यालाच भोगावी लागतात. मनुष्य जन्माला एकटाच आला की त्यांनी जे जे काही करतो तेच फक्त त्याच्या बरोबर जातं, बाकी सगळं इथे राहतं, काहीही बरोबर येत नाही. थोडा वेळ आपण कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे भजन करूया आणि मग आख्यानाकडे वळूया.

तर रसिक हो, नाथांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं सांगितलं. कारण काय, एका काव्यामध्ये म्हटलंय, माया मोह सोडूनी देवा तुझ्या नामी मन रमवावे, नाती गोती जपता जपता तुझे चरण अंतरी धरावे. माझे काही नाही देवा, सर्व तुझेच जाणावे, जन्मो जन्मी तुझीच सेवा, एवढे दान मज द्यावे. शेवटच्या त्या क्षणामध्ये तुझे नाम मुखी असावे, देह जावो या मातीमध्ये, मन तुझ्या चरणी रहावे. स्वामी समर्थ नाम घेता माया मोह दूर होई, विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता जीवाची नौका पार होई, जीवाची नौका पार होई. रसिक हो, संसार सोडायचा नाही, संसारातील आसक्ती सोडायची, नाती तोडायची नाहीत, नात्यांमधला माझेपणा सोडायचा, माणसांवर प्रेम करायचं, पण मन परमेश्वराच्या चरणी ठेवायचं. परमेश्वराचं नामस्मरण केलं की तो परमेश्वर सतत तुमच्या बरोबर असतो. कसं, महाभारतातील प्रसंग, कौरव पांडवांचं युद्ध सुरू होतं, त्यातल्या नवव्या दिवशी अवघ्या दीड घटकांमध्ये अर्जुनाने पितामह भीष्मांना बाणांची इतकी झाडी मारली की त्यामुळे भीष्मांच्या रथावर देखील आघात होऊन भीष्मांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या. पण तरी सुद्धा त्यातही पितामहांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद होता, कारण समोर आपला नातू एवढा पराक्रम दाखवत होता आणि त्याच्या रथाचे घोडे हाकण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वतः बसले होते. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, नियमाप्रमाणे सूर्योदय झाला की युद्ध सुरू आणि सूर्यास्त झाला की युद्ध समाप्त, त्याप्रमाणे युद्धाची समाप्ती झाली. सगळेजण आपापल्या शिबिरामध्ये परतले. पण आज अर्जुनाने केलेल्या दीड घटकाच्या पराक्रमाचे कौतुक सगळीकडे सुरू होतं. वाईट वाटत होतं ते एकालाच, तो म्हणजे दुर्योधन. दुर्योधन अतिशय अस्वस्थ झाला. त्यानं तातडीनं आपल्या शिबिरामध्ये एक बैठक बोलावली. कोण कोण आलं होतं बैठकीला? कर्ण शकुनी दुःशा

म्हणाले, कर्ण शकुनी दुःशासन यांना तातडीने बोलवून दुर्योधनाने एक बैठक बोलवली. अतिशय अस्वस्थतेने त्यांना या तिघांना समोर बसू त्यांना एक प्रश्न विचारला. म्हणाला, आज 9 दिवस झाले माझे निम्मे भाऊ मरण पावले, पण त्या पांडवांचा एक सुद्धा वीर मरू शकला नाही. आपण मारू शकलो नाही, आपल्याला विजय कसा मिळणार, यासाठी आपण काय करायला हवं? हा प्रश्न ऐकल्यावर शकुनी अतिशय मिश्किलपणे हसला. त्यांचं ते हसणं दुर्योधनाच्या लक्षात आलं. ते बरोबर दुर्योधनानं ओळखलं आणि म्हणाला, मामा बोला, मनात काय असेल ते बोला, त्यासाठीच आपण इथे भेटलो आहोत. त्यावर शकुनी मामा म्हणाले, बोलू, नक्की बोलू, आवडेल तुला? हो मामा, बोला. अरे, ज्या सेनापतीवर तू विश्वास ठेवला आहेस ना, तो सेनापती पाहिला बदल. अरे पितामह भीष्म आपले सेनापती आहेत, पण रक्षण करतात पांडवांचं. अरे असला शत्रूला फितूर असलेला सेनापती तुला विजय कसा मिळवून देणार? त्यामुळे तुला जर विजय हवा असेल तर पहिला तू सेनापती बदल. अरे ते भीष्म लढतात तुझ्या बाजूने, पण त्यांचं मन पूर्ण त्या पांडवांच्या बाजूने, त्यामुळे पहिला तू सेनापती बदल. सारखं सेनापती बदल, सेनापती बदल ऐकून दुर्योधनाला प्रश्न पडाला. हे ऐकल्यावर दुर्योधन म्हणे, मामा अहो काय बोलताय, भीष्मांना बाजूला करून सेनापती कुणाला करायचं, त्या योग्यतेचा कोण आहे? अरे म्हणाले, कोण आहे?

0: तुला विजय मिळतो की नाही? त्यावर कर्ण महाराज म्हणाले, महाराज मला सेनापती करणार असेल ना तर लवकर करा, कारण जोवर सेना आहे तोवरच मी पती होण्यात अर्थ आहे, सेनाच नाही राहिली तर मी पती कोणाचा?
1: ह्या दोघांचं हे म्हणणं ऐकल्याबरोबर दुर्योधन थेट भीष्मांकडे गेला आणि म्हणाला,
0: आजोबा उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजे, किमान नकुल आणि सहदेव तरी मारा, आज 9 दिवस झाले युद्ध सुरू होऊन 5 पैकी एकालाही मारला नाही, तुमच्यामध्ये कपट आहे असं मला वाटतं, जिकडे आपलं शरीर तिकडे आपलं मन असलं पाहिजे, पण तुमचं शरीर इकडे आणि मन मात्र तिकडं, हे काही तुम्हाला शोभत नाही.
1: अरे अरे दुर्योधना काय बोलतोयस रे,
0: अरे मी थकलोय रे, माझं वय बघ, माझ्या शरीरावरच्या जखमा बघ, या अर्जुनाच्या बाणानं झालेल्या जखमांनी मला वेदना होत नाहीये, पण तुझ्या या शब्द बाणांनी माझ्या काळजाला वेदना होत आहे. जा आता मला विश्रांती घेऊ दे, फार बोललास, जा आता तूही विश्रांती घे आणि मलाही विश्रांती घेऊ दे. दुर्योधन जाता जाता पुन्हा म्हणाला, पण उद्या पांडव संपले पाहिजेत.
1: मग मात्र भीष्माचार्य चिडले,
0: म्हणाले, काय म्हणालास, पांडव संपले पाहिजे? अरे उद्या कदाचित पांडव विजयी होतील, आमचा पराभव होईल, पण विजय मिळवण्यासाठी आपली जी सत्याची बाजू असायला लागते ती आहे का? जरा आपली केलेली कर्म आठव. दुर्योधना तुला जर वाटत असेल माझ्याकडे द्रव्य बळ आहे, सैन्य आहे, कर्णासारखे धनुर्धर पडू नयेत अशी जर घमेंड असेल तर ती फुकट आहे, आणि असंच जर तुला वाटत असेल तर तुला ज्याला वाटेल त्याला सेनापती खुशाल कर, माझं काहीही म्हणणं नाही. दुर्योधनाच्या लक्षात आलं, म्हणाला, आजोबा माझं आपल्याबद्दल काही म्हणणं नाही, पण पांडवांच्या विषयी आपले मत आहे ना की पांडव नम्र आहेत, चांगले आहेत, विनयशील आहेत, तर ते साफ खोट आहे. आजच्या संध्याकाळच्या अर्जुनाच्या पराक्रमाने पांडव इतके फुगले की ते आपली हेटाळणी करून बोलू लागलेत, म्हणतायत की आता भीष्मांनी युद्ध करू नये, ते थकलेत, म्हातारे झालेत, अर्जुनासारख्या धनुर्धरापुढे त्यांचा काय टिकाव लागणार आहे, झाली ना शेवटी फजिती, आता त्यांनी हातात जपमाळ घ्यावी आणि जप करत बसावं.
1: काय म्हणालास,
0: पांडव असं म्हणाले? पांडव मला घमेंडीत म्हातारा म्हणाले, मला युद्धासाठी अयोग्य म्हणाले. ठीक आहे, उद्या सकाळी पृथ्वी जाळून टाकतो, सगळे पांडव संपून टाकतो, पांडवांना दाखवतो या भीष्माचार्याचं काय सामर्थ्य. दुर्योधनाला या बोलण्यानं समाधान वाटलं. आजोबा खरं आहे, हो हो माझी प्रतिज्ञा निष्पांडवी धरणी करून टाकेन. दुर्योधनाला या संभाषणाने समाधान वाटलं, पण दालनाच्या दारामध्ये जाऊन पुन्हा काहीतरी विचार आला आणि पुन्हा परत आला. मनात आलं, यांनी जरी प्रतिज्ञा केली तरी हे जर त्या कृष्णाला कळालं तर तो एका रात्रीत येऊन यांचं मत बदलून टाकेल. दुर्योधन परत आला. भीष्मांनी विचारलं, काय रे परत आलास? तुम्ही जरी म्हणालात प्रतिज्ञा केली, पण तरी जर उद्या पांडव नाही मेले तर?
1: अरे जर तरची भाषा आमच्याकडे नसते, एकदा मी ठरवलं की ठरवलं,
0: नाही पण तरी असं झालं तर?
1: अच्छा
0: तुला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं, असं जर झालं तर एक तर उद्या पांडव तरी नाहीसे होतील, नाहीतर मी तुमच्या मार्गातून बाजूला होईल, तुला कुणाला हवाय त्याला मग खुशाल सेनापती कर, असं दुहेरी प्रतिज्ञा सांगितल्यावर मग दुर्योधनाचं समाधान झालं. दुर्योधनाला वाटलं हे संभाषण त्या दोघातच चाललंय, दुसरं कोणी ऐकत नाही, पण ते तिथे कोणीतरी ऐकलं बरं का, कोण होतं?

0: यच्छक्ति की तीवर्णु यच्छक्ति की तीवर्णु भीतो मनी आणिताची काळ जिला।
1: अरे हा कर्ण तुझा प्रिय सखा मित्र आहे, याच्यासारखा श्रेष्ठ धनुर्धर योद्धा तुझ्याजवळ असताना तुला अजून कुणाची काय गरज आहे? याच्या शक्तीचं वर्णन काय सांगावं? अरे याच्या शक्तीसमोर काळही उभा राहिला घाबरतो, तेव्हा तू याला सेनापती कर, मग बघ।

तिथं एक दूत होता, तो माधवाचा कृष्णाचा दूत होता, जो पहारेकरी म्हणून तिथे थांबला होता. दुसरा पहारेकरी आल्यावर तो दूत थेट धर्मराजांकडे आला. त्याने त्यांना ही बातमी दिली, भगवान श्री कृष्णांना ही बातमी दिली. हे ऐकल्यावर धर्मराज म्हणाले, साक्षात भीष्मांनी जर अशी प्रतिज्ञा घेतली तर आता त्यांच्या पुढे आमचं काय चालणार. हे सगळं ऐकून द्रौपदी, जिच्या सौभाग्यावर घाला आला होता, ती कशी शांत बसणार. ती अस्वस्थ झाली आणि ती भगवान श्री कृष्णांकडे गेली. म्हणाली, कृष्णा, उद्या आमच्यावर काय घोर प्रसंग

काय तुला कल्पना आहे का? त्यावर भगवान त्यांना काही माहीत नसल्यासारखं म्हणाले, का काय झालं? जसं काही त्यांना काहीच माहीत नाही असं नुसतं नाटक करत होत. कृष्णा, अरे स्वतःला भाऊ म्हणवतोस माझा आणि माझ्यावर संकट आलेलं असताना झोपा काढतोस, विश्रांती घेतोस. अगं द्रौपदी, असं काय घडलंय तरी काय? अरे कृष्णा, भीष्मही बदले अशी वाणी, उदयिक निष्पांडवी धरणी. काय सांगतेस द्रौपदी? अरे हो कृष्णा, उद्या निष्पांडवी धरणी करण्याची प्रतिज्ञा भीष्मांनी घेतली आहे. काय सांगतेस? मग आता जर भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली आहे तर मी काही करू शकत नाही. म्हणजे यावर काही उपाय नाही? छेछे, अगं ज्यांच्या पुढे काळ सुद्धा उभा राहत नाही, ज्यांच्या पुढे गुरु परशुरामांना सुद्धा माघार घ्यावी लागली, त्यांच्या पुढे मी काय करणार? ठीक आहे कृष्णा, मग आता एकच मार्ग. उद्या पांडवांचं काही कमी जास्त होण्याआधी ज्या अग्निकुंडातून मी आले त्यातच पुन्हा मी स्वतःला समर्पित करते. कृष्णा, येते मी आता. असं म्हणून द्रौपदीनं तोंड फिरवलं आणि भगवंतांना कसं तरीच वाटलं. तेवढ्यात ते म्हणाले, अगं द्रौपदी थांब थांब, एवढी घाई कसली? मला एक उपाय सुचू लागलाय, तो आपण करून बघूया. ज्यांनी ही प्रतिज्ञा केली आहे ना, आपण त्यांनाच भेटायला जाऊया. अरे पण कृष्णा, हे कसं शक्य आहे? शत्रू पक्षाचा सेनापती तिथे बंदोबस्त किती असणार? तिथं मी पोहोचणार कशी? अगं मी नेतो ना तुला. मग तर आणखीनच अवघड झालं, तुला तर सगळे ओळखणार. हे बघ, त्याकरता मी तुझ्या गळ्याचं सोंग घेणार आहे. तू आता जास्त काही बोलायचं नाही, मी घेऊन जातो तुला. भगवंतानं गड्याचं सोंग घेतलं, द्रौपदीला बरोबर घेऊन निघाले. कोणालाही न कळता पांडवांनाही कळू दिलं नाही. आड रस्त्यानं अगदी हळूहळू, अगदी पाचोळ्याचा सुद्धा आवाज झाला नाही पाहिजे असं सांगून द्रौपदीला घेऊन निघाले आणि भीष्मांच्या दालनात येऊन उभे राहिले. दारावर आल्यावर पहारेकऱ्यांना अडवलं. त्या पहारेकऱ्याला विचारलं की अरे, आज जाण्याची परवानगी कुणालाच नाही का? त्यात तो बोलून गेला, म्हणाला फक्त सौभाग्यवती पतिव्रता स्त्री असेल तर तिला जाता येतं. म्हणाले, हो ना, मग ही सौभाग्यवती हिला जाऊ दे. त्याप्रमाणे द्रौपदी आत आली, चेहऱ्यावर वस्त्र होतं. जाऊन तिनं भीष्मांच्या पायावर डोकं टेकवलं आणि नमस्कार केला. चेहरा तर दिसला नाही पण हातातील बांगड्यांचा आवाज झाला आणि म्हणून आशीर्वाद देऊन बसले, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. हे ऐकल्यावर द्रौपदी म्हणाली, हा आशीर्वाद या जन्माकरता की पुढच्या जन्माकरता? हे ऐकल्याबरोबर ते म्हणाले, तू कोण आहेस? असा प्रश्न विचारणारी तू कोण? असं म्हटल्याबरोबर तिनं आपला चेहरा दाखवला, म्हणाली, तीच मी जिच्यावर उद्या वैधव्याचा प्रसंग ओढवणार नाही तुमच्यामुळे, तीच पतिव्रता स्त्री द्रौपदी मी. हे बघितल्यावर ते म्हणाले, तू इथं आलीस कशी? तुला इथं आणलं कोणी? म्हणाली, मला ना माझा जोडा राख्या घेऊन आलाय. कोण घेऊन आलाय? माझा जोडा राख्या घेऊन आलाय. त्यांना लक्षात आलं, साक्षात भगवान श्री कृष्ण आलेत. म्हणाले, अगं कुठे तुझा तो जोडा राख्या? म्हणाली, द्वारपालानं त्याला बाहेर थांबवलंय. धावत धावत गेले, पाहिलं तर अंगावर घोंगडी घेतलेला साक्षात कृष्ण भगवान श्रीकृष्ण तिथे होते. त्यांना पाहिलं, म्हणाले, देवा अहो, पांडवांसाठी एवढी सोंग घेता आम्हाला दर्शन सुद्धा देत नाही, असं का बरं? म्हणाले, अहो, नातवांना मारून आजोबानं जगण्याची ही कुठली प्रतिज्ञा? म्हणाले, देवा माझ्याकडून चूक झाली, मी स्वतः अस्वस्थ आहे, याच्यावर काहीतरी उपाय सांगा. म्हणाले, काही करू नका तुम्ही, तुमच्यासाठी एक श्रीखंडी नावाचा जिन्नस ठेवलाय, तो काय ते सगळं सांभाळून घेईल. आणि रसिक हो, पुढची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे पांडवांचा विजय झाला. या सगळ्यामध्ये मुख्य मुद्दा काय? तर द्रौपदीनं कृष्णाला भाऊ मानलं, अर्जुनानं कृष्णाला सखा मानलं, भीष्माचार्यांनी सर्वस्व कृष्णाला मानलं आणि म्हणून एकनाथ महाराजांनी मूळ अभंगात सांगितलं

0: DJ。
1: श्रोते आताच आपण कीर्तनकार पराग पांडव यांनी सादर केलेलं आख्यान भीष्म प्रतिज्ञा ऐकलीत। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

विठ्ठल शिंदे यांच्या स्वरातील राम उगवकर यांची रचना आत्ता आपण ऐकलीत. श्रोते हो, उद्याच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणात जैवसुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय डॉक्टर मुकुंद कदम यांची मुलाखत आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर शेताच्या बांधावर या मालिकेत सचिन लिकनकर यांची मुलाखत ऐकता येईल. त्यापूर्वी आपण भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये आपण ऐकू शकाल नारळ लागवड या विषयावरची माहिती. तेव्हा आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझावर माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: ആകാശവാണി മുംബൈ. आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है तो हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते.

राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशाचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. महाराष्ट्रात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर राज्य सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल, तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक केलं जाईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केलं तर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ ऑगस्ट महिन्यात कायम राहिला असून ताज्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत घटकांची मजबूत स्थिती आणि भक्कम तिमाही निकालांच्या बळावर शेअर बाजारातली परदेशी गुंतवणुकीची जून महिन्यातली गती ऑगस्टमध्येही कायम राहिल्याचं यात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या वाढत्या मूल्यांकनामुळे जागतिक तरलतेचा कल उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळत आहे, तर कर्ज रोखे बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा मिश्र कल दिसत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45, तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाला असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. विशाखापट्टणम इथे झालेल्या ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांच्या बैठकीत आज ब्रिक्स क्रीडा संयुक्त जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ब्रिक्स देशांमध्ये संवाद, परस्पर आदर आणि समावेशकतेतून क्रीडा क्षेत्रातलं सहकार्य आणखी बळकट करण्याप्रती वचनबद्धता या जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत क्रीडा साहित्याचं उत्पादन वाढवणं आणि जागतिक गुंतवणूक भारतात आणणं यावरही या बैठकीत भर देण्यात आला आहे. या देशांदरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण वाढावी, संयुक्त स्पर्धांचं आयोजन व्हावं, तसंच क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही सहकार्य वाढावं अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बैठकीच्या सुरुवातीला व्यक्त केली. युद्धनौका, समुद्रात कार्यरत विशेष जहाजं आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता ही देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ते आज कोलकाता इथे गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही नवरत्न कंपनी आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या सुमारे 3,400 कोटी रुपयांच्या 5 प्रकल्पांच्या पायाभरणीप्रसंगी बोलत होते. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारत जागतिक स्तरावर जहाज बांधणी क्षेत्रातली वाढती मागणी पूर्ण करू शकतो असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. गंगा नदीच्या संरक्षणाशी संबंधित नियमांमध्ये केलेल्या बदलांच्या विरोधात दाखल याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं आहे. गंगा नदीच्या सुरक्षेशी

0: संबंधित नियमांमध्ये केंद्र सरकारनं काही बदल केलेत. या बदलांमुळे गंगा नदीला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करत राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत भुलेश्वर इथे काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. अमेरिका इराणवर नव्यानं आर्थिक निर्बंध लादायच्या धमक्या वारंवार देते, पण त्यांच्याकडे इराणच्या लोकांशी आदरपूर्वक संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. कझाकस्तानमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विद्यमान अध्यक्ष कासिम जोमार तोकायेव हेच पुन्हा निवडून येतील अशी शक्यता आहे. कझाकस्ताननं याच वर्षी नवी राज्यघटना स्वीकारली आणि देशाची संसद 2 सभागृहांवरून 1 सभागृहाची करायला मान्यता दिली. परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेबाबत एका वृत्त अहवालात करण्यात आलेले दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि बिनबुडाचे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. हे दावे कोणत्याही सत्यापित दस्तऐवज अधिकृत नोंद किंवा विश्वासार्ह पुरावा नसलेल्या आरोपांवर आधारित आहेत असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेलं शिवप्रभूंचे गातो गुण गान हे गीत ऐकणार आहात. गीतरचना आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची. ऐकूया सुरेश जाधव आणि सहकारी यांच्या स्वरातील ही गीतरचना. सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेलं हा पोवाडा

शेतकऱ्यांचे हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजारांची कमतरताय याची विचारपूस करत आहे, त्यांच्या झोपडीमध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी राजे खायला लागलेले आहे, आणि याच मावळ प्रांतामधले भील राऊसी कोळी वडार

मानाचे पोहरा शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

शंभो महादेवा, जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि राजांची घोडदौड चालू झालेली, राजे दौडाय लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय राजे? आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं.

आणि काय झालं म्हणाल? शिवाजी राजे या रोहिणेश्वर म्हणून परत फिरले असताना पुण्याकडे एका दरीतून अचानक राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा। राजाने घोडा थांबवला। इसाजी, कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं। परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा। इसाजी, तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे। तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे। तो पळाय लागला, पडता पडता ठेस लागून पटला गुडघ्याला लागलेला आहे, परत उठलेला आहे आणि परत पळत आहे। राजे राजे थांबा राजे। तो पळत येणारा ग्रस्त पळत आला, राजेंचे घट्ट पाय धरले आणि सांगितलं, राजा राजा संपलो रे राजा, मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही। कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं। आजोबा, काय घडलं असेल ते न रडता सांगा। अरे राजा, काय घडायचं राहील, माझी तरणी भांड पोरगी भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर खाला खाल्ला। राजा संपलो, असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच। एसाजी, असाच रांजात जा आणि पटलाला घेऊन या। आणि एसाजी निघालेला आहे, प्रण

करतो त्याचा मुलगा राजा. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला तू नकली राजा आहे म्हणावं. नामधारी राजा आहेस, अजून तुझी नाळ वाळली नाही. ओट पिळा तर दूध निघेल. तोंड सांभाळून बोला. अरे जा. इसाजी तसाच पाठीबाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तहाजी राजे पाटील मगरूर आहे. काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाळली नाही. ओट पिळा तर दूध निघेल. तानाजी मालुसरे बाजून उभे होते. तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वळ्या. हे साजी, अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीस काय? पाटलांना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितले, एसाजी, तानाजी, एसाजीने केले ते बरोबर आहे. बाबा आपले नाव? रामजी. आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी. एसाजी, रामजीला घोड्यावर घ्या, निघामच्या बरोबर. आणि राजे निघालेले. राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा. नाही, या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे. या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं पावलं, माझ्या माता भगिनी. नाही, या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे. या विचारामध्येच राजे पुण्याला आले. आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेले आणि सांगितलं, हे साजी, यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. आणि

काय बंदोबस्त केला? अहो सर्व घरांना बाहेरनं कड्याला टाकले. जर तिकडं बाटला नारडावरड केली तर कुणाला यायला मार्ग नाही. गावाचा बंदोबस्त केला, पाटलाच्या वाड्यावर गेला. पाटील गाड झोपलेला ईसाईन पाहिलं.

पुण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे माँ साहेबांच्या दर्शनासाठी आलेले. माँ साहेबांचं दर्शन घेत असताना माँ साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज माँ साहेबांना वेगळाच वाटत होता. आणि माँ साहेब बोलल्या, शिवबा, आज सणासुदीचा पोशाख केलास, नकली राजा. शिवबा, काय बोलताय तुम्ही? माँ साहेब नामधारी राजा. शिवबा, तुम्ही काय बोलता? आमच्या काय? माँ साहेब, दरबारी चला कळेल तुम्हाला. येते बाबा. जिजाऊ माँ साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी, अण्णा पाटील, हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातन पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला, काय म्हणताय? प्रणाम माँ साहेब, प्रणाम शिवाजी राजे. प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. काय रामजी, हाच का

राजे राजे या स्त्रीच्यानी माझ्या मुलीची आवृतली राजा याला जिवंत ठेवू नका. काय पाटील आम्ही ऐकतो ते खरं आहे का? मा साहेब मला न्याय होय. पाटील आमच्याशी बोला तुला न्याय मिळेल. ज्या पायन तिच्या पर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जाते. मा साहेब पाटील तू जशी आता गायवाया करतोस त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केली असेल ना पाटील. पाटील भांजा माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील माझ्या अंगाला हात लावू नका. पण नीच तुला तिची माया आली नाही. ज्या पायन तिच्या पर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि काय झालं पटलं

सुरेश जाधव आणि सहकारी यांनी गालेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पोवाडा पणत्ता ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीची 8:30 वाजली आहेत. प्रसारित करीत आहोत गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत सुरुवातीला ऐकूया असित देसाई यांच्या स्वरातील गीतरचना आहे जवाहर बक्षी यांची.

0: is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:55. दरम्यान आपण AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम ऐकू शकता. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची डीटीएच उपग्रह वाहिनी AIR मराठी. रात्रीचे 11:11:45 होत आहेत. डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. थोड्याच वेळात आपण ऐकाल भावधारा हा कार्यक्रम. त्याआधी ऐकूया हवामान आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रिमझिम पावसाची नोंद झाली. कमाल तापमान रेकॉर्ड करण्यात आलं. कुलाबा इथे 32 तर सांताक्रूझ इथे 31 किमान तापमान होतं. कुलाबा इथे 27 आणि सांताक्रूझ इथे 25°C. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 81 आणि सांताक्रूझ इथे 79%. पावसाची नोंद झाली. कुलाबा इथे 2.6 mm आणि सांताक्रूझ इथे 6.4 mm. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं राहील. तसंच मुसळधार पावसासह रिमझिम पावसाचीही शक्यता आहे. कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 26°C राहील असं कळवण्यात आलं आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. पुढील 5 दिवस अर्थात 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान समुद्र किनारपट्टीपासून 75 किलोमीटर पुढे सोमालिया ओमान किनारपट्टी, पश्चिम मध्य आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्राचा काही भाग, मन्नारचा खात, कर्नाटक, केरळ किनारपट्टी तसंच लक्षद्वीपच्या काही भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वारे वाहतील. वादळात त्यांचा वेग 65 किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता असल्याने या भागात मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. 11:14 होत आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेला हा पोवाडा. गीतकार आहेत राम उगावकर.

सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत आपण ऐकलत. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात बुद्धादित्य मुखर्जी यांचं सतारवादन. राग आहे बिहाग, त्यांना तबला साथ केली आहे नयन घोष यांनी. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया बुद्धादित्य मुखर्जी यांचं बिहाग या रागातील सतारवादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आजकाच आपण बुद्धादित्य मुखर्जी यांचं सतार वादन ऐकलं. राग होता बिहाग, त्यांना तबला साथ केली होती नयन घोष यांनी.

0: विलंबित आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मितावाय क्षमा करा आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या।
3: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता। या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं।
2: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या। नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता।
3: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती। रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते।
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेस कोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये। 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला।
4: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र DTH उपग्रह वाहिनी। मध्यरात्रीचे 12:05 होत आहेत। आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात वारस हो अभिमन्यूचे या मालेत भाग 7
5: सादर करीत आहोत। रूपक मालिका वारस हो अभिमन्यूचे, लेखिका अनुराधा गोरे, निवेदन स्पृहा जोशी, आशय तुलालवार, निर्मिती सहाय्य उमेश बगाडे, सादरकर्त्या नेहा खरे। तर ऐकूया वारस हो अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 7।
6: वारस हो अभिमन्यूचे।
7: स्वातंत्र्य देवी प्रसन्नतेला यज्ञ चेतवला, समिधा घातल्या केली होळी संसाराची त्यात, पेटले यज्ञ कुंड जोरात, वीरश्री संचरली वीरात।
8: थोडक्यात 1987 नंतर मोठी चकमक झाली नाही, तरी सीमा शांत नव्हतीच। ऑपरेशन रक्षक मध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी होत होती। आता आपल्या समोरची उद्दिष्ट स्पष्ट करत पाक पावलं टाकत होता। त्याला सियाचीन लदाख भागाला एकटं पाडायचं होतं, काश्मीरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करायचा होता। काश्मीरी जनतेने स्वायत्ततेसाठी केलेला हा उठाव आहे असं भासवायचं होतं। त्यासाठी अंदाजे 5,000 घुसखोऱ्यांनी भारतात प्रवेश घेतला होता। मुश्को, द्रास, कारगिल या भागातील आपल्या सेनेने थंडीत खाली केलेल्या चौक्यांवर पाकने ताबा मिळवला। म्हणूनच असं म्हटलं जातं की थोडी सावधानी दाखवली असती तर कारगिल टाळता आलं असतं।
7: 10 जून 1999 गस्तीवर असलेल्या आपल्या जवानांची आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची प्रेत विद्रूप करून पाकनं आपल्याला पाठवली। आता सहनशक्तीचा अंत झाला आणि संघर्षाला तोंड फुटलं। नेव्हीने आपलं वेस्टर्न फ्लीट पश्चिम किनाऱ्यावर सज्ज ठेवलं। भूदल आणि हवाई दल यांच्यातलं कोऑर्डिनेशन अद्वितीय होतं। शौर्याच्या, पराक्रमाच्या अनेक कथा लिहिल्या गेल्या। नागरिकातही तीव्र प्रतिक्रिया उमटली, कशी ते ऐकूया गौरी यांच्याकडून।
9: माझं नाव गौरी देसाई. कारगिलचा हा जेव्हा प्रसंग झाला होता तेव्हा गोरेबाई आणि आम्ही एकंदर सगळे शाळेतली मुलं आम्ही ठरवलं की अशा प्रकारे निदर्शन किंवा काहीतरी आपल्याकडून एक कॉन्ट्रीब्युशन असावं. आणि मग आम्ही चर्चगेटला जाऊन तिकडे सह्या घेण्याची मोहीम आणि मग ह्या सह्यांच्या यु नो माध्यमातून आपला निषेध व्यक्त करायचं असं ठरवलं. तर एकंदर तेव्हा असं जाणवलं की साधारण सामान्य नागरिकांना खूप चीड होती या एकंदरच प्रकाराची, पण तरी सुद्धा उच्च वर्गीय अशा त्या एरियामध्ये कितीतरी लोक अजूनही असे होते की ज्यांना याविषयी काही कल्पना नव्हती की किंवा त्यांना थांबून 2 मिनिटं त्याविषयी काही बोलावं किंवा आपल्या भावना व्यक्त कराव्यात असंही वाटत नव्हतं. पण त्याच प्रसंगी दुसऱ्याही प्रकारची लोक होती ज्यांना ज्यांनी स्वतःहून थांबून त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य करून कोणत्या प्रकारे त्यांना काही मदत करता येईल का किंवा आर्मीला कुठल्या प्रकारे आम्हाला अप्रोच करून आणखीन काही करता येईल का हे जाणून घ्यायची उत्कंठा काही लोकांमध्ये बऱ्यापैकी होती. हा जे आम्ही चर्चगेटला एक निदर्शनं केली तिथून जी एक सुरुवात झाली, मग साधारण मुंबईत बऱ्याच ठिकाणी त्याविषयी असे प्रसंग किंवा अशी निदर्शनं बऱ्यापैकी झाली होती.
7: अजिंक्य थोडक्यात असं म्हणता येईल, दुमदुमली दणदणली ती घुमली रणभेरी, सळसळली सणसणली सेना जणूती बिजली, गडगडाट धडधडाट कडकडाट ये कानी, अस्त्रांचा खणखणाट हादरली ती धरणी, रणकंदन अरिमर्दन गाजत रणवीरांचे, ये उधाण जे जवान आव्हानही शत्रूंचे. म्हणूनच या संघर्षात 4 परमवीर चक्र प्रदान करण्यात आली, त्यापैकी दोघे हे सर्व कथन करण्यास जिवंत राहिले आणि दोघांना वीरमरण आलं. एकूणच काही हजार सैनिक आणि अधिकारी मारले गेले, जखमी झाले.
8: यापैकी योगेंद्र सिंगांची कथा आपण ऐकली. आता आपण भेटूया इतर विजेत्यांना. कॅप्टन विक्रम बत्रा, रायफलमॅन संजय कुमार, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांना, या अभिमन्यूच्या वारसदारांना. या साऱ्या भागात लोकवस्ती विरळ, लहान मोठ्या टेकड्यांनी हा भाग व्यापलेला. थंडीत इथलं तापमान असतं -30 ते -35 डिग्री. 8 फूट ते 10 फूट बर्फ साठलेला असतो. थंडी संपताच बर्फ वितळतो आणि उघडे बोडके डोंगर अधिक भेसूर दिसू लागतात. बर्फ वितळून खाली येताना दगडांवर घासतं आणि अणकुचीदार बनवतं. इथे झाडी नाही त्यामुळे नैसर्गिक कवरही नाही. त्यातून पाकने उंच टेकडीवर शस्त्रांचा अन्नधान्याचा प्रचंड साठा केला होता. आपल्या सेनेला दिवसावर चढणं अशक्य कारण ती सरळ टेकडीवरच्या सेनेच्या टप्प्यात येई. चढण एकदम उभी आणखी एक धोका होता. इथल्या छोट्या छोट्या वस्त्यांवर शत्रूने काही गावकऱ्यांना फितवून आपलंसं केलं. घरात शस्त्रास्त्र दारुगोळा लपवला.
7: म्हणूनच प्रथम स्थानिक

0: त्यांचा समाचार घेतला गेला. डोंगर माथ्यावर रात्री चढाई करायचं ठरवलं. विमान दलांनी उत्तम कव्हर पुरवलं. तोफखान्यानं प्रथमच खूप मोठ्या प्रमाणावर तोफगोळ्यांचा वापर केला. वर चढणाऱ्या सेनेला कव्हर पुरवलं आणि काही बंकर्स तोफगोळे टाकून नष्ट करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल वाय के जोशी, मेजर एस व्ही भास्कर, मेजर गुरप्रीत सिंग यांच्यावर मुख्य जबाबदारी होती. डेल्टा कंपनीच्या कॅप्टन विक्रम बात्रांना .5140 ताब्यात घेण्यास सांगण्यात आलं. त्यापूर्वीही पिंपल 1, पिंपल 2 अशा डोंगरमाथ्यांवर आपण कब्जा केला होता. आता आव्हान होतं .5140. या टेकडीवर कब्जा मिळाला तर .4875 ताब्यात घेणं सोपं जाणार होतं. .5140 दोन टीम बनवल्या गेल्या. एका टीमनं पश्चिमेकडून वर चढायचं होतं, तेही रात्री, आणि दुसरी टीम समोरून वर चढणार होती. कॅप्टन बात्रा समोरून वर चढले. तिथल्या घुसखोरांसाठी हे टोटल सरप्राईज होतं. त्यांचं आश्चर्य ओसरण्यापूर्वीच कॅप्टन बात्रांनी त्यांना आव्हान देत खाली लोळवलं. तेवढ्यात दुसरी टीम तिथे पोहोचली होतीच. एकूण 7 बंकर्स तिथे होते. ते उद्ध्वस्त केले गेले. त्यांनी आपल्या विजयाचा सिग्नल वरिष्ठांना पाठवला तो होता ये दिल मांगे मोर. .5140 वर पोहोचणंच खूप थकवणारं होतं. मिनटामिनटाला थांबून श्वास घ्यावा लागत होता. चढण 1500 फूट सरळ, पण तरी ते सांगत होते ये दिल मांगे मोर. रेडिओ सेटवरून त्यांनी पुढील ऑर्डर्स घेतल्या. आता ते निघाले .4875 कडे. इतर परिस्थिती तशीच होती, खडतर. पण त्यांचा पराक्रम पाहून हपकून गेलेल्या शत्रूनं आता वेगळंच तंत्र अवलंबलं.
1: त्यांना त्यांनी टोपण नावाने एक हाक मारली. ओ शेर खान, तुम और तुम्हारे साथी यहां से जिंदा नहीं लौट सकते. ते परत परत हेच सांगत होते. त्यांना अपशब्द वापरून अपमानित करत होते. हे होतं मानसिक युद्ध. आपल्या सैनिकांच्या जोडीला मशीन गन्स होत्या, रॉकेट लॉन्चर्स होते. पश्चिमेकडच्या बंकर्सवर रॉकेटनी हल्ला केला. 5 बंकर्स उद्ध्वस्त झाले. 7 पाकिस्तानी सैनिक मारले गेले, इतर पळून गेले. प्रचंड शस्त्रसाठा, दारुगोळा हाती आला.
0: आता आपल्या हेलिकॉप्टर्सना तिथपर्यंत पोहोचता येणार होतं. पुढची कारवाई सोपी होणार होती. त्यांचं पुढचं टार्गेट होतं मुश्को व्हॅली, .4875. रात्री 10:30 कारवाईला सुरुवात झाली. बोफोर्स गन आणि मल्टी बॅरल लॉन्चर्स आग ओकू लागले. त्यांच्या छत्राखाली कॅप्टन आणि त्यांचे साथीदार पुढे सरकत होते. लक्ष्यापासून केवळ 200 फुटांवर असताना शत्रू जोराचा मारा करू लागला. चढाईचा वेग मंदावला. कमांडिंग ऑफिसर जोशी या साऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून होते. जिथून आपल्यावर मारा होत होता तेच नेमकं लक्ष करीत त्यांनी स्वतः फॅगॉट मिसाईल्स डागले. काम फत्ते झाले. .4875 ताब्यात आले. मात्र तिथून उत्तरेकडे जाणाऱ्या एका निमुळत्या अरुंद दगडांच्या कपारीतून अजून जोरदार फायरिंग होत होतं. कॅप्टननी स्वतः पुढे जाऊन पाहणी करायचं ठरवलं. शत्रूला सुगावा लागू न देता AK-47 सांभाळत खाली खोल दरी, वर उंच पहाड, छोट्या मोठ्या अपरिचित अरुंद खडकांचा आसरा घेत ते पुढे चालू लागले. अत्यंत अरुंद अशा प्रवेशद्वारातून त्यांनी आत दडलेल्या चौकीत उडी टाकली. AK-47 धडधडू लागली. 5 पाकिस्तानी सोल्जर्स मारले गेले.
1: मात्र यापेक्षा आणखी कितीतरी जण तिथे होते. त्यापैकी एकाने अगदी क्लोज रेंजवरून कॅप्टनच्या छातीत गोळी मारली. ते खाली कोसळता त्यांच्यावर हातबॉम्ब फेकण्यात आला. कॅप्टनना वीरगती मिळाली. त्यांच्या सहकाऱ्यांना पुढे सरकायला मिळालं. .4875 वर कब्जा मिळाला. अ स्मॉल बॉडी ऑफ डिटरमाइंड स्पिरिट्स फायर्ड बाय अन अनक्वेंचेबल फेथ इन द मिशन कॅन ऑल्टर द कोर्स ऑफ हिस्ट्री. हे खरं ठरलं.
0: कॅप्टन बात्रा हे December 1997 मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी म्हणजेच IMA ग्रॅज्युएट. त्याच बॅचच्या लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांना सुद्धा परमवीर चक्र मिळालं जॉबर टॉप वर गाजवलेल्या पराक्रमामुळे. म्हणूनच ते द हिरो ऑफ बटालिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अगदी बालवयापासून सैनिक बनायचं स्वप्न पाहिलं. प्रथम लखनौच्या सैनिकी शाळेत ते दाखल झाले. मग त्यांनी NDA मध्ये प्रवेश घेतला. त्यांची आई त्यांना सांगे, गो फोर्थ माय ब्रेव सन अँड कम बॅक ओनली इन ग्लोरी अँड ऑनर. आणि तसंच झालं.
1: मनोज कुमार म्हणजे सहसहता उत्साह, हसतमुख, कोणतंही कठीण काम तो आव्हान म्हणून स्वीकारी. स्वस्थ बसणं त्याला अजिबात जमत नव्हतं. म्हणून त्याला ओळखणारे म्हणतात, वेपन्स कॅनॉट क्लीव्ह हिम, नॉ फायर बर्न हिम, वॉटर कॅनॉट वेट हिम, नॉर विंड ड्राय हिम अवे. लेफ्टनंट मनोज कुमार यांना कमिशन मिळालं. त्यांनी 11 गुरखाची फर्स्ट बॅटालियन जॉईन केली. थोड्याच दिवसात त्यांचे नेक्स्ट सिनियर लेफ्टनंट पी एन दत्त यांच्याबरोबर अतिरेक्यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमात सहभागी व्हायला त्यांना मिळालं. याच ऑपरेशनमध्ये लेफ्टनंट दत्त यांना वीरमरण आलं. शांतता काळात देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्र त्यांना देण्यात आला. लेफ्टनंट मनोज कुमार यांचे ते आदर्श ठरले.
0: एकदा त्यांना काही अतिरेक्यांच्या मागावर पाठवलं गेलं. 2 दिवस उलटले तरी त्यांचा पत्ता नव्हता. परत आले ते आपलं काम फत्ते करूनच. क्या करे वो हमारे हाथ ही नहीं आ रहे थे, आगे आगे ही जाना पड़ा, पर आखिर हम कामयाब हो ही गए, उत्साहाने ते सांगत होते. ते एका कोर्सवर गेलेले असतानाच त्यांच्या युनिटमधली माणसं सियाचिन पोस्टिंगवर निघाली. यांनी कळवलं, साहब मेरे लिए बाना पोस्ट या पहलवान पोस्ट रखिए.
1: 19,700 फुटावरच्या या पोस्टवर काही महिने काढल्यावर प्रत्येकाचं वजन किमान 5 किलोग्राम कमी झालं होतं. दमलेल्या युनिटला पुण्यात पीस पोस्टिंग मिळालं. काही जण तिकडे रवाना झाले, काही सुट्टीवर गेले. आपल्या जवळची शस्त्रे साहित्य सामग्री त्यांनी शस्त्रागारात जमा केली. एवढ्यात आदेश आला, मूव्ह टू बेटालेक.
0: नेहमीच्याच उत्साहात ते निघाले. यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्यामुळे जुबार हिलवर आपली चौकी उभारता आली. तसंच हे पहिलेच ज्यांनी गस्तीवर असलेल्या 5 भारतीय जवानांची प्रेत ताब्यात घेतली. हे सारे जवान आपल्याच हद्दीत गस्त घालत होते. पाकने त्यांना आपल्या हद्दीत घुसून मारलं होतं. मनोज कुमार यांना हे सारं खूप लागलं. अत्यंत मार्मिक शब्दात त्यांनी वरिष्ठांना हे सारं कळवलं. त्यांना वीरमरण आलं तेव्हा त्यांचं वय होतं केवळ 25 वर्ष.
1: 2 जुलैला त्यांना खलुबार टेकडी घेण्याची ऑर्डर मिळाली. ते आणि त्यांचे साथीदार खलुबारच्या दिशेने चालू लागले. ते आपल्या लक्ष्याकडे थोडे जवळ पोचताच त्यांच्यावर 5 शस्त्र आग ओकू लागली. वर 6 बंकर होते. एअर डिफेन्स गनचं अनेक अत्याधुनिक शस्त्र सामग्री होती. त्यांनी त्यांचे सहकारी हवालदार भीम बहादूर यांना उजवीकडे 2 बंकर्सवर धावा बोलायला सांगितलं. हे स्वतः डावीकडे निघाले. समोरून जबरदस्त गोळीबार होतच होता. त्यांनी 1 बंकर उद्ध्वस्त केला. तिथून चालणारी ऑटोमॅटिक गन बंद पडली. चालवणारे मारले गेले. 2रा 3रा बंकर नष्ट करेपर्यंत त्यांच्या दंडातून आरपार गोळी गेली होती. जखमी अवस्थेतही ते माघार घ्यायला तयार नव्हते. ते 4थ्या बंकरच्या दिशेने निघाले. हातातला ग्रेनेड लक्ष्यावर आदळला. त्याचवेळी एका मीडियम गनमधून निघालेला गोळा नेमका त्यांच्या कपाळावर आदळला. क्षणात लेफ्टनंट मनोज कुमार खाली कोसळले. सर्व बंकर्स नष्ट होऊन खलुबार हिल्स आपल्या ताब्यात आल्या होत्या.
0: अजिंक्य, अजून आपला एका वॉर हिरोचा परिचय राहिलाय, पण त्यापूर्वी आणखी एक. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी खूप मोलाची कामगिरी बजावली. साऱ्या घटना घरी बसल्या बसल्या नागरिकांच्या कानावर पडत होत्या. नागरिक जागरूक होत होते.
1: साऱ्यांनाच आपल्या शेजाऱ्यांनी केलेली ही आगळीक पसंत नव्हती. पंतप्रधान वाजपेयी यांनी 5 समोर मैत्रीचा हात पुढे केला होता. बस आणि रेल्वे सेवा सुरू झाल्या होत्या. पंतप्रधानांनी पाक भेटीवर असताना एक स्वरचित कवितेचं गायन केलं होतं. भारत पाकिस्तान पडोसी साथ साथ रहना है, प्यार करे या वार करे दोनों को ही सहना है. जो हम पर गुजरी है बच्चों के संग ना होने देंगे, जंग ना होने देंगे, जंग ना होने देंगे.
0: पण हे सारंच दुःस्वप्न ठरलं. भारतीय सैनिकांच्या शौर्यानं त्यागानं देशप्रेमाची एक नवी लाट उसळली. अनेक प्रकारांनी त्यांनी आपलं देशप्रेम व्यक्त केलं. त्यांच्यापैकीच एक श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई. दरवर्षी वारीला जावं ना त्या श्रद्धेने त्या द्रास बटालिक आणि कारगिलला भेट देतात. आपण बोलूया त्यांच्याशी. नमस्कार अनुराधाताई, या प्रदेशाला भेट द्यावी असं तुम्हाला का वाटलं? तुम्ही तिकडे साधारण किती वेळा गेलात?
2: मी अनुराधा प्रभुदेसाई, मी युनियन बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून पुण्याला कर्वे रोडला काम करत असते. आणि गेली 6 वर्ष लेह लडाखला मी जात असते. पहिल्यांदा मी 2004 साली जेव्हा गेले होते तिथे, तेव्हा एक टुरिस्ट म्हणून गेले होते. पण एक दिवस असा आहे तो सारा मोहरा फिरून जातो असं म्हणावं, तसं एक काहीसं आयुष्यामध्ये झालं. आणि 2004 साली जेव्हा कारगिलला गेले तेव्हा असं वाटलं की आमच्यापर्यंत आमच्या मुलांनी केलेला सॅक्रिफाईस हा पोहोचलाच नाही की काय असं माझ्या डोक्यात एक रिवाइंड करायला लागले मी 1999 इयर. आणि मग लक्षात आलं की कदाचित नाही पोहोचला तो त्यांचा सॅक्रिफाईस. आणि मग ते त्या मुलांचं जे कार्य आहे जे त्या मुलांनी रिकॅप्चरिंग ऑफ टायगर हिल आणि तोलोलिंगजी केलेलं आहे ते आमच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला कळावं म्हणून एक विजयस्तंभाजवळ ओढ घेतली की पुढील काही वर्ष जितकी वर्ष मला जमेल तितकी वर्ष मी इथे सिव्हिलियन्सना घेऊन येईन. परमेश्वराने ताकद एवढी द्यावी की मला आयुष्यभर तिकडे जाता येईल.
0: त्यावेळच्या तुमच्या सगळ्या अनुभवांविषयी आम्हाला काही सांगा ना
1: अनुराधाताई. तुम्ही तिथले अनुभव लोकांपर्यंत कसे पोहोचवता?
2: खरं तर जेव्हा 2004 साली गेले तेव्हा लक्षात आलं की तू दूर सीमेवर उभा झुंज देत वादळ वाऱ्यात आम्ही मात्र मस्त मजेत आमच्या उबदार घरट्यात. तुझा प्रवास फार खडतर मित्रा भरारी उंच तुझी मैत्रीच्या या धाग्यांनी खास आठवण जपली तुझी असं करावंसं वाटलं. सतत एक कॉन्ट्रास्ट जाणवत राहिला. आमची मुलं आज IT क्षेत्रात आहेत किंवा इंजिनियर बनतायत डॉक्टर बनतायत ह्या प्रत्येकाने आपल्या देशाच्या सीमा ओलांडल्या. या देशाच्या सीमा ओलांडून तेव्हा जे दुसरीकडे गेले तेव्हा त्यांना त्यांनी आपल्या स्वतःसाठी खूप काही छान विश्व बाहेर निर्माण केलं. मला नेहमी असं वाटतं की खूप छान काही करायला देशाचा त्याग करण्यापेक्षा देशासाठी त्याग करून बाहेरचं खेचून आणा जसं आमच्या जवानांनी आमच्या मुलांनी वीरश्री खेचून आणली. जेव्हा टायगर हिल आपल्याला दिसतो जेव्हा तोलोलिंग आपल्याला दिसतो तेव्हा लक्षात येतं की -32 डिग्री टेम्परेचर रात्रीची चढाई संपूर्ण स्टीप प्रवास पाठीवरती 25-30 किलो वजन आणि ह्या अडचणीत समोर शत्रू बॉम्ब ब्लास्ट करत असताना आपल्या अंगावर शेल पडत असताना सुद्धा आपल्या देशातली लँड इंचनिंच जेव्हा मुलं रिकॅप्चर करतात तेव्हा ती मुलं फक्त पलटणची इज्जत देशाची इज्जत देशाची रक्षा ह्याच गोष्टी जाणतात. आम्ही आमच्या कामामध्ये सिव्हिलियन्स मला तरी असं वाटतं गेले काही वर्षात आम्ही इतके सेल्फ सेंटर्ड झालेलो आहोत. आमची काही मुलं तर इतकी आत्मकेंद्री झाली आहेत की कानात आयपॉडची बटणं घालून आणि सतत कम्प्युटरवर बसून ती आता जर मुलं जर कम्प्युटरच्या बाहेर आली तर त्यांचं विश्वच उरलेलं नाही. माणूसकी एकमेकांबद्दलचा सद्भावना एकमेकांबद्दल काहीतरी वाटणं आस्था जिवाळा हे सगळे शब्द हरवले आणि जो तो फक्त स्वतःमध्ये डोकावतो. मग मला नेहमी वाटतं माझ्या जवानांनी कशासाठी आपलं आयुष्य बलिदान करायचं. हा देश म्हणजे जर माणसं असतील या जशातली तर ह्या माणसांना आम्ही का इतके सेफ आहोत आम्ही इतके आमच्या मस्ती का जगतो हे जर कळलं नाही तर माझ्या 22-23 वर्षाच्या मुलांनी आपल्या या लहान वयात आपलं आयुष्य आमच्या उत्कृष्ट पुढच्या भविष्यासाठी त्यांचा युथफुल टुडे का द्यावा हा प्रश्न मला सतत वाटत राहिला. आणि कुठेतरी त्यातून लक्ष फाउंडेशनची निर्मिती झाली. मी विक्रम जोशी गुरुनाथ प्रभुदेसाई गायत्री लेले अमित लेले असे 6 जण आम्ही एकत्र आलो. अपर्णा जोशी असे आम्ही 6 जणांनी ठरवलं की आता हे काम करायचं सगळ्यांपर्यंत हा लाभा पोचवायचा. जर माझा मुलगा तिकडे असं म्हणतो की इफ आय डाय इन अ बॅटल झोन पुट मी इन अ बॉक्स सेंड मी होम पिन माय मेडल्स ऑन माय चेस्ट टेल माय मॉम आय डीड माय बेस्ट तर हा लाभा घराघरातल्या प्रत्येक आईपर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही गेल्या वर्षी जेव्हा 5 वर्ष झाली तेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथले ब्रिगेडियरना मी म्हटलं की सर मी 5 वर्ष सातत्याने येते आता मी परत येणार नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं प्लीज डोंट स्टॉप दिस मी हुद्द्याने तुझ्याहून मोठा आहे मी वयाने तुझ्याहून मोठा आहे मी तुला सांगतो तुम्ही हे कार्य थांबवू नका तुमच्या मुलांना सांगा निदान 5 वर्ष कमिशन ऑफिसर म्हणून आर्मीमध्ये भरती व्हा. वी नीड इंटेलिजंट पीपल. आज एक मेजर आमचा 11-11 जणांचं काम करतो. हे तर करताना आमची जर चांगली मुलं तिकडे गेली नाहीत त्यांच्या मदतीला तर हे कार्य कोणी करायचं? चांगल्या चांगल्या मुलींनी आज आर्मीमधल्या माणसांशी लग्न करावीत. आज त्यांच्याशी लग्न कोणी करावीत? एक बंदूक घेऊन उभा राहिलेला डोंगर दऱ्यात बघणारा 22-23 वर्षाचा मुलगा त्याला त्याचं स्वतःचं आयुष्य सुद्धा सुंदर असायला हवं आणि हे आम्हाला प्रत्येक सिव्हिलियन्सला वाटणं गरजेचं आहे. मला नेहमी असं वाटतं की आम्ही अस्वस्थ होतो जर आमची मुलं आम्हाला मोबाईलवर सापडली नाहीत तर आम्ही अस्वस्थ होतो आमच्या घरातली एंटरटेनमेंटचं केबल नाहीसं झालं तर. पण आम्ही एक युनिफॉर्म घालून गेलेला मुलगा जेव्हा परत येत नाही तेव्हा त्याच्या आईला काय वाटत असेल याच्याने आम्ही अस्वस्थ होत नाही. आज आमची मुलं जर आम्हाला सकाळी आणि मुलं दुपारी भेटली नाही तर मी चारदा मोबाईल करून विचारतो, पण माझा आर्मीतला मुलगा हा कित्येक महिने आउट ऑफ रेंज असतो.

0: तेव्हा त्यांच्या पालकांना काय वाटत असेल, त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल याबद्दल थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल आम्ही फारच आत्मकेंद्री आणि अत्यंत सेल्फ सेंटर्ड झालेलो आहोत. यातनं थोडंसं बाहेर ठेवूया, आपण या देशाचा विचार करूया, या मुलांचा विचार करूया, आपल्या परीने आपण काहीतरी करूया. आणि म्हणून लक्ष फाउंडेशनच्या वतीने एक 3D प्रेझेंटेशन घेऊन शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे जाणं. आत्तापर्यंत 65 लेक्चर्स मी कॉलेजेस शाळांमध्ये दिली आणि रिप्लाय असा आला की अनुमोशी हे मला माहीत नव्हतं, हे आम्हाला सांगितलं गेलं नाही, हे आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, आम्ही आता काय करू. आणि एक अशी देशभक्तीची लाट निर्माण करावी की काय, कदाचित प्रत्येकाच्या मनात कुठे कुठे काहीतरी असतं पण ते पेटवावं लागतं. आणि अशी रोल मॉडेल माणसं हल्ली छान छान ठिकाणी काम करत आहेत पण ती एकत्रितपणे करत नाही. मुलांना सातत्यानं वाईटच दिसत आहे आणि जे वाईट आहे ते सोपं असतं, त्यामुळे ते पटकन आत्मसात केलं जातं. जे चांगलं आहे ते खडतर आहे, ते घेतलं जात नाही. तर या खडतर मार्गावर नाही जा, यशाची किल्ली तुमच्याच हातात आहे, पण थोडासा आपल्या पल्याड जाऊन देशाचा विचार करा असं मला नेहमी वाटतं. माणसातलं माणूस पण संपलं तर त्या माणसाला माणूस का म्हणायचं असं मला नेहमी वाटतं. आणि हे पूर्वी नव्हतं, आजकाल प्रत्येकाच्या चेहऱ्यात कुठे गिधाड, कुठे उंदीर, कुठे मांजर, कुठे पशु दिसायला लागलाय. मला वेळ लागलाय की काय मला माहित नाही, पण मला नेहमी असं वाटतं की माणूस की कुठेतरी हरवत चालली आहे, ती एक निर्माण करायची आहे. आणि जसे मॉल झालेले आहेत, आमच्या लक्ष फाउंडेशनचं उद्दिष्ट असं आहे की जसे ठिकठिकाणी मॉल आणि देवळं आणि अशी निर्माण केलेली असतात, तसं मला एक मोठं वीरभवन करायचं आहे की जिथे प्रत्येक मुलगा, लग्न ठरलेला मुलगा, कॉलेजात गेलेला मुलगा मथा टेकायला तिकडे येईल आणि तिथनं शौर्य घेऊन जाईल. आमच्या मुलांचा इतिहास सगळा तिकडे असेल आणि प्रत्येकाला कळेल, अरे 23 वर्षाच्या मुलांनी हा जर इतिहास घडवलेला आहे तर तो मी का नाही घडवू शकत, हे धारिष्ट्य, हे धैर्य प्रत्येक मुलामध्ये येईल. कधीतरी मुलांना जर कळलं की आपल्याच वयाच्या मुलांनी एवढा सॅक्रिफाईस केला, एवढं धाडस केलं, तर मला निश्चित वाटतं की त्यांना ते आपल्या जसं त्यांना ऋतिक रोशन आवडतो देवानंदपेक्षा, कारण त्यांच्या वयाचा तो पडतो, तसे इतिहास हा जुन्यांचा ऐकला तर ते असं वाटतं की तो त्यांनीच करायला हवा होता. शिवाजी महाराज ग्रेट होते म्हणून त्यांनी इतिहास घडवला, किंवा बाजीप्रभू देशपांडे ग्रेट होते म्हणून घडवला. अरे पण माझा विक्रमसिंग बात्रा, माझा विनायक गोरे, माझा अनुज नायर, माझा योगेंद्रसिंग यादव, ही सगळ्यांनीही इतिहास घडवलेला आहे आणि ती त्यांच्याच वयाची मुलं. हा जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आपला इतिहास हा फक्त कोणीतरी करावा आणि आम्ही फक्त वाचावा या लेवलला राहील, तो आपण घडवावा असं ज्या क्षणी तरुण पिढीला वाटेल त्या क्षणी मला असं वाटतं आयुष्यात काहीतरी आपण करू शकलो असं मला समाधान मिळेल.
1: थोडक्यात त्या देशप्रेमाचा वसा इतरांना देतात, ही सारी धडपड असते अनेकानेक अभिमन्यूचे वारस निर्माण व्हावे म्हणून.

0: आत्ताच आपण ऐकत होतात वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग सातवा. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे.
1: वारस होऊ अभिमन्यूचे या मालिकेचा भाग सातवा आपण ऐकलात आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी

0: कनेक्टिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: बारा वाजून 31 मिनिटं झाली आहेत. गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं पाहुरे किती वाट या चित्रपटातून. गदी माडगुळकरांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे दत्ता डावजेकर यांनी.
4: भारतीय नागरिकाचा

पंडित सत्यशील देशपांडे यांनी गायलेलं अजंठा या चित्रपटातलं नादो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत कौशल इनामदार यांचं होतं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढे ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं विनायक रहाटकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे नागेश राज यांनी. चित्रपट पतिव्रता.

सैराट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपदा यांच्या युगलस्वरात. गायक आणि संगीतकार होते अजय अतुल. चित्रपट सैराट. कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐकूया श्रेया घोषाल यांनी गायलेलं चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे गुरु ठाकूर यांची, संगीतकार अजय अतुल.

शकतो तेव्हा आत्ताच आपण श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत ऐकलं. गुरु ठाकूर यांचं गीत ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 1:03 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं शास्त्रीय गायन राग आहे दरबारी कानडा. त्यांना तबला साथ केली आहे शरीफ अहमद यांनी, तर सारंगी साथ आहे लियाकत अली खान यांची. हार्मोनियम साथ दिली आहे मुश्कूर हुसेन यांनी. विलंबित आणि द्रुतबंदीश एक तालात निबद्ध असून राग आहे दरबारी कानडा. ऐकूया गुलाम मुस्तफा खान यांचं शास्त्रीय गायन.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्यरंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपल्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 11वा भाग आपण ऐकणार आहोत। दादा कोंडके यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा सगळा चमत्कारच होता, कारण यक्षिणीची कांडी फिरावी आणि चंद्रमौळी झोपडीचं रूपांतर भव्य प्रासादात व्हावं तसंच काहीसं दादा कोंडके यांच्या आयुष्यात घडलं होतं। एक लोकनाट्य व्यवस्थितरित्या रंगभूमीवर येतं काय, सगळा कायापालट होतो काय, हे बघितल्यावर खरोखरच चमत्काराचं युग संपलेलं नाही असंच वाटतं। आजवर रंगभूमीवर काही कमी लोकनाट्य झाली का, पण लोकांनी दादांचं विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य डोक्यावर घेऊन खरोखरच सगळ्यांची इच्छा तृप्त केली असं म्हणायला हरकत नाही। खरं तर इच्छाबाबतचे सगळेच आराखडे पार चुकत गेले। शाहीर दादा कोंडके आणि पार्टी याची स्थापना झाल्यानंतर लोकांपुढं नवं काहीतरी तातडीनं आणावं म्हणून वसंतराव सबनीसांचा छपरी पलंग हे भगनाट्य त्यांनी निवडलं। त्यावेळेला दादा कोंडके आणि इतर सगळी मंडळी फार नावलौकिक मिळवलेली नव्हती, त्यामुळं विच्छाचे सुरुवातीचे प्रयोग फारसे चालत नव्हते, पण हळूहळू हे लोकनाट्य जोर धरू लागलं। बतावणीला खुद्द सबनीस साहेबच शिरपेचा तुरा खाऊन उभे राहू लागले। विच्छाला त्यामुळं निश्चितच प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि एकदा जो विच्छा मुझी पुरी करानं जोर धरला तो शेवटपर्यंत धरलेलाच होता। मला घेऊन चला हा दादा कोंडके यांचा चित्रपट 1988 साली प्रदर्शित झाला। ज्योती पिक्चर्स या बॅनरखाली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। निर्माता होते विजय कोंडके तर दिग्दर्शक होते दादा कोंडके। या चित्रपटाची पटकथा राजेश मुजुमदार आणि ऋषिकेश परांजपे यांनी लिहिली होती। या चित्रपटाला संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं। या चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि मधु कांबीकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या। त्यांच्याशिवाय दिलीप कुलकर्णी, तेजश्री, दीनानाथ टाकळकर, मोहन कोठीवान,

आत्ताचं हे गीत महेंद्र कपूर आणि शैला चिखले यांनी गायलं होतं. एकेका व्यक्तीनं कितीतरी वेळा विच्छा माझी पुरी करायचे प्रयोग पाहिले. ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांचं एक उदाहरण इथं वानगी दाखल देता येईल. त्यांनी मोजून 66 वेळेला विच्छा माझी पुरी करा याचे प्रयोग पाहिले. मुंबईमध्ये विच्छाचा प्रयोग जाहीर झाला की पहिली रांग त्यांच्यासाठी राखून ठेवावीच लागे. अनेक बडे कलाकार संगीतकार दादा कुणके यांच्या परिचयाचे झाले ते यामुळेच. आशा भोसले आपल्याबरोबर अनेकांना घेऊन येत, त्यातल्या अनेकांना मराठी भाषेचा गंधही नव्हता. खुद्द आशाताई पहिल्यांदा विच्छा माझी पुरी करा या प्रयोगाला आल्या तेव्हा त्या एका वेगळ्याच तणावाखाली वावरत असाव्यात. कदाचित त्यांची मानसिक अवस्था ठीक नसावी असं दादा कुणकेंना त्यांच्याकडे बघून वाटलं. त्या दुःखी कष्टी दिसल्या. पण त्या दिवशी विच्छाचा प्रयोग सुरू झाल्यानंतर अक्षरशः 3 तास मनसोक्त त्या हसत होत्या. एका मधुरकंठी थोर कलावंताकडून दादा कोंडके यांना मिळालेली ती एक मोठी पावतीच होती. मला घेऊन चला चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकणार आहोत.

दादा कुंडके यांचा आशा भोसलेंशी त्यावेळेला परिचय नव्हता, पण वसंत सबनीसांना त्या ओळखत होत्या. ज्यावेळेला लोकनाट्याचं मध्यंतर झालं त्यावेळेला आशा भोसले रंगपटामध्ये आल्या आणि त्यावेळेलाच दादा कोंडकेशी आशा भोसले यांचा परिचय झाला. दादा कोंडके यांना खूप आनंद झाला. आशाताई त्यावेळेला म्हणाल्या, खरोखरच आज माझा श्रम परिहार झाला, हा खूपच जबरदस्त कलावंत आहे. तेव्हा एका कलावंताला दुसऱ्याची कदर करायलाच हवी, म्हणूनच मला दादा कोंडके यांना 501 रुपयाचं बक्षीस द्यायचं आहे, असं आशाताई म्हणाल्या आणि हातातली पर्स उघडत वसंत सबनीसांना म्हणाल्या, मला हे पैसे दादा कोंडकेंना द्यायचे. तेव्हा वसंत सबनीस म्हणाले, आशाताई आपली ही सक्रिय शाबासकी आम्ही अवश्य स्वीकारू, पण असं पडद्याआड कशाला, रंगमंचावरच प्रेक्षकांसमोर आपण दादांचा जाहीरपणे सत्कार करूया, त्यांचं कौतुक करूया, आम्हालाही त्यामुळे चांगली प्रसिद्धी मिळेल. वसंत सबनीस हसत हसत म्हणाले. लगेच आशाताई कबूल झाल्या आणि पडदा उघडताच आशाताईंनी दादा कोंडके यांचं जाहीर कौतुक केलं आणि त्यानंतर तर त्यांनी विच्छामधल्या सगळ्या कलावंतांना सोन्यानं मढवून काढलं. कुणाला मनगटी घड्याळं दिली, कुणाला सोनं दिलं आणि समरसून सगळ्यांचं कौतुकही केलं. मला घेऊन चला चित्रपटातलंच आणखीन एक गाणं आपण ऐकणार आहोत, महेंद्र कपूर आणि शैला चिखले यांच्या आवाजात.

बुधगावच्या राणी लीलाराजे पटवर्धन यांनी आपल्या परिवारासह एकदा विच्छामाझी पुरीकरा हे लोकनाट्य पाहिलं आणि त्या ज्या या लोकनाट्याच्या प्रेमात पडल्या त्या लोकनाट्य संपेपर्यंत या लोकनाट्याच्या प्रेमातच होत्या. 1968 सालची ही गोष्ट असावी. मिरजेला विच्छामाझी पुरीकरा याचा प्रयोग रंगत होता. राणीसाहेबांचे चिरंजीव त्या प्रयोगाला उपस्थित होते. त्यांची तब्येत एकदम खुश झाली होती. त्यांनी आपल्या मातोश्रींजवळ विच्छामाझी पुरीकरा या लोकनाट्याची खूपच प्रशंसा केली. पण राणीसाहेब सहसा घराबाहेर न पडणाऱ्या, सांगली मिरजेत तर त्या नाटक पाहायला जाणं टाळतच होत्या. घराबाहेर मुळीच पडत नव्हत्या. पूर्वापार चालत आलेल्या राजघराण्यांच्या संस्काराचा तो प्रभावही असेल, परंतु त्यामुळं त्यांना इच्छा असून देखील विच्छामाझी पुरीकराचा प्रयोग काही पाहता आला नाही. पुढं पुण्याला त्या आवर्जून दादा कोंडके यांचा प्रयोग पाहायला आल्या आणि मग पुन्हा पुन्हा येतच राहिल्या. पळवा पळवी हा 1990 साली प्रदर्शित झालेला चित्रपट, हा चित्रपट देखील ज्योती पिक्चर्स मुंबई या बॅनरखाली प्रदर्शित झाला होता आणि याचेही निर्माता विजय कोंडके होते आणि दिग्दर्शक दादा कोंडके होते. या चित्रपटाबद्दल बोलूया एका गाण्यानंतर. Get funky, get funky, get funky, get funky, get funky, get funky.

विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे अनेक प्रयोग झाले, पण त्यांचा जो पहिला प्रयोग झाला त्यावेळची एक आठवण दादा कोंडके यांनी एका पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली आहे. खुल्या नाट्यगृहामध्ये तो पहिला प्रयोग होता. ढोलकी वाजायला लागली, तुणतुण साथ देऊ लागलं, डफावर थाप पडली आणि त्याचवेळी या वाद्यवृंदाच्या आवाजात आणखीन एका गोड आवाजाची भर पडली. तो आवाज होता कोकिळेचा. ढोलकीची थाप पडली आणि तुणतुण्याने सूर लावला की कुहू कुहू असा आवाज सुरू व्हायचा. अनेकदा या कोकिळेला हकलून लावण्याचा प्रयत्न झाला, पण ती ज्या फांदीवर बसली होती तिथून काही ती हालत नव्हती. काही जणांनी दगड मारून पाहिलं, पण तेवढ्यापुरती ती उठून जायची आणि पुन्हा त्या ठराविक फांदीवरती बसायची आणि कुहू कुहू साथ घालायची. अक्षरशः कोकिळ कंठाचीच साथ लाभत होती विच्छा माझी पुरीकराच्या शुभारंभाच्या प्रयोगाला, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काम करणारे नाट्यकलावंत थोडेफार वैतागून गेले, पण कोकिळा काही त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. एवढ्यामध्ये प्रेक्षकातून कुणीतरी येऊन दादा कोंडकेंना सांगू लागलं, दादा अहो तिला हकलू नका, कोकिळेचं ओरडणं हे शुभशकुनाचं असतं. आणि शेवटी कोकिळेच्या कुंजनासह तो प्रयोग चांगलाच रंगला आणि खरोखरच विच्छा माझी पुरी करा या प्रयोगासाठी ती सुरुवातीच्या प्रयोगाची कोकिळा शुभशकुनाचीच ठरली. पळवा पळवी चित्रपटातली गाणी सध्या आपण ऐकत आहोत.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिका ताई तुम्हा सगळ्या बाल श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात बच्चे मंडळी? छान अभ्यास करा, हसत खेळत रहा, आनंदी रहा. आणि आज महत्वाचा दिवस आहे. आज आहे 23 ऑगस्ट आणि आजचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. बरं का बाल दोस्तांनो, 23 ऑगस्ट 2023 इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेतल्या विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं. आठवत आहे ना तुम्हाला? या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. किती अभिमानाची गोष्ट आहे, हो की नाही? चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला. आणि चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरलं त्या लँडिंग साईडला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय. आणि हा दिवस म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचा उद्देश काय बरं असेल, तर तरुण पिढीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ या संशोधनाबद्दल आवड निर्माण करणं. देशभरात राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं शाळा, महाविद्यालय आणि विज्ञान संस्थांमध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करतात. स्पर्धा असतात, क्विझ कॉम्पिटिशन्स असतात, खूप काही आयोजित करण्यात येतं.

0: इस्रो आणि शासनातर्फे विविध वैज्ञानिक प्रदर्शनं आणि जनजागृतीपर कार्यक्रम सुद्धा घेतले जातात. तर बरं का बाल दोस्तांनो, तुम्ही सुद्धा विज्ञानाविषयी नवनवीन माहिती जाणून घ्यायला उत्सुकच असता नेहमी, नाही का? तेव्हा अशीच उत्सुकता जागृत ठेवा आणि खूप छान नवीन नवीन माहिती मिळवत जा, जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करत जा. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाकडे वळण्याची. इंद्रायणी मुळे ही बालमैत्रीण आपल्यासाठी खूप सुंदर असं संतूर वादन सादर करणार आहे. चला तर आपण आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, माझं नाव इंद्रायणी अभिजित मुळे. मी 9व्या वर्गात शिकते. मी गेल्या 1 वर्षापासून पंडित वाल्मिक धांडे यांच्याकडे संतूर शिकते आहे. आज मी आपल्या सगळ्यांना संतूरवर नटभैरव राग वाजवून दाखवणार आहे.

वा क्या बात है, इंद्रायणीमुळे या बालमैत्रिणीचं संतूर वादन अप्रतिमच होतं. तुम्हालासुद्धा ते खूप आवडलं असेल. आणि बच्चे मंडळी, याबरोबरच आजचा गमतजम्मत कार्यक्रम संपण्याची वेळसुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे ह्यांच्यासह मी सारिकाताई आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, अभ्यास करा, खूप खेळा, मज्जा करा. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: Jenny!
1: Aga, alo, alo!
0: Aga, काय आलो आलो कसं चालतंय तुम्ही मळ्यात चालला गं अव चला की लवकर ए बाबा जरा थांब थांब थांब अग ए मंजुळे अग ए गंगे अव अव यशवंत दादा चला की लवकर अव असं काय

श्रोतेहो सादर करीत आहोत आठवणींच्या गंधघोषी या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांच्यावर आधारित रूपक नूतनला आठवताना. लेखन आणि निवेदन ललिता ताम्हाणे. आज ऐकूया या मालिकेचा भाग दुसरा.

कुठल्याही आघाडीच्या चित्रपट अभिनेत्रीचं लग्न म्हटलं की निर्माते, दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागते. ही आता चित्रपटात काम करणार की नाही, आणि त्यातून नूतन सारखी यशस्वी स्टार असली तर मग तर बघायलाच नको. पण इथे तर शंकेला काही जागाच नव्हती. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी नूतनचं लग्न ठरलं होतं. तिच्या भावी पतीची तिनं चित्रपटात काम करायला काहीच हरकत नव्हती, पण नूतननं स्वतःच लग्नानंतर चित्रपट संन्यास घेणार असल्याचं जाहीर केलं आणि सगळ्यांना धक्काच बसला.

नूतनच्या लग्नाच्या दिवशी अक्षरशः मुसळधार पाऊस पडत होता. एवढी चांगली अभिनेत्री आता चित्रपटात काम करणार नाही म्हणून जणू काही आकाश पण अश्रू ढाळत होतं. आदल्या दिवसापासून सुरू झालेला पाऊस थांबण्याची चिन्हच दिसत नव्हती. अशा परिस्थितीत मुंबईच्या महालक्ष्मी येथील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या उघड्या लॉनवर लग्न कसं होणार होतं? जागा बदलणं आवश्यक होतं, पण निमंत्रितांना कळवायचं कसं? अखेर लग्नाच्या दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सगळ्यांना कळवण्यात आलं की रिसेप्शनची जागा नाईलाजानं बदलण्यात आली आहे. नूतनचं लग्न खऱ्या अर्थानं अविस्मरणीय ठरलं. त्याच सुमारास दिग्दर्शक बिमल रॉय बंदिनी चित्रपटाची जुळवाजुळव करत होते. त्यांनी पक्क ठरवलं होतं की नूतननी हो म्हटलं तरच बंदिनी करायचा, नाहीतर नाही. पंचायत अशी होती की नूतन तर चित्रपटात काम करणारच नव्हती, तरीही बिमलदा तिला भेटायला गेले. नूतननी त्यांच्याबरोबर सुजाता चित्रपट केलेला असल्यामुळे बिमलदांना येऊ नका सांगणं तिला शक्यच नव्हतं. बिमलदांनी नूतनला बंदिनीचं कथानक ऐकवलं. नूतनला ते खूप आवडलं, तरीही ती तिच्या निर्णयावर ठाम होती आणि बिमलदा त्यांच्या निर्णयावर अडून बसले होते. तू केलंस तर बंदिनी करणार, नाहीतर नाही. अखेर नूतनचे पती रजनीश बहल यांनी तिची समजूत घातली आणि एवढा चांगला चित्रपट तिने केलाच पाहिजे हे तिला पटवून दिलं. अखेर बंदिनीसाठी नूतननं बिमलदांना होकार दिला आणि मग तिच्याकडे इतर निर्माता दिग्दर्शकांचीही रांगच लागली, कारण सगळ्यांनाच नूतन हवी होती ना. थोडक्यात काय तर नूतनच्या सगळ्या चाहत्यांनी आणि तमाम चित्रपट रसिकांनी बिमलदांचे कायम आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळेच नूतनचा अभिनय प्रवास पुढे सुरू राहिला आणि आपल्याला नूतनचे अनेक उत्तम चित्रपट बघायला मिळाले. बंदिनी चित्रपटानं नूतनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

नूतननं तिच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक नव्या जुन्या नायकांबरोबर काम केलं, तरीही तिची पडद्यावर सर्वात छान केमिस्ट्री जुळली ती राज कपूर, देवानंद आणि सुनील दत्त यांच्याबरोबर. त्यावेळचं गाजलेलं त्रिकूट राज, देव आणि दिलीप यांच्यापैकी राज आणि देवबरोबर नूतननी अनुक्रमे छलिया, अनाडी, कन्हैया, दिल्ली तो है, तसंच बारिश, पेईंग गेस्ट, मंजिल आणि तेरे घर के सामने यासारखे हिट चित्रपट दिले, तरीही दिलीप आणि नूतन यांची मात्र त्या काळात जोडी जमू शकली नाही. दिग्दर्शक रमेश सायगल यांच्या शिकवा चित्रपटात नूतन दिलीप कुमारबरोबर काम करत होती, पण काही कारणांमुळे हा चित्रपट तेव्हा अर्धवटच राहिला. दिलीप कुमारचा भाऊ नासिर खान याच्याबरोबर मात्र नूतननी तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात नगीनासारखा सुपरहिट चित्रपट दिला होता. नूतननी देवानंदबरोबर काम केलं तेव्हा सीधी साधी, नाजूकशी, लाजरी बुजरी नूतन आणि चुलबुला रोमॅन्टिक चॉकलेट हिरो देवानंद यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

अभिनयानं तिला सुरुवातीपासूनच चांगले दिग्दर्शक मिळत गेले. चित्रपटाचं कथानक, कलाकार, कलाकारांच्या भूमिका सगळं कितीही चांगलं असलं तरी त्याचा चांगल्यातला चांगला एकसंध परिणाम साधण्याची जबाबदारी ही दिग्दर्शकाची असते. म्हणूनच तर त्याला कॅप्टन ऑफ द शिप म्हटलं जातं. विजय आनंदसारख्या समर्थ दिग्दर्शकाच्या हाती जेव्हा देवानंद आणि नूतनसारखी रोमॅन्टिक हिट पेअर लागली तेव्हा देवानंदच्याच नवकेतन बॅनरखाली निर्माण झालेल्या तेरे घर के सामने चित्रपटात त्यांनी देव आणि नूतनचा अभिनय आणि एस डी बर्मनचं संगीत यांचा अचूक मेळ साधून एक वेगळीच बहार उडवून दिली.

लग्नानंतर नूतन घर संसार सगळं व्यवस्थित सांभाळून चित्रपटात काम करत होती. ती स्वतः अतिशय शिस्तप्रिय आणि वक्तशीर असल्यामुळे बरोबर ठरलेल्या वेळी ती सेटवर हजर होत असे. 7 ची शिफ्ट 7 ला, 9 ची शिफ्ट 9 ला ती मेकअप वगैरे करून शॉट देण्यासाठी रेडी राहायची. नूतनची मात्र एकच अट असायची, शिफ्ट संपायच्या ठोक्याला ती पॅकअप करून सेटवरनं निघून जाणार. मग तिला कोणी 5 मिनटंसुद्धा जास्तीचं शूटिंग करायला सांगायचं नाही. मात्र ह्या अटीमुळे राज कपूर आणि नूतन यांच्याबरोबर अनाडी चित्रपट करताना दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांची वेगळीच पंचायत झाली होती. राज कपूर दुपारी 2 वाजल्याशिवाय सेटवर येत नसे आणि नूतन संध्याकाळी 6 नंतर सेटवरती थांबत नसे. अशानं ठरवलेल्या वेळेत आणि ठरवलेल्या बजेटमध्ये चित्रपट संपणार कसा? मग त्यांनी एक युक्ती केली. ते सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नूतनचे सोलो शॉट्स आणि इतर कलाकारांबरोबरचे शॉट्स उरकून घेत आणि मग 2 ते 6 राज कपूर आणि नूतनचे एकत्र शॉट्स घेऊन टाकायचे आणि मग संध्याकाळी बरोबर 6 वाजता नूतनचं पॅकअप करायचं, तिला घरी पाठवून द्यायचं आणि मग रात्री उशिरापर्यंत राज कपूरबरोबर शूटिंग करायचं. अर्थातच चित्रपट ठरलेल्या वेळेत ठरलेल्या बजेटमध्ये संपला हे वेगळं सांगायची गरजच नाही.

0: नूतनने किशोर कुमार बरोबर काम केलेला एकमेव चित्रपट म्हणजे दिल्ली का ठग. यातलं सी ए टी कॅट, कॅटमने बिल्ली हे गाणं जरा आठवून तर बघा. किशोर कुमारनं ह्या गाण्यात जो काही धुमाकूळ घातलाय तो आठवला की आजही हसायला येतं. प्रत्यक्षात या गाण्याचं शूटिंग करणं तांत्रिकदृष्ट्या फार अवघड होतं. किशोर कुमारला अक्षरशः कॅमेऱ्यासमोर मुकाट सोडलं होतं आणि नूतनने त्याच्या बरोबरीने लय पकडत नृत्याचा एक बीटही चुकून न देता तितक्याच मोकळेपणाने नाचायचं होतं. म्हणजे किशोर कुमारचा धसमुसळेपणा आणि नूतननी दिलेली नजाकतभरी साथ एक प्रकारची अनोखी जुगलबंदीच होती ती. आणि या गाण्याच्या अगदी उलट एकदम शांत, संयत, हळुवार असं एक रोमॅन्टिक द्वंद्वगीत जे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी संगीतकार रवी यांच्या संगीत निर्देशनाखाली गायलं होतं, त्या गाण्यात नूतन इतकी सुंदर दिसली आहे की तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवणं मुश्किल.
1: सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली, आर ए टी रॅट, रॅट माने चूहा, अरे दिल है तेरे पंजे में तो क्या हुआ.
2: ए मेड मैड, मैड माने पागल, बी ओ बॉय बॉय, बॉय माने लड़का, रे मतलब इसका तुमको हो तो क्या हुआ.
1: सी ए टी कैट, कैट माने बिल्ली, आर ए टी रैट, रैट माने चूहा, अरे दिल है तेरे पंजे में तो क्या हुआ.
2: ए मेड मैड, मैड माने पागल, बी ओ बॉय.

सुजाता चित्रपटात नूतननं प्रथमच सुनील दत्तबरोबर काम केलं आणि ही जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यानंतर या जोडीने खानदान, मेहरबान, गौरी, मिलन यासारख्या आणखी चार पाच चित्रपटात एकत्र काम केलं. सीमा, सुजाता

बंदिनी, सोने की चिडिया, सरस्वती चंद्र आणि मिलन या चित्रपटातल्या भूमिका नूतनच्या विशेष आवडत्या भूमिका होत्या. मिलन चित्रपटातल्या भूमिकेसाठी नूतनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं चौथं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं.

एवढ्या वर्षात नूतननं विविध प्रकारच्या भूमिका केल्या. निर्माता दिग्दर्शक बिरेन भट्टाचार्य यांचा मयुरी, NFDC निर्मित कस्तुरी, ग्रहण या चित्रपटात नूतनचा नायक होता सुभाष घई. या चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका नेहमीपेक्षा जरा हटक्या होत्या. लाडसाहेब चित्रपटात नूतननी एका स्विस रिटर्न मॉडर्न तरुणीची भूमिका केली होती. एक बाप छे बेटेमध्ये विनोदी ढंगाची भूमिका रंगवली होती, तर साजन की सहेलीमध्ये चक्क ग्लॅमरस नायिका साकार केली होती. दुर्दैव असं की हे चित्रपट फारसे चाललेच नाहीत, आणि त्यामुळे लोकांच्या मनात मात्र सात्विक सोज्वळ प्रेमळ नायिका म्हणजे नूतन अशी एक इमेज तयार झाली होती. दिल्ली तो हे चित्रपटात मात्र नूतननी चक्क कव्वाली सादर केली होती, आणि ही कव्वाली मात्र प्रचंड लोकप्रिय ठरली होती. नृत्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या नूतननं ही कव्वालीसुद्धा तितक्याच ताकदीनं साकार केली होती. नूतन लहानपणी मुंबईतला कावजी जहांगीर हॉल, सुंदराबाई हॉल अशा ठिकाणी कथ्थकचे कार्यक्रम करत असे हे कदाचित फारच थोड्या लोकांना माहीत असेल. एवढंच नव्हे, जिंदगी या तुफान नावाच्या एका चित्रपटात नूतननी एका तवायफची भूमिका केली होती. या चित्रपटाचं नृत्य दिग्दर्शन स्वतः लच्छू महाराज यांनी केलं असल्यामुळे नूतननी त्यांच्याकडूनही नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं असं म्हटलं तर ते निश्चितच वावगं ठरणार नाही. दुर्दैवानं हा चित्रपट भारतात कधी प्रदर्शितच झाला नाही. तो फक्त पाकिस्तानातच प्रदर्शित झाला आणि तिथे तो चांगलाच यशस्वीही ठरला. सांगायचा मुद्दा एवढाच की मुजरा असो वा कव्वाली, नूतननं ती तितक्याच सहजपणे साकार केली.

अनुराग चित्रपटात नूतनने प्रथमच पाहुणी कलाकार म्हणून एक छोटीशीच पण महत्त्वपूर्ण भूमिका केली. अनुराग चित्रपट चांगला चालला आणि नूतनला अशाच प्रकारच्या भूमिकांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मात्र असल्या छोट्या मोठ्या भूमिका करण्यापेक्षा जवळजवळ 2.5 वर्ष नूतननी सगळ्या भूमिका नाकारून एक छोटासा ब्रेकच घेतला.

श्रोतेहो, आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत नूतनला आठवताना या रूपकाचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन ललिता ताम्हाणे, निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर, सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: याचका थांबू नको दारात. हे सीतेचं म्हणणं मुळीच न ऐकता रावणानं तिला उचलली तिच्या आक्रोशाला आणि संतापाला.
1: 3:31 झाली आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत. यामध्ये गीत रामायण.
0: याचका थांबू नको दारात. हे सीतेचं म्हणणं मुळीच न ऐकता रावणानं तिला उचलली तिच्या आक्रोशाला आणि संतापाला न जुमानता त्यानं तिला रथात घातली आणि लंकापुरीचा रस्ता धरला. इकडे त्या मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहेत. तोच समोरून येत असलेला लक्ष्मण त्यांच्या दृष्टीला पडला. सीतेला एकटीच पर्णशाळेत ठेवून लक्ष्मण येत आहे हे ध्यानी येत्यास त्यांचं हृदय एकदम चरकलं.

लक्ष्मण, जानकीला एकटी सोडून तू कसा आलास? त्या मायावी राक्षसानं माझ्यासारखा साथ काढून आर्त हाका मारल्या, त्यानं फसला नाहीस ना? अरे, माझ्या शरसंधानातून वाचणं त्याला शक्य होतं का? यावर लक्ष्मण नम्रपणे म्हणाला, हे सर्व मी देवी जानकीनं सांगितलं, पण त्यावर त्या मला अत्यंत कठोर वचन बोलल्या आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मला इथवर येणं भाग पडलं. वेड्या, एका स्त्रीचं क्षणिक रागातलं बोलणं तू सत्य मानलंस? काहीही असो, तिला एकटीला टाकून तू आलास हे मुळीच बरं केलं नाहीस. सत्वर पर्णशालेकडे चल, माझा डावा डोळा लवतो आहे, अंगात कंप उत्पन्न झाला आहे, सीतेचं कुशल असेल ना? ते दोघ बंधू आश्रमात आले. पर्णशाळेत सीता नव्हती. कृष्णाजीनं आणि दर्भ अस्ताव्यस्त पडले होते. साऱ्या आश्रमाचीच कळा नाहीशी झाली होती. श्रीराम सर्वत्र हिंडू लागले आणि सीतेला हका मारू लागले. उजाड आश्रम उरे काननी, कोठे सीता जनक नंदिनी. उजाड आश्रम उरे काननी, कोठे सीता जनक नंदिनी. सांग कदंबा बघुनी सत्वर, दिसते काती नदी तटावर. करी कमंडलु कलश कटीवर, हरिमध्याती मंद गामिनी. कोठे सीता जनक नंदिनी. सांग अशोका शोक नाशका, कुठे शुभांगी क्षमा कन्यका. कंपित कातव पल्लव शाखा, अशुभ काहिका तुझी आ स्वप्नी. कोठे सीता जनक नंदिनी. कुठे चंदना गौरांगीती, कुंडलते ती कोठे सुदती. कोठे आम्रा विनयवती ती, शहारता का वाऱ्या वाचुनी. कोठे सीता जनक नंदिनी. घात घटी का पुन्हा पातली, सीते सीते सखे मैथिली. हाक काय तू नाही ऐकिली, येई शिळेच्या बसू आसनी. कोठे सीता जनक नंदिनी. पहा लक्ष्मणा, पहा लक्ष्मणा, दिसती डोळे प्रियेचेच ते विशाल भोळे. मृग शावक हे तिचे कोवळे, का याच्याही नीर लोचनी. कोठे सीता जनक नंदिनी. अबोल झाले वारे पक्षी, अबोल झाले वारे पक्षी. हरिली का कुणी मम कमलाक्षी. का राक्षस कुणी तिजला भक्षी, शतजन्माचे वैर साधुनी. कोठे सीता जनक नंदिनी. पुनश्च विजयी दैव एकदा, पुनश्च विजयी दैव एकदा. घातावर आघात आपदा, निष्प्रभ अवघी शौर्य संपदा. दाई बांधवा पुरा परतुरी, कोठे सीता जनक नंदिनी. काय भोगणे आता उरले, काय भोगणे आता उरले. चार दिसांचे चरित्र सरले, हे दुःखांचे सागर भरले. यात जाऊ दे राम वाहुनी, कोठे सीता जनक नंदिनी. उजाड आश्रम उरे काननी, कोठे सीता जनक नंदिनी.

आजमी शापमुक्त झाले. सती अहल्येनं या उद्गाराने कृतज्ञता व्यक्त केल्यावर श्रीरामाने गौतमाश्रमात थोडी विश्रांती घेतली आणि मुनिजनासह ते परत मार्गस्थ झाले. जनकाच्या मिथिला नगरीत पोचताच जनकानं अतिशय आनंदानं त्यांचं स्वागत केलं. मुनिजनासह असलेले दोघे कुमार हे अयोध्यापती दशरथाचे पुत्र आहेत हे कळताच राजर्षी जनकाच्या आनंदाला सीमा राहिली नाही. दशरथाचे हे परमप्रतापी पुत्र तुझ्याकडे असलेलं विशाल शिवधनुष्य पाहण्यासाठी आले आहेत असंही विश्वामित्रांनी जनकाला सांगितलं. सहस्रावधी राजे प्रत्यक्ष पाहत असता मल्लाकरवी ते धनुष्य जनकानं दरबारात आणविलं. राम लक्ष्मणांनी त्या थोर धनुष्याला नम्रपणे प्रणाम

केला. श्रीरामाने ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकानं अवश्य म्हटलं. श्रीरामाने ते धनुष्य लीलया उचललं. प्रत्यंचा लावण्यासाठी महाबाहू श्रीराम ते धनुष्य वाकवू लागले. तो वीज कडाडल्यासारखा प्रचंड नाद झाला. ते धनुष्य

लोकविलक्षण दृश्य पाहून जनकाला अत्यानंद झाला. आपली पाळलेली पुत्री वीर्य शुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय जनकानं बोलून दाखवला. विश्वामित्रांनी ते मान्य केलं. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या अनुक्रमे उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकानं लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. अवर्णनीय समारंभ झाला. प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडलेले राम लक्ष्मण आपल्या नववधूसह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी मिथिलेचे भाटचारण सीता स्वयंवराचं गीतच पुन्हा पुन्हा आळवीत होते, पुन्हा पुन्हा आळवीत होते. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतु अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, आकाशाशी झडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी, मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी, नयना माजी एक वटुनिया निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे, स्वयंवर झाले सीतेचे. उंचा उनिया जरा पापण्या पाहत ती राही, उंचा उनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे, अंधारुनिया आले डोळे बावरले राजे, मुक्त हासता भूमी कन्या मनोमनी लाजे. तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडूनी म्हणे नृपती तो, हात जोडूनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला, पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला, अधीर चालती अधीर चालती अधीर तीहुनी हातींची माला. गौरवर्णते चरण गाठती मंदिर सौख्याचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. नीलाकाशी जशी भरावी उषप्रभा लाल, नीलाकाशी जशी भरावी उषप्रभा लाल, तसेच भरले रामांगी मधु नूपुर स्वरताल. सभा मंडपी मीलन झाले माया ब्रह्माचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम, झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला, झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला. गगना माजी देवकरानी करिती करताला, त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंश विष्णुचा राम, अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता. अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता, गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता. आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे, स्वयंवर झाले सीता.

या कृष्णामाईचा महिमा काय सांगू महाराजा? अहो, आभळाचा कागद करावा आणि सागराची शाई करावी तरीही वर्णन करण्याला अपुरं पडेल. या कृष्णामाईची जन्मकथा मोठी रोचक आहे. हा पुराणातली गोष्ट आहे महाराजा. जगतपित्या ब्रह्मदेवाने ठरवलं या जगाच्या कल्याणासाठी यज्ञ करायचा. ब्रह्मदेवाला दोन मुली बर का, थोरलीचं नाव गायत्री आणि धाकटीचं नाव सावित्री. दोन्ही मुली मोठ्या हुशार, सुंदर, वेदसंपन्न अहो साक्षात आदि मायाच. गायत्री विलक्षण तेजस्वी पण तितकीच तापट. हो, तिच्या हस्ते यज्ञ संपन्न करावा असंच ब्रह्मदेवाने ठरवलं. स्थळ ठरलं क्षेत्र महाबळेश्वर. तयारीला सुरुवात झाली. काय थाट विचारता महाराजा, फुलं फळं तेल तूप आणि यज्ञाच्या सर्व साहित्यांची नुसती रेलचेल झाली. साक्षात भगवान विष्णू आणि भगवान शंकर जातीने हजर होते. यज्ञाची वेळ होत आली महाराजा, पण गायत्री आली नव्हती. जगाच्या कल्याणात रमलेली ती, तिला यायला उशीर होत होता. अहो, शुभ घटिका टळून जाऊ लागली. आता काय करावं? समस्या मोठी कठीण होती, पण जगतपित्यास कठीण ते काय महाराजा. त्याने सावित्रीच्या हस्ते यज्ञाला सुरुवात केली. यज्ञातल्या सर्व आहुती जवळजवळ संपत आल्या. आणि महाराजा, मोठं विचित्र घडलं. विलक्षण चिडलेल्या अवस्थेत गायत्री यज्ञमंडपात दाखल झाली. तिच्यासाठी न थांबता ब्रह्मदेवाने धाकट्या बहिणीस घेऊन यज्ञ सुरू केला. याचाच तिला प्रचंड क्रोध आलेला. ओ, तिच्या रागाचं वर्णन काय करावं. लक्ष लक्ष सूर्य जणू तिच्या चेहऱ्यावर फुलले होते. धरणी देखील कंपायमान होत गेलेली. ज्वालामुखी धरतीच्या उदरातून बाहेर झेपाऊ पाहत होते. माझ्या जागी सावित्रीला यज्ञास बसून पिताजींनी माझा अपमान केलाय. वीज कडालावी तशी गायत्री कडाडली. सर्वांनी तिला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. रागाच्या भरात गायत्रीने हातात जल घेऊन शापवाणी उच्चारली की इथे उपस्थित सर्वजण जलमय होऊन वाहू लागतील. आणि काय आश्चर्य महाराजा, पाहता पाहता जगतपित्या ब्रह्माने कोयनेचं रूप घेतलं, विष्णुदेवाने कृष्णेचं रूप घेतलं आणि महेशाने वेण्णा नदीचं रूप घेऊन सावित्री कोकणाकडे नदी रूपात वाहू लागली. म्हणजेच जगाचं पालन करणाऱ्या श्री विष्णूंच्या शरीराचं जे जलरूप, तीच आपली कृष्णामाई बर का.

0: शिवाजी महाराज की जय।
1: भीमकुंडाळीच्या उत्सवाच्या वेळी आपण कृष्णामाईच्या उगमाची कथा ऐकली। आजचा हा धर्मपुरीचा उत्सव बरं का। गंगा नदी सर्वात श्रेष्ठ नदी मानली जाते, परंतु कृष्णामाई तिच्याहून श्रेष्ठ आहे बरं का। कारण गंगा विष्णूंच्या चरणापासून निर्माण झाली आहे, परंतु कृष्णामाई साक्षात श्री विष्णू स्वरूपिणी आहे। खुद्द गंगा तीच आपली मोठी बहीण मानते। दर 12 वर्षांनी कन्या राशीला गुरु आला की गंगा कृष्णेस आवर्जून भेटायला येते बरं का महाराजा। अहो, कृष्णामाई ही अशी एकमेव नदी आहे की जी तिच्या उगमापासून सागराला मिळेपर्यंत कृष्णा याच नावाने ओळखली जाते। गंगा मातेची फक्त पूजा होते महाराजा, पण कृष्णा मातेचा उगमापासून विजयवाड्यापर्यंत घाटाघाटावर मूर्ती स्वरूपात उत्सव होतो बरं का। या उत्सवाच्या प्रारंभाची कथाही मोठी रोचक आहे महाराजा। लोकराजा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कृष्णामाईच्या पवित्र स्मृतीशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही।

कृष्णाबाई महाराज की जय। आदिलशहाचा हुकूम घेऊन अफजल खान शिवाजी राजांना पकडण्यासाठी आला होता। मनुष्य नव्हेच तो, केवळ सैतानच, साक्षात कर्दन काळ। अहो, त्याच्या मगर मिठूतून शिवराय वाचणार तरी कसे? हे हिंदवी स्वराज्य साम्राज्य वाचणार तरी कसं? असंख्य प्रश्न जमा होऊन राहिले होते। अफजल खानाचा तळ वाईट होता। त्याने वाईकरांवर अनन्वित अत्याचार सुरू केलेले, चारही बाजूला अहंकार माजला होता। पण लेकराची काळजी कृष्णाबाईला बर का महाराजा? वाईतील एक वेदसंपन्न ब्राह्मण शेंडे गुरुजी यांनी एका पहाटे उगवत्या सूर्य नारायणाच्या साक्षीनी कृष्णाबाईला नवस बोलला, हे माते, वाईकरांची खानाच्या जातातून सुटका कर, मी तुझ्या मूर्तीची उत्सव स्वरूपात पूजा करेल आणि मोठा उत्सव साजरा करील। अहो, कृष्णामयीचे अंतःकरण द्रवले, लेकराची हाक मातेने ऐकली आणि व्हायचं तेच झालं। शिवरायांना बहुत हजार हत्तीचं बळ दिलं, त्यांच्या निर्णयात तलवारीची धार आली आणि चमत्कार झाला। अफजल खानाचा बघता बघता पडाव झाला, शिवरायांचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला, कृष्णामाईला बोललेला नवस फळाला आला। इथपासूनच महाराजा श्री कृष्णामाईच्या सार्वजनिक मूर्ती स्वरूपातील उत्सवाला सुरुवात झाली, ती आजपर्यंत अव्याहतपणे चालू आहे। तर असा आहे कृष्णामाईचा महिमा। तेव्हा ती दयाळू आहे, पालन करती आहे, तिचं सान्निध्य आपल्याला लाभलं, तिचा आशीर्वाद आपल्याला लाभला, आपण धन्य झालो महाराजा। म्हणून तिचं ऋण व्यक्त करण्याकरता म्हणा।

नेहा राजपाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हुप्पा हुय्या या चित्रपटातून बाबा चव्हाण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अजित परब यांचं होतं. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 5:30 वाजले आहेत. भावधारा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैभवी शेट्टी यांच्या स्वरात चरपत पंचारिका स्तोत्र.